मनशांतीच्या या आनंद वनभवनात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्री समर्थ रामदास स्वामींच्या अलौकिक जीवन यात्रेचं, त्यांच्या आकाशव्यापी कार्याचं वर्णन तरी कसं करायचं. चैत्र शुद्ध नवमीला म्हणजेच रामनवमीला हा राम अवतार प्रगटला. मराठवाड्याच्या जामगावी राम जन्मोत्सव सुरू असतानाच ठोसरांचा नारायण जन्माला आला. बालपणाच्या निरागस दिवसामध्येच चिंता करतो विश्वाची हा ध्यास ज्यांना लागला, त्या संत श्रेष्ठ रामदासांचं अवघं आयुष्यच एक करुणाष्टक होतं. निरीक्षण, चिंतन, व्यासंग, सुखदुःखांचे पहाड पचवून रामदासांचा प्रत्येक श्वासच दासबोध झाला. जय जय रघुवीर समर्थ ही त्यांची अनुभूती होती. जीवनाच्या पूर्वार्धात सर्व शास्त्रांचा व्यासंग केल्यानंतर भोवतीच्या धर्ममार्तंड आणि विद्वज्जनांची असंख्य मतमतांतरं ऐकल्यानंतर रामदास एकाच निष्कर्षाप्रत आले, भक्ती विण सर्व क्षीण. प्रत्येक क्षणाच्या मंथनातून नवनीताप्रमाणे व्यक्त झालेला सत्य कोणते मानावे या ध्यासाचा हा प्रवास, त्या अंतरीच्या प्रवासाची ही एक तगमग.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज। रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं। आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर। विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ।

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 27 सप्टेंबर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. स्मरण ही कृती आहे. गुरुनं सर्व करावं ही गोष्ट सत्य आहे आणि तो करतोही ही गोष्ट तितकी सत्य आहे. पण आपण खरोखर सच्चिष्य असे आहोत का नाही हे पाहाव. देहातीत व्हायला गुरु आज्ञेप्रमाणे वागणं याप्रत दुसरं काय. मी देही नाही असं म्हणत राहिलो तर केव्हा तरी देहातीत होईन. दुसरा मार्ग म्हणजे भगवंत माझा असं म्हणावं, म्हणजे देहाचा विसर पडतो. समर्थांचं नाव घेऊन सांगतो की आपला नीती मार्ग सांभाळा आणि कोणताही प्रसंग आला तरी नामाला विसरू नका. मी जे जे करतो ते भगवंताकरता करतो असं जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त आहे. कर्तेपण घालवायला उत्तम भक्त व्हावं लागतं. भक्ताचं लक्षण म्हणजे भगवंत प्राप्तीशिवाय दुसरं काही नको असं वाटणं. भगवंतापासून आपल्याला जे दूर सारतं ते खरं संकट आहे. तोच काळ सुखात जातो की जो भगवत स्मरणामध्ये जातो. खरोखर स्मरण ही कृती आहे आणि विस्मरण ही वृत्ती आहे. भगवंताचं स्मरण करणं म्हणजे हवन करणं आहे आणि अभिमान नष्ट करणं म्हणजे पूर्णाहुती देणंच आहे. वृत्ती भगवंताकार झाली पाहिजे. आपल्याला ज्याची आवड असते त्याचं स्मरण आपोआप राहतं. विषय अंगभूत झाले असल्यामुळं त्यांचं स्मरण सहज होतं. पण भगवंताचं स्मरण आपण मुद्दाम करायला पाहिजे. हे करणं अगदी सोपं नाही, परंतु ते फार कठीण देखील नाही. ते मनुष्याला करता येण्यासारखं आहे. भगवंताची भक्ती ही सहज साध्य आहे. ती अनुसंधानानं साध्य होते. अनुसंधान समजून केलं पाहिजे, तिथं अनुभव लवकर येईल. पहाऱ्यावर शिपाई जसा जागृत राहतो त्याप्रमाणे अनुसंधान जागृत ठेवलं तर विषयांच्या संकल्पाचे पाय मोडतील. चोर चोरी करायला केव्हा येईल हे ओळखून अनुसंधान चुकू देऊ नये. ताप आला की तोंड कडू होतं. मग जिभेवर साखर जरी चोळली तरी तोंड गोड होत नाही. त्यासाठी अंगातला ताप गेला पाहिजे. त्याप्रमाणे वरवर क्रिया करून दुःख नाहीसं होणार नाही, त्यासाठी अनुसंधानच पाहिजे. एक मुलगा परीक्षेसाठी मुंबईला आला. परीक्षा होईपर्यंत तो अडकून होता. परीक्षा संपली तेव्हा तो म्हणाला, आता मी मोकळा झालो बाबा. नंतर 4 दिवस तो मजेत मुंबईत हिंडला. त्याप्रमाणे आपण अनुसंधान ठेवून प्रपंचाच्या आसक्तीतून मोकळं व्हावं आणि मग मजेनं संसार करावा. आपल्याला अगदी आनंदच मिळेल. उंबरठ्यावर दिवा ठेवला असताना ज्याप्रमाणे दोन्ही बाजूला उजेड पडतो त्याप्रमाणे भगवंताचं अनुसंधान हा उंबरठ्याचा दिवा आहे. त्यानं परमार्थ आणि प्रपंच दोन्हीकडं उजेड पडेल. प्रपंचामध्ये वागताना मनानं थोडं लक्ष द्यावं लागतं. याला भगवंताचं अधिष्ठान असणं म्हणजेच अनुसंधान ठेवणं म्हणतात. भगवंताच्या दृष्टीनं अकर्तेपणानं कर्म करणं हेच अनुसंधान ठेवणं किंवा भक्ती करणं आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 8380016512 या क्रमांकावर.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: भावार्थ दासबोध दशक पहिले समास दहाव्याचा उत्तरार्ध. नरदेहस्तवन. नरदेह असूनही परमार्थ बुद्धी विसरले तर ते मूर्ख मायाजळी फसले असेच म्हणावे लागेल. माती आणून तिचं घर केलं ते माझं अशी मनामध्ये कल्पना केली पण ते इतरांचं आहे हे कळलंच नाही. उंदीर म्हणतात घर आमचे, पाली म्हणतात घर आमचे, माशा घरतात म्हणतात घर आमचे निश्चितपणे, कोळे म्हणतात घर आमचे, मुंगळे म्हणतात घर आमचे, मुंग्या म्हणतात घर आमचे, विष्णू म्हणतात, विंचू म्हणतात आमचे घर, सर्प म्हणतात आमचे घर, झुरळं म्हणतात आमचे घर निश्चितपणे, भ्रमर म्हणतात आमचे घर, भ्रमरांच्या आळ्यासुद्धा म्हणतात आमचे घर, वाळवे म्हणते आमचे घर लाकडामध्ये आहे, मांजर म्हणते आमचे घर, कुत्रे म्हणतात आमचे घर, मुंगसे म्हणतात आमचे घर निश्चितपणे, सगळे किडे मकोडे देखील म्हणतात आमचे घर, पांगूळ म्हणतात आमचे घर, पिसवा म्हणतात आमचे घर निश्चितपणे, ढेकूण म्हणतात आमचे घर, लाल मुंगळे म्हणतात आमचे घर, गांधील माशी म्हणते आमचे घर. अशा तऱ्हेने विविध किड्यांच्या प्राण्यांचा वावर घरामध्ये असतो त्याचा किती विस्तार सांगावा. सगळे आमचे घर असे निश्चितपणे म्हणत असतात. पशु म्हणतात आमचे घर, डास म्हणतात आमचे घर, घरातले म्हणतात आमचे घर, मित्र म्हणतात आमचे घर, ग्रामस्थ म्हणतात आमचे घर, तस्कर चोर म्हणतात आमचे घर, राजकीय अधिकारी म्हणतात आमचे घर, अग्नी म्हणतो आमचे घर भस्म करील, सगळेजण म्हणतात आमचे घर, मूर्ख म्हणतात माझे माझे, शेवटी जड झाले ओझे, देश सोडून दिला सगळी घरे भंगली, गावे उजाड झाली, घरामध्ये राहिली अरण्यातली श्वापदे, किडा मुंगी वाळवी उंदीर त्यांचेच हे घर असे म्हणावे लागते. आणि माणूस प्राणी मात्र मूर्खासारखे निघून गेले अशी घरांची स्थिती असते. जन्म म्हणजे दोन दिवसांची वस्ती, कुठेतरी राहावे आणि आत्मप्रचिती करून घ्यावी. देह आपला म्हटला तरी तो इतर सर्वांसाठी निर्माण झालेला आहे. डोके आपले असे आपण म्हणतो पण त्यात उवा होतात, केसांच्या मुळाशी कोंडा चाई होते, एखादी जखम झाली तर त्यात किडे पडतात, पोटामध्ये जंत होतात ते प्रत्यक्ष दिसतात, दाताला कीड लागते, डोळ्यात फूल पडते, कानात मळ साठतो आणि गोमाशा शिरतात, गोचिड अशुद्ध रक्त सेवन करतात, डास चावतात, पिसू चावतात, भुंगे गांधील माशा डंख मारतात, गोम जळवा रक्त पितात, विंचू सर्प दंश करतात, जन्माला येऊन देहाचे रक्षण केले पण अकस्मात वाघाने पळून नेले किंवा लांडग्याने खाऊन टाकले असे होते. उंदीर मांजर चावतात, कुत्रे घोडे लचके तोडतात, माकडे डुकरे कासावीस करतात, उंट हल्ला करतात, हत्ती चिरडून टाकतात, बैल ठेचून मारतात, तस्कर तडतडा अवयव तोडतात, भूते झपाटतात, अशी या देहाची स्थिती असते. असं हे शरीर असतं आणि मूर्ख म्हणतो हे माझं शरीर आहे, परंतु ते इतरांचं खाद्य आहे असं दिसतं. त्यामुळे देह परमार्थात लावला तर त्याचं सार्थक होतं, नाहीतर ते व्यर्थ जातं, नाना आघातांमुळे मृत्यूपंथाला लागतं. असो, जे प्रापंचिक मूर्ख आहेत त्यांना परमार्थ सुख काही जाणता येत नाही. त्या मूर्खांचे लक्षण पुढील कथेत मी निरूपण करतो असं समर्थ रामदास स्वामी सांगतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे नरदेहस्तवन निरूपण नाम

0: फार अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. ओम गंगणपतये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्री सरस्वत्यै महालक्ष्म्यै महाकाल्यै च नमो नमः. श्रोते हो, तमाशा ही आपल्या महाराष्ट्राची प्राचीन लोककला आहे हे आपण जाणताच. आधी गण, त्यानंतर गवळण आणि मग त्यानंतर लावणी म्हणा किंवा वगनाट्य म्हणा सादर करण्याची जुनी परंपरा आहे. आधी त्या शिवनंदनाला गणरायाला वंदन केलं की मन कसं प्रसन्न होतं, निश्चिंत होतं, संकटांवर मात करण्याचं बळ मिळतं. आणि मग त्यानंतर मनोरंजनासाठी लावण्या, वग, सवाल जवाब हे सादर केले जातात.

0: स्वामी या गोकुळचे राजे कृष्णदेव
1: पेंद्या देवा
0: त्याबत गवळणी आल्यात अडवून जर त्यांची वाट
1: गवळणी नो रस्ता बंद आहे पुढे जायचं नाही
2: पण देवा हात जोडते आणि पदर पसरते सोडा रस्ता आमचा

0: श्रोते हो, केशर आणि सहकाऱ्यांनी गायलेला पारंपरिक गण आणि त्यानंतर गवळण आत्ता आपण ऐकली. संगीतकार मधुकर पाठक. माझं नाव शोभल मैना, तुझ्या वाचून मला करमेना, दिवस जाईना. मीना मंगेशकर यांनी गायलेली ही एक लावणी आहे. सख्याविना झुरणारी विरहिणी या लावणीमध्ये आपल्या सख्याच्या सौंदर्य गुणांचं वर्णन करते आहे. प्रारंभी लता दीदींचं भाष्य आणि त्यानंतर मीनाताईंच्या आवाजातली ही ठसकेबाज लावणी.
1: मी किंवा आशा, मीना, उषा आम्ही गायला लागलो की साधारण जवळपास सगळ्यांचे आवाज आहेत. माझं नाव शोभल मैना, त्या गाण्यामध्ये तुम्ही ऐकलं आणि जर तुम्हाला नाव नाही सांगितलं तर तुम्हाला असं वाटेल की लतानी गायलंय, इतका तिचा आणि माझ्या आवाज.

அக சூரிய நாராயணரே, தேவகதிரே உங்க வசி கமதந்தாலா விஷி. शाहीर पांडुरंग वनमाळे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे लोकगीत आता आपण ऐकूया. हाताला काम असेल तरच खिशात दाम येतो, खिशात दाम असेल तरच जीवनात राम आहे, जीवनात राम असेल तरच जगण्यात आनंद समाधान आहे. तेव्हा आळसानं लोळत न राहता नित्य काम शोधणं आणि ते काम इमाने इतबारे करणं, यामध्ये जीवन सार्थकी लागतं. धन्य धन्य होतं.

श्रोते हो, गाडी चालवली घोंगाराची वाटाबाई डोंगराची. प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं साहेबराव कोकाटे यांचं एक अल्लड लोकगीत आता आपण ऐकूया. संगीतकार मधुकर पाठक. अनेक लोकगीतांमध्ये खेड्यापाड्यातलं वातावरण आणि त्या त्या भागातल्या बोलींचं परंपरांचं सुंदर वर्णन करण्यात आलेलं आहे. घरधन्याचा रांगडा अवखळ स्वभाव आणि उत्कट प्रीती याचा खूप छान उल्लेख साहेबराव कोकाटे यांनी या लोकगीतात केलेला आहे. ऐकूया गाडी चालवली घोंगराची वाटाबाई डोंगराची.

श्रोतेहो आपण जाणताच की तमाशातील वग म्हणजे रात्र रात्र चालणारे एक लोकनाट्य असत. त्याच वग नाट्याचा एक छोटासा आविष्कार आता ऐकूया केशर आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये. संगीतकार मधुकर पाठक. चंदनपूर नाम एक नगर आहे. मनोरंजन करता करता ज्ञानरंजन करण्याचा काही चांगले संदेश देण्याचा हेतू तमाशा कलावंतांनी खूप पूर्वीपासूनच आपल्या लोककलेद्वारे नित्य साध्य केलेलं आहे. त्याचीच प्रचिती या छोट्याशा वग नाट्यामधून आपल्याला येईल. चंदनपूर नाम एक नगर आहे.

0: मी चंदनपूरचा राजा शूरसेन हवलदार. हे हवलदार.
1: जी महाराज.
0: काय करीत होतास?
1: पहारा करून वाईट झोप घेत होतो.
0: गाभरा. हे बघ हवलदार, उद्याच्या उद्या इक्रमपूरला जाऊन महाराज विक्रमासी सांग का राजकुमारी चंद्रावती आम्ही तुमच्या मुलाला द्यायचं निश्चित केलंय म्हणून.
1: जसे आपल्या आज्ञा मान्य आहे. चंद्रसेन राजा सकुमार होता बहादूर, बसलं त्याचं मन चंद्रावतीवर, लग्नाचा मुहूर्त ठरला.

0: मी चंदनपूरचा प्रधान रामसिंग, राजा शूरसेनाला ठार करून मी चंदनपूरचा राजा होणार, मग मी राजा आणि चंद्रावती माझी राणी।
1: ऐका, परभणीचं कपटी कारस्थान मी सगळं ओळखलं, आता त्या आता महाराजांना जाऊन सांगितलं पाहिजे। राजाला

0: मुलांना उडरा मिळणार. देवा खरोखरच तुझी दिला किती आघाड आहे.
1: परिजाजन हो, आज आनंदाचा दिवस आहे. निमखराम प्रधानजीचं कपटी कारस्थान आमच्या हौलदारनं हणून पाडलं. शाबास. आम्ही जाहीर करतो आज 8 दिवसांनी राजकुमारी चंद्रावती आणि इक्रमपूरचे राजकुमार चंद्रसेन यांचा आम्ही लगीन करून देणार.

0: तेव्हा बरे तरी श्रोतेहो आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवने. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: ट्रान्सफर ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर, रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा, क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार, विश्वास.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा। क्षणात पैसे पाठवा, कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात। विश्वास बँक, स्मार्ट बँकिंग ची स्मार्ट।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात आरती. 7:10 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष, सादर करती आर जे श्रद्धा. 7:10 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते आर एस डबरे. 7:20 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 7:30 आम्ही प्रसारित करणार आहोत इतनी शक्ती हमें देना दाता. 7:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम रोटरी सेवा कनेक्ट, सादर करते रोटरी क्लब नाशिक. 8:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम मला आवडलेलं पुस्तक. 10:20 आम्ही प्रसारित करणार आहोत आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. 11:00 आम्ही प्रसारित करणार आहोत गजानन महाराज यांची आरती. 11:30 सुंदर कथा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात, सादर करते दिलीप कजगावकर. 12:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते डी एल रामटेके. 1:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम आजचे पाहुणे, सादर करत्या मेघना साने. 1:30 आपण ऐकू शकणार आहात न्याय संवाद या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करते विवेक ठाकूर. 2:00 आपण ऐकू शकणार आहात जीवनरंग, सादर करत्या सुषमा दाते. 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा. 4:30 गिरवाण विश्व ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत, सादर करते भूपाल देशमुख. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज 27 सप्टेंबर, आजचा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून पाळला जातो. आजच्या दिवशी 1540 मध्ये पोप पॉल तिसऱ्याने जेसुइट्स या संघटनेला मान्यता दिली. आजच्याच दिवशी 1905 रोजी प्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी त्यांचा जगप्रसिद्ध E=mc² हा ऊर्जा आणि वस्तुमानाचा सिद्धांत प्रथम मांडला. 1958 रोजी भारताचे मिहिर सेन हे इंग्लिश खाडी पोहणारे पहिले आशियाई जलतरणपटू ठरले. 1907 रोजी भारताचे महान क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य लढ्यातील प्रखर प्रणेते शहीद भगतसिंग यांचा जन्म झाला होता. 1972 रोजी भारतीय ग्रंथालय शास्त्र आणि ग्रंथालय चळवळीचे जनक S.R. रंगनाथन यांचे निधन झाले होते. 1992 रोजी महाराष्ट्राच्या शिक्षण आणि समाज सुधारणा क्षेत्रातील थोर तपस्विनी अनुताई वाघ यांचे निधन झाले होते. 2008 मध्ये विख्यात भारतीय पार्श्वगायक महेंद्र कपूर यांचे देखील निधन झाले होते. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आनंद यात्री रवींद्रनाथ या कार्यक्रमाच्या 23व्या भागामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, गेल्या काही भागांपासून गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या कथांबद्दल आपण जाणून घेतो आहोत, कथाकार रवींद्रनाथ म्हणून. आजच्या आणि पुढच्या 24व्या भागामध्ये आपण त्यांच्या स्त्रीपात्र प्रधान अशा काही कथा पाहणार आहोत. तर त्याचा आजचा जो पहिला भाग आहे त्यामध्ये मी त्यांच्या दोन कथा थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं तर रवींद्रनाथांच्या कथा या सांगण्यापेक्षा मुळातूनच त्या वाचण्यामध्ये जास्त आनंद आहे हे नक्कीच आहे, पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने थोडक्यात त्यांचा आढावा तरी घेण्याचा प्रयत्न आपण करूया. मंडळी, या कथांमधून म्हणजे त्यांच्या स्त्री पात्र प्रधान कथांमधून त्यांनी स्त्रीच्या जीवनातील सुखदुःख मांडली आहेत. त्यांच्या अंतरातील व्यथा, वेदना, तळमळ या गोष्टी यातून व्यक्त झाल्या आहेत. काही कथांमध्ये ही स्त्री शोषक आहे, अन्याय अत्याचार सहन करणारी आहे, आणि काही ठिकाणी ती अत्यंत स्वाभिमानी आणि बाणेदार आहे, परिस्थितीविरुद्ध बंड करणारी आहे. पण रवींद्रनाथांच्या सर्व कथांमध्ये एक समान धागा आपल्याला दिसतो, तो म्हणजे स्त्रीची प्रतिष्ठा त्यांनी जपली आहे, तिच्या सन्मानाला धक्का लागू दिलेला नाही. काही कथांमधील स्त्रिया या काळाच्या दृष्टीनं म्हणजे त्या काळातल्या दृष्टीनं खूपच पुढारलेल्या वाटतात. त्यातूनच रवींद्रनाथांचा सामाजिक आणि स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. काही ठिकाणी पुरुषी मानसिकतेला त्या पुरून उरताना दिसतात. त्यांना दोन शब्द सुनावण्याची हिम्मत त्यांच्यात आहे, समाजाला दिशा देण्याची मानसिकता त्यांच्यामध्ये आहे. एक स्त्री म्हणून

त्या वाचता येण्याचा आनंद ती भिंतीवर, पुस्तकावर, जमिनीवर असा सगळीकडे लिहून व्यक्त करत असते. आपल्याकडे जशी लहान मुलं एखाद्या भिंतीवर किंवा जमिनीवर काही लिहितात तसंच ते असतं. सुरुवातीला तिचं लेखन अत्यंत बाळबोध आहे, पण त्यातून तिला आनंद मिळत जातो. तिच्या घरातील मंडळी मात्र तिचा हा आनंद समजून घेण्यास अपात्र ठरतात. त्या काळात लहान वयात लग्न होत असत. तसंच उमाचं लग्न अगदी तिच्या वयाच्या 9व्या वर्षीच लावून दिलं जातं. प्यारी मोहन हे तिच्या नवऱ्याचं नाव. त्याला 3 बहिणी असतात. उमा एकदा गुपचूप दार बंद करून वहीत काहीतरी लिहिते आहे हे त्या पाहतात आणि प्यारी मोहनला सांगतात. प्यारी मोहन हा जुनाट विचारांचा तरुण असतो. त्याला वाटतं की एकदा लिहिणं वाचणं सुरू झालं की घरात नाटक कादंबऱ्या येणार आणि संसाराकडे दुर्लक्ष होणार. त्याचं असंही मत होतं की स्त्री शक्ती आणि पुरुष शक्ती यांच्या मिलनातून पवित्र अशा दाम्पत्य शक्तीचा उदय होतो. पण स्त्रीनं शिक्षण घेतलं तर स्त्री शक्ती पराभूत होते आणि फक्त पुरुष शक्तीचं निर्माण होते. पुरुष शक्तीचा पुरुष शक्तीशी आघात होऊन अशी प्रलय शक्ती निर्माण होते की ज्यामुळे दाम्पत्य शक्ती विनाश शक्तीत विलीन होते आणि मग स्त्री विधवा होते. खरं तर त्याच्या म्हणजे प्यारी मोहनच्या या विचारांना काहीच शास्त्रीय आधार नव्हता, पण त्याला कोणी विरोधही करू शकत नव्हतं. मग उमाकडून तिची वहीच हिसकावून घेतली जाते. वही कसले म्हणा, तिचा आनंद आणि जीवन जगण्याचा आधारच एक प्रकारे हिरावून घेतला जातो. या कथेमध्ये शेवटी रवींद्रनाथ म्हणतात, प्यारी मोहनची ही सूक्ष्म तत्व कंटकीत विविध लेखांनी परिपूर्ण अशी एक चोपडी होती. ती काढून घेऊन माणसांच्या हिताचं काम करणारं मात्र कोणीच नव्हतं. इथे वाचकाला अंतर्मुख करण्याची ताकद, रवींद्रनाथांच्या कथेमधली ताकद आपल्याला दिसते. मंडळी, त्यांची महामाया या नावाची एक अतिशय सुंदर कथा आहे. महामाया ही एक सुंदर तरुणी या कथेची नायिका आहे. ती सुंदर तर आहेच, पण तेजस्वी आणि बाणेदार आहे. ती आता 24 वर्षांची झाली आहे, पण तिचं लग्न राहिलं आहे. रवींद्रनाथ तिच्या सौंदर्याचं वर्णन फार सुरेख शब्दात करतात. महामाया म्हणजे जणू काही शरदाच्या उन्हात तळपणारी शुद्ध सोन्याची पुतळी. राजीव हा तरुण तिच्यावर मोहित झालेला असतो. तो भर दुपारी मोठी हिंमत करून नदीकाठच्या एका पडक्या देवळात तिला बोलावतो आणि लग्नाची मागणी घालतो. ती त्याला सांगते, मी येईन, वाट पहा. पण याचवेळी तिचा भाऊ भवानीचरण तिथे येतो. तो स्वभावानं अत्यंत तापट असतो. घरी गेल्यानंतर तो महामाईला एक विशेष वस्त्र देतो. ते असतं लाल रंगाचं रेशमी महावस्त्र. तिला ते परिधान करायला लावून तो तिला आपल्याबरोबर स्मशानात घेऊन जातो. तिथे एका मरणासन्न वृद्धाशी तिचं लग्न लावून दिलं जातं. दुसऱ्याच दिवशी महामाया विधवा होते. मग तिला सती जाण्यासाठी भाग पाडलं जातं. हातपाय बांधून चितेवर ठेवलं जातं. पावसाळ्याचे दिवस असतात. पावसानं चिता विसते. बांधलेल्या दोऱ्या तुटतात.

महामाया मग चितेवरून उठते. राजीवला सांगितल्याप्रमाणे त्याच्याकडे येते. त्याला ती फक्त एक अट घालते की त्यांना कधीही तिच्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला कर म्हणून हट्ट धरायचा नाही. राजीव अर्थातच ती गोष्ट मान्य करतो आणि त्यांचं लग्न होतं. महामायेनं त्याला अशी अट घालण्याचं कारण हे असतं की चितेवर तिच्या चेहऱ्याची डावी बाजू होरपळलेली असते आणि त्यामुळेच ती कुरूप झालेली असते. शरीरानं जरी ती बदलली तरी मनानं मात्र ती पूर्वीचीच असते. पण शेवटी तिचा हा झाकलेला चेहरा त्यांच्या संबंधाआड येतोच. राजीव आपला दिलेला शब्द पाळत नाही. महामायेनं त्याच्यावर जो विश्वास टाकलेला असतो त्याला तडा जातो. स्वाभिमानी आणि बाणेदार महामाया तडक तिथून निघते आणि बाहेर पडते ती कायमचीच. तर अशा प्रकारच्या स्वाभिमानी आणि बाणेदार स्त्रिया देखील रवींद्रनाथांच्या कथेमध्ये आपल्याला आढळतात. आज त्यांच्या वही आणि महामाया या दोन कथांबद्दल मी आपल्याला सांगितलं. आपल्याला जर या कथा वाचायला मिळाल्या तर आपण सविस्तर अवश्य वाचा आणि त्यांचा आनंद घ्या. रवींद्रनाथांच्या आणखी काही कथांबद्दल मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगणार आहे. तर आज आपण इथं थांबूया. मंडळी, मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो. पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुम

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
4: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
5: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
4: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
5: आणि पेशचे दर्जेदार मार्गदर्शन
4: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT एंड मेडिकल.
5: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेशची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
4: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
0: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
0: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT एंड मेडिकल.
0: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.

0: ಕೃಷಿ ಸಂದೇಶ. नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण पुदिन्याची लागवड कशी करतात या संदर्भामध्ये मूलभूत माहिती घेणार आहोत. पुदिन्याची लागवड सर्व हंगामात करता येते. हलकी ते मध्यम प्रकारची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी व भरपूर सेंद्रिय पदार्थयुक्त असणारी जमीन पुदिन्याच्या लागवडीस योग्य ठरते. ज्या जमिनीचा आम्लमिम्ले निर्देशांक 6 ते 8 दरम्यान आहे ती जमीन सुद्धा पुदिन्यासाठी अतिशय योग्य समजली जाते. लागवडीपूर्वी जमीन 2 वेळा आडवी उभी नांगरून घेतली पाहिजे. नंतर तिला वखरपाई देऊन भुसभुशीत करून घेतली पाहिजे. जमीन तयार करताना हेक्टरी 15 ते 20 टन चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत आपण शेवटच्या वखरपाईपूर्वी जमिनीत मिसळलं पाहिजे. या पिकाच्या लागवडीसाठी पूर्वीच्या पिकाचे जे फुटवे आहेत ते वापरावे लागतात. त्यासाठी पिकाची काढणी झाली की त्या पिकाचे फुटवे पुढच्या लागवडीसाठी रोपवाटिकेत किंवा गादी वाफ्यावर लागवड करून तयार ठेवावे. लागवड साधारणतः वर्षातून 2 फेब्रुवारी मार्च आणि सप्टेंबर ऑक्टोबर या वेळात करता येते. लागवडीचं अंतर 45 बाय 15 सेंटीमीटर असं असावं. सरी वरंब्यावर लागवड जर केली तर ती उत्तम राहते. लागवडीसाठी 7 ते 10 सेंटीमीटर लांबीचे 5 ते 8 पाने असलेले फुटवे हे योग्य असतात. माती परीक्षणाच्या आधारावरच खताच्या मात्रा दिल्या पाहिजे. सर्वसाधारणपणे हेक्टरी 120 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 40 किलो पालाश प्रति हेक्टर या प्रमाणामध्ये पुदिन्याचं अन्नद्रव्य आपण शिफारसित करत असतो. जास्त ओलावा पिकास अतिशय घातक असतो पुदिन्यासाठी. आंतरमशागत करून जमीन तनवरीत व भुसभुशीत ठेवली पाहिजे. केंद्रीय औषधी व सुगंधी वनस्पती संशोधन संस्था लखनौ येथे पुदिन्याच्या अधिक उत्पादन देणाऱ्या जाती विकसित झालेल्या आहेत. तर तेथे संपर्क करून त्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपण जातीची निवड केलेली केव्हाही चांगली राहते. ही झाली पुदिना लागवडीची पायाभूत माहिती. पुदिना लागवडीच्या संदर्भामध्ये आपल्याला जर तांत्रिक माहितीची गरज असेल, अधिक आपल्याला या संदर्भामध्ये माहिती विचारायची असेल आणि आपल्याला लागवड करायची असेल, विषय विशेषज्ञ उद्यानविद्या यांच्याशी जर आपण संपर्क केला तर आपल्याला या संदर्भामध्ये अधिक चांगल्या प्रकारे सखोल मार्गदर्शन मिळू शकतं. तर तांत्रिक मार्गदर्शनाखाली आवश्यकतेनुसार या ज्ञानाचा फायदा घ्या. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात आढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: आढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अनावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अनावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: सकाळचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
8: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, पण प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील काही सवयींचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत, जे अभिवाचन केलेलं आहे गिरीश पाटील यांनी. तेव्हा वळूया या भागाकडे.
9: सवयींविषयी बोलू काही. यात्रा कंपनीसोबत जाताना काळजी घ्या. आज पर्यटनासाठी विविध यात्रा कंपनी बाजारात आहेत. मोठमोठ्या आकर्षक जाहिराती असतात, या जाहिरातींना बळी पडू नका. कार्यालयात जाऊन सर्व माहिती घ्या, नाही समजलं तर पुन्हा विचारू. नियम अटी लहान अक्षरात असतात, त्या काळजीपूर्वक वाचाव्यात. विचार करून निर्णय घेणे गरजेचे. यात्रेचे किती दिवस आहेत, किती ठिकाण मुक्काम आहे, त्यांच्याकडून चहा नाश्ता जेवण कधी कधी मिळणार आहे, पर्यटन स्थळी या व्यतिरिक्त तुम्हाला कोणकोणता खर्च आहे हे समजावून घ्यावे. कारण प्रवासात तुमच्या सोबत टूर मॅनेजर असेल, कार्यालयातील व्यक्ती नसेल. तुम्ही सर्व समजून घेतले तरच प्रवासात काही वादविवाद होणार नाही. मुक्कामासाठी हॉटेल कोणते, सर्व लहान मोठ्या शंकांचे निरसन करून घेतलेले चांगले. पर्यटनाचा पुरेपूर आनंद घ्या आणि कोणतेही असो पण यात्रा कंपनीसोबत गेले तर चांगले, आणि यात्रा कंपनीची माहिती घ्या. कारण की बऱ्याचदा तेथेही फसवणूक होण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे आपलं पर्यटनाचा जो प्लान आहे तो एक काळजीपूर्वक करा. धन्यवाद.
8: रसिको, आत्ता आपण ऐकलं प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील भाग. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. या पुढील भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या रविवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी सकाळी 9 वाजता. आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
10: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागलीय, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
11: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
10: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
11: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
10: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8380.
12: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं मेला चित्रपटामधलं हे गीत आहे. मजरूह सुलतानपुरी यांचं संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत माँ और ममता या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत किशोर कुमार यांनी गायलेलं खानदान या चित्रपटामधलं गीत. नक्षलालपुरी यांच्या या गीताला संगीत आहे खय्याम यांचं.

0: पैसे पाठवायचेत, तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: ऐकूया उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत. जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत दिलं आहे अनु मलिक यांनी. चित्रपट डुप्लिकेट.

0: नमस्कार, मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: ही सुमधुर गीतरचना आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. अमित खन्ना यांच्या या गीताला संगीत आहे राजेश रोशन यांचं, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत मनपसंत या चित्रपटामधलं.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात खेल खेल मे या चित्रपटामधलं गुलशन बावरा यांचं गीत शैलेंद्र सिंग यांच्या आवाजात. गीताला संगीत साज आहे राहुल देव बर्मन यांचा.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: कार्यक्रमात ऐकूया शैलेंद्र सिंग आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे गौहर कानपुरी यांचा शिक्षा या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे पप्पी लहिरी यांनी.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मेरा या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे पंडित रविशंकर यांनी. आणि हे गीत ऐकूयात वाणी जयराम यांच्या आवाजात.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं सुहाग या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
2: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
2: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT अँड मेडिकल.
2: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.
3: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची RJ प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया. हिरा मोती या चित्रपटामधलं दिलराज कौर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे अहमद वासी यांचं. संगीतकार ओ पी नय्यर.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
2: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: कार्यक्रमातलं हे गीत आहे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं, आनंद बक्षी यांची गीतरचना. ऐकूया मर्यादा या चित्रपटामधलं हे गीत. संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.
1: तू भी आ जा के आ गई रुत.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं लाल दुपट्टा मलमल का या चित्रपटामधलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत दिलं आहे आनंद मिलिंद यांनी.

ओ पी नय्यर यांच्या संगीताने सजलेलं आणि गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकूयात. चित्रपट आरपार.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: कार्यक्रमात आता ऐकूया मन्नाडे यांनी गायलेलं संगीतकार रवींद्र जैन यांचं गीत घर की लाज या चित्रपटामधलं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत दूर नहीं मंजिल या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत, दो बदन या चित्रपटामधलं. शकील बदायनी यांची गीतरचना, संगीतकार रवी.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना, ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. हे गीत आपण ऐकणार आहोत मेरी आवाज सुनो या चित्रपटामधलं.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी
2: गीत ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना. संगीत दिला आहे राहुल देवबर्मन यांनी आणि चित्रपट आहे कहते हैं मुझको राजा.

0: बम फड़ के बोल बेटा बम बम फड़ के बोल बेटा खिड़की खोल बेटा बम बम छिंग बम बम छिंग बम बम छे कांदे की भाजी है मुल्ला काजी रसून की चटनी है कटनी का बटरा मुंशी मुनक्का पक्का पक्का हुजूर अगदास दिमाग है फुरकत हुजूर अगदास दिमाग है फुरकत संभाले हलकत चल हट नट खट पन घट चट फट फुटबॉल वॉलीबॉल दस बिन बेसबॉल पिंग पॉन्ग किंग कॉन्ग बॉल बॉल हॉल हॉल
1: सबको मेरा झुक झुक के सलाम और राम राम।
2: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा। त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स प्रभू अपार्टमेंट दुर्गा कॅफे जवळ KBT सर्कल गंगापूर रोड नाशिक। संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278।
3: ऐकूया उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं मेहबूब यांचं गीत। संगीतकार इस्माईल दरबार।

0: हे गीत आपण ऐकलं हम दिल दे चुके सनम या चित्रपटामधलं. मेहबूब यांच्या गीताला संगीत होतं इस्माईल दरबार यांचं. आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.
1: नमस्कार, नाशिककर, मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: प्राधान्य द्या शिक्षणाला, नकार द्या बालविवाहाला.
1: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
2: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार रसिक हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, बालविश्व या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आज जीपा प्राथमिक शाळा वडगाव पिंगळा येथील काही विद्यार्थिनी एक नाटक सादर करणार आहेत, तर ऐकूया त्यांचं हे सादरीकरण.
1: माझे नाव सारथी.
2: नमस्कार, माझे नाव अद्रिका.
3: नमस्कार, माझे नाव आरोही.
1: आम्ही इयत्ता 2 मध्ये शिकतो. आमच्या शाळेचे नाव जीपा प्राथमिक शाळा वडगाव पिंगळा, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. लिहावे नेटके हे नाटक आम्ही सादर करणार आहोत. अद्रिका, निबंध इतका छान लिहिलास, पण किती खाडाखोड, अक्षरही किती खराब.
2: आई, एवढी गोल गरगरी चपाती कशी लागते.
1: अरे अद्रिका, सरावण सारच जमत.
2: मी सुद्धा छान लिहिण्याचा सराव करते. 15 दिवसानंतर आई, ही बघ माझी बहीण.
1: काय सुरेख अक्षर काढलास, भरपूर सराव केलास वाटतं.
2: खरं आहे, तू म्हणाल ते खरं आहे, सरावानं साधं जमतो.
1: शाबास आरोही, तुझी वही किती सुंदर आहे.
3: धन्यवाद, मी रोज नीटनेटके लिहिण्याचा सराव करते.
1: तू अक्षरे सारख्या आकारांची कशी काढतेस.
3: मी काही करत नाही आणि अक्षरांकडे लक्ष देते.
1: मग आम्ही सुद्धा रोज सराव करू. तात्पर्य, स्वच्छ सुंदर आणि नीट नेटके लेखन ही चांगली सवय आहे. धन्यवाद.
0: मंडळी, बालविश्व या कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरात ग दि माडगुळकर यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके, आणि हे गीत ऐकूयात लाखाची गोष्ट या चित्रपटामधलं.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: जगदीश छगुडकर यांचं गीत साधी माणसं या चित्रपटामधलं आनंद घन यांच्या संगीताने सजलेलं हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया. गुरु किल्ली या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांची गीतरचना, संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्यापुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज, विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91 300 2088. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगूळकर यांच्या लता मंगेशकर आणि सुधीर फडके यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आणि आता ऐकूया गारंबीचा बापू या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत रवींद्र साठे यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं कवी संजीव यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत मराठा तेतुका मिळवावा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे आनंद घन यांचं.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात उषा मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश शेवूरकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत नेताजी पालकर या चित्रपटामधलं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

हेलो हेलो हेलो बाल मित्रांनो, ओ समती झाली झाली गोष्टी गाणे येऊन. ओके, मग ऐकायचं काय काय ऐकायचं आहे? पाऊस सखा हो, पाऊस कोण आहे? सखा मित्र. हा पाऊस आला नाही तर बापरे, कल्पनेने धडकी भरते आपल्याला. पाऊस नाही म्हणजे काहीच नाही, पाऊस नाही म्हणजे जीवन नाही, पाऊस नाही म्हणजे झाडे नाही, पाऊस नाही म्हणजे वनस्पती नाही, पाऊस नाही म्हणजे धनधान्य नाही. मग आपण खाणार काय तर मंडळी, आणि पिणार काय? पाऊस नसेल तर विहिरी आटतील, तळे आटतील, हो धरणातलं पाणी संपून जाईल आणि मोठं संकट कोसळेल. म्हणून हा पाऊस सखा आलाच पाहिजे, हो त्याची आपण वाट बघतो. आणि तुम्ही तर झिमझिम पावसात नाचता सुद्धा हो की नाही? तरी आहे अशोक लोटणकर रत्नागिरीस मुलांच्या मासिकाचा जून 26 अंक माझ्यासमोर आहे. अशोक लोटणकर लिहितायत पाऊस सखा, खूप छान लिहिलंय त्यांनी. ऐका बरं तुम्ही, हा पाऊस जेवढा खटाळ तेवढाच लहरी, कोणासोडून कधी ऐकायचा नाही, मनात येत तिथे जायचं आणि दिवस दिवस काम करून राहायचा. घरी परताचं त्याला भानच नसायचं, मनासारखं नाही झालं की 8-8 दिवस आळसासारखा झोपून राहायचा, उठायचाच नाही. बऱ्याच दिवसांनी नव्हे महिन्यांनी सुस्ती झटकून असाच एकदा सकाळीच तो शहरात फेरफटका मारू लागला. फिरत फिरत जाताना त्याला दिमाखात उघडलेल्या शाळा दिसल्या. वा, शाळेच्या समोर स्वच्छ पटांगण दिसलं, शाळेच्या उघड्या खिडक्या आणि दारं दिसली. पावसाच्या मनात आलं आज आपण गंमतच करूया. त्यानं दूर उंचावरून पाहिलं, छोटी छोटी मुलं असत खेळत बागडत चाललेली ही छोटी छोटी चिमणी पाखरं. त्याला ही मुलं म्हणजे आपले सवंगडीच वाटू लागले. प्रत्येक शाळेच्या आवारात हा प्राजक्ताचा सडा विखुरलेला, जणू प्रत्येक शाळा म्हणजे एक एक बहरलेलं प्राजक्ताचं झाडच, नाजूक सात्विक निरागस आणि सुंदर. मग पावसाला मोह झाला, त्यालाही नाजूक सुंदर फुलं आवडली. त्यानं ठरवलं आता इथेच मुक्काम करायचा, या मुलांची गंमत करायची. तो दडी मारून बसला, मुलं शाळेच्या दिशेनं चालू लागली. तशी पावसाने बरसायला सुरुवात केली, मुलं चिंब चिंब झाली, काही बावरली, काही पळत सुटली, काहींचे रेनकोट टोपी सज्ज, तर काही आनंदाने नाचू लागली. मुलांचा उत्साह आणि धावपळ बघून त्याला मोठी गंमत वाटली. मग पावसाने ठरवलं आता आपण रोज रोज या मुलांची गंमत करायची, कधी सकाळी, कधी संध्याकाळी, कधी जोरात पडायचं तर कधी सावकाश, कधी सुसाट वाऱ्याला घेऊन यायचं तर कधी ऊन घेऊन पडायचं, ऊन पावसाचा लपंडाव करायचा. पावसाने मग मुलांची गट्टीच केली, तो त्यांचा मित्र बनला, त्यांच्याशी खेळू लागला. शाळेचं, मुलांचं आणि पावसाचं आता चांगलंच नातं निर्माण झालंय. शाळा सुरू झाली की नव्या वर्षाच्या स्वागतासाठी तो धावत धावत येतो, येताना गर्जना करतो आणि आपल्या मित्रांबरोबर हसत खेळत बागडत राहतो. तो सुद्धा मुलांसमवेत एक प्राजक्ताचं फूल बनून जातो. किती छान लिहिलं त्यांनी, आवडलं का तुम्हाला? नक्कीच आवडलं असणार. तुम्हाला पाऊस आवडतो, तुम्हाला भिजायला आवडतं, तळ्यामध्ये पाय टाकायला आवडतात, थपथप पाणी करून उडवायला आवडतं, हो की नाही? पन्हाळाखाली मनसोक्त आंघोळ करायला आवडतं. पाऊस आवडत नाही असा मुलगा मी कधीच पाहिला नाही. पाऊस आला की तुमचं उत्साहाला भरतं येतं आणि पावसासारखेच तुम्ही आनंदी होऊन नाचू लागता, काय मंडळी? हो, आणि अशा पावसाळ्यामध्ये वनराणी कशी दिसते, अरे वा. वनराणी म्हणजे सृष्टी, हो आपली हिरवी सृष्टी म्हणजे वनराणी आहे. आणि ही वनराणी एका मुलीचं रूप घेऊन आलेली आहे. सुमती पवारांनी म्हणजे मीच ही कविता लिहिली वनराणी नावाची, ऐकायची तुम्हाला? तर हिरव्या बागेमध्ये, हिरव्या सृष्टीमध्ये, फुलांमध्ये, तळ्यामध्ये ही वनराणी पंखळावून आलेली आहे. आणि काय करते ती वनराणी? आली होती स्वप्नात माझ्या काल, बापरे. हो, माझ्या स्वप्नात कुणीही येतं, कुणीही, अगदी कुणीही. वनराणी आली होती स्वप्नात माझ्या काल, सुंदर किती होती तिचे लाल लाल गाल, हिरवागार झगा तिचा, माळली होती फुले, पंखांवरती अलगद, रानामध्ये सुले.
हिरवागार जगा हो सृष्टी, हिरवा शालू पांघरते, फुलं फुलं फुलं फुलं उमललेली असतात, जणू काही या सृष्टीने हिरवी फुलंच वाढलेली आहे. नाशी वनराणी पंखांवरती अलगद रानामध्ये झुले, वेलींवरती फुलांवरती फिरत होती हात, फुलपाखरे गात होती घालून हातात हात, जिकडे तिकडे फुलं फुललेली असतात, वेली डोलत असतात, नाचत असतात, हवेमध्ये हेलकावे घेत असतात आणि फुलपाखरे गात असतात हातात हात घेऊन. आणि अशी वनराणी मग वेलींवरती फुलांवरती हात फिरवत नाचत बागडत आली होती. अरस पाणी तळ्यामध्ये केले तिने स्नान, वा वा, तळ्यातलं पाणी अगदी स्वच्छ नितळ आहे, गच्च भरलेलं आहे तळं. आजूबाजूला हरण वावरत आहेत, फुलांचे ताटवे आहेत, हिरवीगार झाडी आहे आणि अशा स्वच्छ सुंदर कमळांनी फुललेल्या तळ्यामध्ये वनराणी आंघोळ करते. आरस पाणी तळ्यामध्ये केले तिने स्नान, वनराणीला पाहून सारे खुशीत होते. रान हो, ही वनराणी आली म्हणून सगळ्या सृष्टीला आनंद झालेला होता. सूर्याचा उजळला दिवा, धुक्याचा तो धूप, झाडांवरती पक्षी गाणी गात होती खूप. तेवढ्यात सूर्यदेव आले, सुंदर किरण पसरली आकाशामध्ये, धुकं आहे, जणू काही सूर्याच्या स्वागताला. सूर्याचा दिवा उजळलेला आहे, त्याच्या स्वागताला धुक्याचा तो धूप. आपण घरात धूप फिरवतो ना, तेवढे काही धुक्याचा धूप लावलेला आहे आणि झाडांवरती पक्षी गाणी गात आहेत, सूर्याचं स्वागत करतायत. फुलांनी दरवळले, सुगंधित झाले रान. ओ, फुलांनी सुगंध सोडला, वनराणीचे स्वागत असे झाले छान छान. असं या प्रसन्न वनराणीचे स्वागत सगळी सृष्टी करते आहे. छान छान पुटपुटलो, जाग आली मला. अरे छा, स्वप्नातला देखावा कुठे गेला हो, स्वप्न पडलो होतो, खूप छान छान स्वप्न आहे. अशी सुंदर सुंदर स्वप्न तुम्हालाही पडावी असं मला वाटतं. पडतात का तुम्हाला अशी स्वप्न, पडतात की नाही? नाही पडत मग बघा, कल्पना करून पहा. वनराणी सृष्टी हो, खूप सुंदर सगळं दृश्य आस्त आत्ता तर या पावसामध्ये सगळीकडे फारच छान छान छान छान दिसतंय. रान दिसतंय, फुलं दिसतायत हो, फळांना बहर आलेला आहे, फुलपाखरं उडतायत. अहो काय नाही या सृष्टीमध्ये आज, काय नाही. या पावसामुळे सृष्टी इतकी मोहरते, इतकी बहरते की आपल्याला ते बघून सुद्धा खूप खूप आनंद होतो, व्हायलाच पाहिजे. हो, सृष्टीचे रूप डोळ्यात साठवून घ्या. पाऊस आहे तर ही सृष्टी बहरलेली असते आणि हळूहळू हळू मग तिचं सौंदर्य कमी कमी होत जातं. तर आणखी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे मी. हे वामन आठले, वामन आठले हंस आणि बगळे नावाची छोटीशी कथा आहे, ऐकायची तुम्हाला, ऐका बरं. एक मोठे तळे होते, त्यात काही बगळे राहत असत. एकदा आकाश मार्गाने उडत उडत तिथे पक्षी आला. ऐकताय ना, एक मोठं तळ आहे, तिथे बगळे राह, बगळ्यांना पाणी लागतं, काठावर उभे राहतात आणि मोठी चोच घालून पाण्यामध्ये पटकन मासा काय पकडतात आणि गटकन घेतात. तर त्यांना तळं लागतं, त्यात मासे असतातच. तर अशा या तळ्यामध्ये काही बगळे राहत होते. एकदा आकाश मार्गाने उडत उडत एक पक्षी तिथे आला. तो अतिशय सुंदर होता, त्याचे सर्व अंग कापसासारखे शुभ्र होते, खूप सुंदर दिसत होता. तो डोळे, चोच व पाय मात्र लाल होते. त्या शुभ्र रंगावरती लाल पाय खूप छान दिसत होते, त्यामुळे तो फारच उठवून दिसे. हा नवीन पाहुणा पक्षी कोण बरे असावा, बगळ्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. हो, कुतूहल निर्माण होणारच, कारण तो फारच वेगळा पक्षी आहे. पाय लाल आहे, तो शुभ्र आहे, उठवून दिसतोय. हा पाहुणा कोण, कुठून आला असा, बगळ्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. ते त्याच्या सभोवती जमले आणि त्याला म्हणाले, आपण कोण? मी राजहंस. वा, किती सुंदर डौलदार असं राजहंस माहिती तुम्हाला, मी पाहिलेला ना. कुठून आलात? मानस सरोवराहून, कैलास मानस सरोवर आपलं श्रद्धास्थान तिबेटमध्ये आहे ते, आणि तिथे आपण भारतीय तिथे सगळे आपण जातो. कैलास मानस सरोवराची यात्रा अत्यंत कठीण आहे, अतिशय उंचावर ते आहे, पण आपलं ते श्रद्धास्थान आहे कैलासाला नमस्कार करायला. आणि मानस सरोवराच्या थंडगार बर्फाळ
पाण्यात डुबकी मारायला भारतातून हजारो लोक तीर्थयात्रा करत असतात आणि अशा या आलिशान सुंदर प्रदेशातून हा पक्षी आलेला आहे. मानस सरोवराहून कुठेशी आहे ते? हिमालयाच्या पलीकडे तिबेट नावाचा एक प्रदेश आहे, त्यात ते सरोवर आहे. राजहंसाने उत्तर दिले, का हो, तुमचं ते मानसरोवर केवढं मोठं आहे? आमच्या तळ्यावर नक्कीच मोठं नसेल. बगळ्यांनी काही दुनिया पाहिलेली नाही, जग पाहिलेलं नाही आहे. ते तळ्याकाठी राहतात. या तळ्यापेक्षा मोठं काही जगात असू शकतं असं त्यांना वाटत नाही, कारण त्यांनी त्या तळ्यापलीकडे कधी भरारीच मारलेली जगच पाहिले नाही. बेडूक विहिरीमध्ये असतो, त्याला वाटतं विहीर म्हणजे समुद्र, कारण त्याने समुद्र पाहिलेलाच नसतो. तर हे अज्ञान असतं. या बगळ्यांनाही वाटतं की हे तळं म्हणजे खूप मोठं आहे, मोठं म्हणजे खूप मोठं आहे, यापेक्षा मोठं काही असूच शकत नाही असं त्या बगळ्यांची समजूत आहे, कारण त्यांनी बाहेरचं जग पाहिलेलं नाही. का हो, तुमचं मानस सरोवर केवढं मोठं आहे? मोठं आहे का? आमच्या तळ्यावर नक्कीच मोठं नसेल. अहो, ते फारच विस्तीर्ण खोल आहे. तुमची अशी कित्येक तळी त्यात मावतील. बापरे, राजाहून सांगतोय, अहो तुमचं तळ फारच छोट आहे हो. ते मानस सरोवर इतकं मोठं आहे, इतकं विस्तीर्ण, इतकं खोल आहे की तुमच्याशी कित्येक तळी त्यात मावून जातील. अरे वा, तुमच्या त्या मानस सरोवरात काय आहे? बगळ्यांनी विचारले. त्यात श्वेत रक्त नील कृष्ण रंगाची सुवासिक कमळे आहेत. काय सांगतो राजहंस? त्यात श्वेत रक्त नील व कृष्ण रंगाची सुवासिक कमळे आहेत. अमृतासारखं गोड पाणी आहे. असंख्य रत्ने आहेत. प्रवाळ वैदुर्य असे मणी आहेत. ठीक ठीक, पण का हो, त्यात मासे आहेत का? बगळ्यांनी विचारले. नाही ना, तिथे मासे नाहीत. राजहंसाने उत्तर दिले. काय, तिथे मासे नाहीत? म्हणजे अगदीच निरर्थक हो. असे म्हणून ते सगळे बंगळे बगळे खी खी करून मोठ्याने हसू लागले. बघा, बगळ्यांचं जग माशांपुरतं सीमित आहे. त्यांना ते मानस सरोवर, त्यातली कमळं, त्यातले माणिक मोती यांची काही ओळख नाही, कारण ते तळ्याच्या बाहेर कधी गेलेच नाहीत. म्हणून तिथे मासे नाही, ज्याचं त्यांना इतकं आश्चर्य वाटलं. एवढं मोठं तळं आणि त्यात मासे नाही? अरे रे रे रे, आणि खी खी करून हसू लागले ते. राजहंस मात्र त्या गाजर पारखी बगळ्यांच्या, हो गाजर पारखी. त्यांना काय माहिती मानसरोवराची किमया? त्यांना काय माहिती मानसरोवराचं महात्म्य? ते फक्त तळ्यातल्या माशांशी त्यांचा संबंध ठेवतात. त्यांचं जग सीमित आहे. राजहंसाला कीव आली. राजहंस मात्र त्या गाजर पारखी बगळ्यांच्या अज्ञानाची मनातल्या मनात कीव करत उगाच राहिला. अशा अज्ञानी लोकांशी, ज्यांना जगाची ओळख नाही, ज्यांनी जग पाहिलेलं नाही, जगातलं सौंदर्य पाहिलं नाही, जगात काय काय असतं हे ज्यांना माहीतच नाही, अशा लोकांचा नादी लागण्यात अर्थ नसतो, कारण ते अज्ञानी असतात, अडाणी असतात. त्यांचं जग सीमित असतं. आपल्या तळ्यापेक्षा अधिक सुंदर काय असू शकतं यावर बगळ्यांचा विश्वास नाही, कारण त्यांनी जगच पाहिलेलं नाही. म्हणून बगळ्यांच्या नादी न लागता राजहंस मौन राहिला, कारण बगळ्यांना समजवण्यात काहीच मजा नव्हती, कारण त्यांना ते पटलंच नसतं. काय मंडळी, बघा कसं असतं. बघा, अज्ञानात सुख असतं म्हणतात ते असं. बगळे अज्ञानी आहेत, अडाणी आहेत, त्यांना जग माहीत नाही. तळ्याच्या पलीकडचं जग माहीत नाही आहे त्यांना. त्याच्यामुळे त्यांना दोष देण्यात काहीही अर्थ नाही. का मंडळी, कळलं का मग? हो रे, पाणी हे जीवन, ही तळी, ही सरोवर, हा पाऊस आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पाण्याशिवाय जगणं केवळ अशक्य आहे. म्हणून हे पाणी, हा पाऊस आज खूप पडत असला तरी त्याची आपण साठवण करायला पाहिजे, कारण पावसाळ्याचे 4 महिने संपले की आपल्याला भरपूर पाणी असलं तरी ते 8 महिने पुरवायचं असतं. धो धो धो धो नळ सांडायचे नसतात. तुमच्या घरातल्या कामवाल्या बाया भयंकर मोठा नळ सोडून काम करतात, त्यांना आवर घातला पाहिजे. तुम्ही सुद्धा बारीक नळानेच पाणी वापरलं पाहिजे. थेंब थेंब पाण्याचं महत्त्व जाणून घ्या.
राजस्थान सारख्या प्रदेशामध्ये पाऊसच पडत नाही, वाळवंट आहे, म्हणून कधी कधी उंटाच्या पोटातली पिशवी कापून पाणी पिऊन आपल्या जीवाचं रक्षण करावं लागतं, इतकं पाण्याचं महत्त्व आहे. म्हणून आपल्या घरात तुमच्या सहित तुमच्या घरात काम करणाऱ्या सर्व मंडळींनी पाणी कसं जपून वापरायला हवं हे तुम्ही त्यांना आवर्जून सांगा आणि तुम्हीही करा. बेसिनचा नळ धोधो सोडू नका. बेसिनचा नळ धोधो सोडून पप्पा दाळी करत असते तर त्यांना सांगा, पप्पा इतकं पाणी वाया घालवणं बरं नाही. आई धोधो धोधो पाण्यात भांडी धुत असते तर आईला सांगा, आई अगदी कमी नळ सोड, कमी नळामध्ये भांडी छान धुता येतात, सावकाश धुता येतात आणि पाण्याची बचत होते. म्हणून थेंबथेंब पाणी वाचवा, थेंबथेंब पाण्याचं महत्त्व आहे. माझ्या पुस्तकातली ही कविता आहे, थेंबथेंब पाण्याने मनातली गाणी नावाचं माझं पुस्तक आहे, ऐका. थेंबथेंब थेंबथेंब ठिपके ठिपके नळ वाया जाते किती जळो, कित्येक ठिकाणी नळ चालू असतात, थेंबथेंब ठिबकतात, धाराही चालू असतात, कोणीही त्या नळांकडे लक्ष देत नाही, लाखो लिटर पाणी वाया जातं. थेंबथेंब ठिपके ठिपके नळ वाया जाते किती जळ, थेंबे थेंबे साचते तळे भिजतात मग किती मळे, हो की नाही. माझ्या शेतामध्ये मी ठिबक सिंचन करून घेतलंय, धोधो पाणी वाहण्यापेक्षा त्या स्प्रिंकल या नळ्यांनी प्रत्येक झाडाच्या बुडाशी पाणी पडतं आणि लाखो लिटर पाणी वाचतं. धोधो पाणी भरण्यापेक्षा पिकांना थेंबथेंब झारीने पाणी दिलं, ठिबकने पाणी दिलं तर झाडांना खूप आनंद होतो. थेंबथेंब साचते तळे भिजतात मग किती मळे, मळ्यात पिकतात भाज्या छान हिरवे दिसते खूपच रान. असे आपल्या मळ्यामध्ये ठिबक सिंचन केलेलं असेल तर बाजून हिरव्या भाज्याही पिकवता येतात. पाणी म्हणजे आहे जीवन, पाणी पिऊन भरते मन. पाणी म्हणजे आहे जीवन, पाणी पिऊन भरते मन. झाडे पक्षी पितात पाणी, हिरव्या रानी गातात गाणी, हो झाडांना पक्ष्यांना माणसांना सगळ्यांनाच पाणी लागतं. झाडे पक्षी पितात पाणी, हिरव्या रानी गातात गाणी, पाण्यामुळे डोलतात झाडे प्रश्न नाही. पाणी नसेल तर झाडं वाढतील का आणि डोलतील का, अजिबात नाही. पाण्यामुळे डोलतात झाडे, पाण्यामुळे जंगल वाढे बरोबर, जंगलामुळे पर्यावरण, जंगलामुळे पर्यावरण, पाणीच आहे ह्याला कारण. पर्यावरण टिकवून ठेवायचे ते टिकतं कशामुळे, पाण्यामुळे. पाण्यामुळे जंगल वाढतं, जंगलामुळे हवा शुद्ध राहते, सृष्टी सुंदर दिसते, म्हणजे सगळं काही पाण्यावर अवलंबून आहे मंडळी. म्हणून मी म्हटलंय थेंब थेंब पाणीने मनातली गाणी, थेंबे थेंबे तळे साचे हो पाणी वाचवा, जल हेच जीवन आहे लक्षात ठेवा. जल हे तो कल है हो, जल हे तो कल आहे, पाणी आहे तर उद्या आपल्यासाठी, उद्याचा दिवस दिसेल नाही तर नाही. काय मंडळी पटलं का मग? जाऊ आता, बाय बेटांनो, बाय बाय बाय बाय.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: आशा भोसले यांच्या आवाजात मधुसूदन कालेलकर यांची गीतरचना. गीताला संगीत दिला आहे शंकरराव कुलकर्णी यांनी. आणि हे गीत ऐकूयात अखेर जमलं या चित्रपटामधलं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात कृष्णा कल्याणी सहकार्याने गायलेलं गीत. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात एक गाव बारा भानगडी या चित्रपटामधलं.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मंगळसूत्र या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे शांता शेळके यांची. ऐकूया महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे बाळ पळसुले यांनी.

अलगद मिटून जा। अशीच अवचित भेटून जा, मिठीत अलगद मिटून।

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत मोहितेची मंजुळा या चित्रपटामधलं. हे गीत आहे जगदीश खिबुडकर यांचं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं रंगपंचमी या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया पडछाया या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं आणि या गीताला संगीत आहे दत्ता डावरेकर यांचं.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: आणि आता ऐकूया जगदीश खेवडकर यांचं गीत जगाच्या पाठीवर या चित्रपटामधलं, आशा भोसले आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर. नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नमस्कार रसिको, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पशुधन या कार्यक्रमात. सादर करते आहेत DL रामटेके. तेव्हा आस्वाद घेऊया या कार्यक्रमाचा.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. पशुधन या विषय कार्यक्रमाच्या अंतर्गत आज मी आपल्याला डॉक्टर DL रामटेके जनावरांमध्ये पावसाळ्यात होणारे रोग व त्यावरील उपाय या संदर्भामध्ये मार्गदर्शन करणार आहे. शेतकरी बंधूंनो, पावसाळा म्हटलं की शेतीची भरपूर कामे असतात, त्यामुळे जनावरांनासुद्धा भरपूर कामे असतात. जनावरांचे आजारी पडण्याचे प्रमाण पावसाळ्यात जास्त असते, कारण उन्हाळ्यात चाऱ्याची तीव्र टंचाई असल्यामुळे जनावरांना अशक्तपणा येतो. आणि पावसाळ्यात वातावरणात आलेला थंडावा यामुळे जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व मृत्यूचे प्रमाण वाढते. या दिवसात असे लक्षात आले की काही रोग पावसाळ्यातच नेहमीच येतात, याकरता पशुपालकांना त्याची माहिती असणे फार आवश्यक आहे. तर यामध्ये कुठले रोग येतात बा? तर नवीन हिरव्या चाऱ्यामुळे या दिवसामध्ये तोंड येणे, पोटफुगी हे शक्यतो जनावरांमध्ये आढळतात. त्यामध्ये या दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये दूषित पाणी असल्यामुळे, कारण की उन्हाळ्यामध्ये नाले आणि डबके हे आटून जातात आणि नंतर पाणी साचतात, आणि बरंच नाल्या आणि डबक्यामध्ये पाणी साचल्यामुळे हे पाणी पिल्यामुळे जनावरांना हगवण व जंत यासारखे पण आजार आढळून येतात. त्याचप्रमाणे जीवाणूपासूनही जनावरांमध्ये रोग होतात या दिवसामध्ये, त्यामध्ये घटसर्प, फऱ्या, फासी. तसेच विषाणूपासूनही या दिवसामध्ये जनावरांमध्ये रोग आढळून आलेले, त्यामध्ये तिवा हा एक प्रामुख्याने जनावरांना आढळतो. त्याचप्रमाणे एकपेशीय जंतूपासून होणारा रोग म्हणजे सरा. आणि याच काळामध्ये शेतामध्ये भरपूर काम असल्यामुळे बरेचसे शेतकरी काही फवारतात, तर यामध्ये विषबाधाचे पण लक्षण जनावरांमध्ये आढळून आले. तर आपण हे बघितलं तर याचप्रमाणे आता नवीन हिरव्या चारा जे आहे तर ते कसं होते बा जनावरांमध्ये, त्यामध्ये थोडक्यात आपण माहिती करून घेऊया. शेतकरी बंधूंनो, पावसाळा सुरू झाला की हिरवे गवत येते, नाल्या डबके पाण्याने भरतात. अशावेळी जनावरावर उन्हाळ्यात आलेला ताण कमी करण्यासाठी जनावरे नवीन हिरवे गवत अधाशेप्रमाणे खातात, त्याचप्रमाणे डबक्यातले पाणी पितात, त्यामुळे त्यांच्या शरीरावर अनिष्ट परिणाम दिसून येतो. लहान जनावरांमध्ये हिरव्या चाऱ्याचा ऊत येतो, उदाहरणार्थ शेळी मेंढी इत्यादीमध्ये तोंडाभोवती फोडे येतात, तोंडाच्या आतमध्ये व्रण येतात व जनावराला खाता पिता येत नाही. शेतकरी बंधूंनो, यावरही आपल्याला उपाय करता येईल. घरच्या घरी जर आपण बोरोग्लिसरीन लावले तर फायदा होऊ शकतो. या व्यतिरिक्त आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामधून प्रतिजैविकाची इंजेक्शने टोचून घ्यावी. दुसरे असे की मोठ्या जनावराने हिरवा चारा जास्त खाण्यास आल्यास पोटफुगीचे प्रमाण दिसून येते, हे पण पावसाळ्याच्या सुरुवातीला भरपूर प्रमाणात आढळतं. शेतकरी बंधूंनो, यामध्ये लक्षणे म्हणजे जनावराचे खाणेपिणे बंद होणे, जनावर सारखे उठबस करते, डावी कूस फुगलेली दिसते, डाव्या कमरेवरचे हाड दिसेनासे होते, जनावर गाभण असेल तर पोटामध्ये वासरू मरते सुद्धा, वेळीच उपचार न झाल्यास जनावर गुदमरून मरतो. तर शेतकरी बंधूंनो, आपण डॉक्टर बोलवण्याच्या अगोदर जर आपण घरच्या घरी जर थोडंसं उपचार केलं तर बराचसा फरक पडू शकतो. यामध्ये आपल्या जनावरांना पाणी पाजू नये, अशा वेळेस आपल्या जनावरांना पाणी पाजू नये. 500 मिली गोडे तेलात 30 मिली टर्पेंटाईन एकत्र करून हळूहळू पाजावे, किंवा ब्लोटोसिल नावाचे पातळ औषध गाई म्हशींस एकाच वेळी 100 मिली पाजावे, शेळ्या मेंढ्यांना हेच औषध 20 मिली पाजावे, दिवसातून 2 वेळेस द्यावे. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने पुढचा उपाय करावा. शेतकरी बंधूंनो, या दिवसामध्ये जनावरांना दूषित होणारे म्हणजे पावसाळ्यात जनावरांना दूषित पाण्यामुळे होणारे रोग म्हणजे एक हगवण आणि जंताची लागण. आता हगवण म्हटलं तर यामध्ये लक्षणं असे असतात की शेण पाण्यासारखे पातळ होते, शेणाला वास येतो, जनावर अशक्त होते. यामध्ये उपाय म्हटलं तर जंतनाशक औषधी पाजावी, त्याचप्रमाणे हगवणीकरता पशुवैद्यकीचा सल्ला घ्यावा. या दिवसामध्ये जनावरांना जीवाणूपासून होणारे रोग म्हणजे घटसर्प, फऱ्या, फासी हे रोग पावसाळ्यात दिसून येतात. जर एखादे जनावर गावात मेले तर साथीचा रोग आला की काय असे लोकांना वाटते आणि थोडी त्याबद्दल भीती पण वाटते. तर घटसर्प यामध्ये त्याची लक्षणे जर बघतो तर जनावरांना अचानक ताप येतो, जनावराचे खाणेपिणे बंद करते, जनावराच्या घशात सूज येते, ही सूज घशापासून तर छातीपर्यंत वाढत जाते, घशातून घरघर असा आवाज येतो, जनावरावर वेळेवर उपचार न झाल्यास मृत्यूमुखी पडते. रोगाची लागण झाल्यापासून 24 तास ते 3 दिवस अशी लक्षणे दिसतात. तोंडातून भरपूर लाळ गळते, नाकपुड्या कोरड्या पडतात. उपायमध्ये जर वरील प्रकार लक्षणे वाटल्यास तर पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. यामध्ये आपण प्रतिबंधक उपाय करू शकतो. पावसाळ्यापूर्वी जनावरांना घटसर्पाची लस टोचून घ्यावी, अन्यथा शेतकरी बंधूंना किंवा पशुपालकांना आपल्याला जनावरांवर चांगलाच पैसा मोजावा लागेल. विशेषतः घटसर्प म्हशीमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. यामध्येच दुसरा जनावरात दिसणारा रोग म्हणजे फरा. फऱ्या विशेष करून 2.5 वर्षाखालील जनावरांना दिसून येतो. रोगाची लागण अचानकपणे होते, जनावर लंगडू लागतात, ज्या पायान लंगडतात त्या पायावर जाड स्नायूवर सूज येते. जनावरांना जवळपास 104 ते 105 फॅरनहाईट ताप, जनावराचे खाणेपिणे बंद होते, जनावराच्या पायाच्या मांड्यावर सूज येते, सुजेवर दाब दिल्यास चरचर असा आवाज येतो, सुजलेल्या भागावर शेद केल्यास काळसर पिवळसर दुर्गंधीयुक्त स्त्राव येतो. यावर लवकर उपाय झाल्यास शेतकरी बंधूनं आपले जनावर दगावू शकतो. याकरता उपाय आपण आपल्या जवळच्याच पशुवैद्यकीच्या सल्ल्याने करावा. आणि प्रतिबंधक उपचार म्हणून प्रत्येक वर्षी आपल्या जनावरांना पावसाळ्यापूर्वी लस टोचून घ्यावी. शेतकरी बंधूनं या दिवसामध्ये जनावरांमध्ये फासी रोगही दिसून येतो. या रोगाची लक्षणे जनावरांना एकदम ताप येतो, जनावराच्या नाकातोंडातून गुदद्वारातून काळसर रक्त वाहते, जनावरांना अचानक मृत्यू येतो. उपाय करण्यापेक्षा प्रतिबंधक उपाय 6 महिन्यावरील वासरांना अँथ्रोक्सपोर वॅक्सिन ही लस टोचावी. तसेच ज्या भागात हा रोग नेहमी आढळतो त्या भागातील जनावरांना दरवर्षी ही लस प्रत्येकी 1 मिली याप्रमाणे टोचून घ्यावी. याचा प्रभाव जवळपास जनावरांमध्ये 1 वर्ष राहतो. या दिवसामध्ये जनावरांना विषाणूपासूनही एक रोग आढळून येतो, तो म्हणजे तिवा. यामध्ये जनावरचे लक्षणे जर बघितले तर जनावरांना ताप येतो, जनावरे वैरण खाणे बंद करते, तोंडातून लाळ गळते, जनावर अकडल्यासारखे दिसते. या रोगात जनावरे आलटून पालटून लंगडते. या रोगात फुफ्फुसाचा दाहा किंवा इतर दुखणी होतात. उपाय पशुवैद्यकीच्या सल्ल्याने उपचार करून घ्यावे. यामध्ये जनावरांमध्ये सरा हा पण रोग होतो. पावसाळ्यामध्ये गोटे व्यवस्थित साफ न केल्यास गोट्यात माशा, डास, चिलटे होतात. या दिवसात चावणाऱ्या माशामुळे जनावराला सरा हा रोग आढळून येतो. या रोगाची लक्षणे जर बघितले तर जनावर सुस्त होते, जनावराला जवळपास 103 ते 106 फॅरनहाईटपर्यंत ताप येतो, जनावरे जमिनीवर आडवी पडतात, पाय थरथर कापतात, जनावरे गोलगोल फिरते, कधी कधी झाडाला किंवा भिंतीला धडकासुद्धा मारतात. याप्रमाणे जर लक्षणे दिसल्यास तर आपल्या पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करावा. याच दिवसामध्ये जनावरांमध्ये विषबाधा पण आढळून येतात. विषबाधाचे प्रमाण युरिया किंवा खताच्या बॅगा जनावराच्या चाटण्यास आल्यास विषबाधा होऊ शकते. यामध्ये जनावरं चारी पायाने थरथरणे, जनावरच्या तोंडातून लाळ गळते, श्वासोश्वास जलद होतो, डोळ्याच्या बाहुल्या मोठ्या होतात, पोट फुगते, या प्रकारचे लक्षणे जनावरांमध्ये दिसून येतात. उपाय जनावरांना डॉक्टरच्या सल्ल्यानुसार कॅल्बोराल्स किंवा ॲट्रोपिन सल्फेट सारखी हे औषधी टोचून घ्यावी. नमस्कार शेतकरी बंधूंनो.
2: तर मंडळी आता वेळ झालीये इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री ए पी पटेल हायस्कूल पंचवटीना

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हे गीत ऐकणार आहोत मंत्र्यांची सून या चित्रपटामधलं जगदीश शेवूळकर यांचं गीत, अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं. ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजातलं हे गीत, चित्रपट चिमण्यांची शाळा.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती
4: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोतेहो नमस्कार, मी सुषमा दाते जीवनरंग या कार्यक्रमात वेगवेगळ्या लोकांची मुलाखत घेत असते. आज मला एक खूप छान मुलाखत घ्यायची आहे. त्यांचं नाव आहे वैशालीताई भागवत. त्यांची ओळख करून द्यायची झाली थोडक्यात तर सांगता येईल की त्या फाउंडर ऑफ ब्लॉसम फायनान्स फाईन सब याच्यात आहेत, कॉमर्स ग्रॅज्युएट आहेत, निस्सम सर्टिफाईड अँड फायनान्शियल प्लॅनर आहेत, विनर ऑफ मेकओवर फिटनेस टेस्ट 2022 त्यांनी मिळवलं आहे, बेस्ट म्युच्युअल फंडचा ॲडवायझरी मॅनेजमेंट अवॉर्ड मिळाले आहेत, अनेक अनेक अवॉर्ड्सनी त्या सन्मानित आहेत. त्यांची या दोन मुलाखती खरं म्हणजे घेता येईल, एक म्हणजे फायनान्शियल प्लॅनर म्हणून आणि दुसरं म्हणजे ट्रेकिंगची आवड असून त्यांनी जवळपास अनेक ट्रेक्स पूर्ण केलेले आहेत, कैलास परिक्रमा पूर्ण केली आहे. म्हणून मी आता त्यांच्याकडे जाऊन त्यांची मुलाखत घेते. त्यांच्या ऑफिस पर्यंत आलेच आहे, पुण्यात असतात त्या. नमस्कार वैशालीताई.
5: नमस्ते.
4: येऊ का? येऊ का?
5: हो या ना, या या प्लीज या.
4: हा रेडिओ विश्वास साठी तुमची मुलाखत घ्यायला आले. सुरुवात आपण जरा बालपण, शाळा, कॉलेजचं शिक्षण यापासून करूया, थोडं त्याबद्दल सांगा ना.
5: नक्कीच. नमस्कार श्रोते हो, मी वैशाली भागवत, पूर्वाश्रमीची मी वैशाली विद्याधर वाडेकर. माझे वडील अँटी करप्शन डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस होते, त्यामुळे माझा जन्म जरी भिवंडीचा असला तरी सुद्धा दरवर्षी दर 3 वर्षांनी होणाऱ्या त्यांच्या बदल्यांमुळे माझं प्रायमरी शिक्षण अहमदनगर, शालेय शिक्षण 4थीपर्यंत सोलापूर, 5वी ते 11वी रत्नागिरी, त्याच्या पुढचं कॉलेज परत सोलापूर, आणि त्यानंतर माझं लगेचच लग्न झालं, त्यामुळे पुणे येथे माझं पुढचं शिक्षण पूर्ण झालं.
4: अरे वा. अनेक ठिकाणी तुम्ही तसा गेलात म्हणजे वडिलांच्या बदलीमुळे.
5: हो ठिकाणी
4: बरोबर. तुम्हाला पहिल्यापासून ट्रेकिंगची आवड होती का किंवा व्यायामाची आवड होती का?
5: तसं म्हणाल तर आवड मला नंतर लागली, पण माझे वडील अतिशय फिट असे पोलीस ऑफिसर होते. त्यांनी आम्हाला लहानपणापासूनच खेळाची व्यायामाची अशी आवड लावली होती, कारण आम्हाला एक तो डिंकाचा लाडू जो आहे तो सकाळी पळून आल्याशिवाय 5 किलोमीटर तो मिळायचा नाही, त्याच्यासाठी पळायला जायला लागायचं. आणि ह्या आवडीतूनच मी स्पोर्ट्स मध्ये पण सहभागी झाले. सो शाळेमध्ये मी नॅशनल जिमनास्ट होते आणि शिवाय हार्डल्स रनिंग 100 किलोमीटरची पण मी नॅशनल रनर होते, त्यामुळे फिटनेस माझ्याकडे होताच. ट्रेकिंग असं तुम्ही विचाराल तर साधारणपणे वयाच्या 45 नंतर मला ही आवड लागली, जेव्हा मुलं माझी साधारणपणे इंडिपेंडेंट झाली त्यानंतर.
4: बर बर. पण मग तुम्ही आर्मीत वगैरे नाही गेलात इतक्या फिट होत्या छान पैकी तर?
5: खरं तो काही मला स्कोप मिळाला नाही किंवा मला ती दिशा मिळाली नाही. सोलापूर वरून पुण्याला आलो आणि लगेचच लग्नाची मागणी आली आणि समाव माझं 19व्या वर्षीच लग्न झालं. आणि घरातले सासरचे अतिशय चांगली लोक असल्यामुळे मला त्यांनी शिक्षण पूर्ण करायला लावलं, तर सगळं करायला लावलं, पण अशी काही दिशा मिळाली, कारण इकडे सगळं लॉ आणि सीए असं बॅकग्राऊंड असल्यामुळे आणि फायनान्सची तशी मला लहानपणापासून आवड असल्यामुळे मी याच्यामध्येच कंटिन्यू केलं माझं करिअर.
4: बरोबर. आणि तुम्ही म्हणलात की साधारण 45व्या वर्षी म्हणजे वयाच्या मध्यात आलोय आपण असं धरूया, तुम्ही गड किल्ले चढायला सुरुवात केली किंवा ट्रेकला सुरुवात केली, ती कुठले कुठले ट्रेक तुम्ही केलेत?
5: तसं मी बघितलं तर महाराष्ट्रातले 3-4 किल्ले केलेत, तसं रायगड केलाय, सिंहगड केलाय, कमलगड म्हणून आहे वाईच्या इथे, ते केले 3. पण ते 3 केल्यानंतरच मला अशी काही मैत्रिणीची संगत लाभली की त्यांनी मला हिमालयातल्या ट्रेकचं वेध लावलं. सो सगळ्यात पहिला मी काश्मीर ग्रेट लेक्स म्हणजे काश्मीर वरून जो वरती सोनमर्गच्या पुढे जे लेक्स आहेत तर त्या लेक्सचा ट्रेक केला. त्यानंतर व्हॅली ऑफ फ्लॉवर्स केला, हेमकुंड साहिब केला, दायरा बुगियाल म्हणून आहे तो गंगोत्री यमुनोत्री तिकडे आहे, हमता पास आहे तो मनालीच्या पुढे आहे, संदकफू जो आहे तो वेस्ट बेंगॉलला आहे तो केला. आणि अगदी करंटली 1 वर्षापूर्वी मी मोबलॉ म्हणजे युरोपियन ट्रेक म्हणजे आल्प्स पर्वतांवर पण मी जाऊन आले. तर हो तोही मी अतिशय छान रित्या पूर्ण केला आणि आता रिसेंटली मी कैलास मानसरोवरची परिक्रमा करून आले.
4: वा, ते तर मी आता तिकडे येणारच आहे, पण त्यापूर्वी मला असं विचारावं असं वाटतं की आपलं हे गड चढणं म्हणजे रायगड चढवणं किंवा सोनगड किंवा प्रतापगड याही पेक्षा मग हिमालयन ट्रेक किंवा तिकडे डोंगर चढणं नक्कीच अवघड असेल, काय फरक वाटतो?
5: नक्की, अगदी खरं सांगू का की गड किल्ले आणि हिमालयन ट्रेक म्हणजे एक स्प्रिंट पासून सुरुवात केलेली की मॅरेथॉन, म्हणजे गड किल्ले हे स्प्रिंट आणि मॅरेथॉन हिमालयन ट्रेक असं मला वाटतं. दोन्ही तशा तरा बघितल्या ट्रेकिंगच्या तर ट्रेकच आहेत पण कम्प्लीट वेगळे आहेत. सो दोन्ही ट्रेक आहेत ते फिजिकल आणि मानसिक धैर्य तयार करण्याचं काम करतात असं मला वाटतं. सह्याद्रीमधले गड किल्ले साधारणपणे 1,000-3,000 फूट उंचीचे 2-3 तास किंवा 4-5 तासांचा पण हा ट्रेक असू शकतो. उंचीचा परिणाम फार काही होत नाही कारण एवढी काही उंची नसते. 1,000 ते 3,000 फूट 3,000 फूट लाईन म्हणायचंय मला, मीटर म्हणायचंय. सो साधारणपणे 12,000 पर्यंत तुम्ही जाऊ शकता ह्याच्यामध्ये, पण उंचीचा परिणाम त्याच्यात होत नाही, आरामात चालता येतं किंवा पळता येतं. या उलट तुम्ही हिमालयन ट्रेक जर घेतलं तर 10,000 ते 15,000 फूट पासून सुरू होतात आणि रोजचं साधारणपणे 7-8 तास चालायचं असतं आणि हा 6 ते 7 दिवसाचा तरी मिनिमम ट्रेक असतो. जास्त उंचीमुळे म्हणजे ऑक्सिजन किंवा थंडीचा परिणाम होऊ शकतो किंवा हवामान क्षणात बदलून तुम्हाला पुढे जाता पण येऊ शकत नाही, असे रिस्क पण फॅक्टर इकडे खूप वाढतो. म्हणजे आता गड ट्रेक म्हणलं तर त्याला असा इतिहास आहे, एक हिस्ट्री आहे, एक झटपट ऍडव्हेंचर म्हणू शकतो, विकेंडला पण प्लॅन करू शकतो, पावसात जाऊ शकतो, त्याचेही ट्रेक असतात. पण हिमालय म्हटलं तर निसर्ग आहे तिथे किंवा तुमच्या सहनशक्तीची परिसीमा असं म्हणता येऊ शकेल आपल्याला. नंतर आयुष्य बदलवणारा अनुभव असं पण म्हणता येईल मला हिमालयन ट्रेक बघताना, कारण त्याचं एक रौद्र स्वरूप आहे ना हे वेगळंच आहे तुमच्या गड किल्ल्यांपेक्षा.
4: नक्कीच नक्कीच, निसर्ग क्षणात बदलतो आणि आपल्याला वेगवेगळी रूप दाखवतो. मी आता कैलास परिक्रमा करे येते की तुम्हाला परिक्रमा का करावीशी वाटली, मग कशी तयारी केली आणि त्यातले अनुभव सांगा. मी तुम्हाला जास्त बोलायला संधी देणार आहे कारण हे सगळं ऐकायचं आहे आम्हाला श्रोतृवर्गांना.
5: नक्कीच नक्कीच, मला पण आवडेल. सो ट्रेकिंग हा विषय असा आहे ना की तुम्हाला एकदा त्याचं वेट लागलं ना तर तुम्हाला थांबताच येत नाही. काहीतरी असं ना सतत हा नाही तो करू तो नाही तो करू किंवा चॅलेंजिंग असं सारखं करावं असं वाटतं. तसं मला आता ऍक्च्युली कैलास किलिमांजारोला जायचं होतं, टांझानियाला आहे तो, तर त्या ट्रेकला मला जायचं. तर त्याची उंची आहे ती पण 18,000 फुटापेक्षा जास्ती आहे. सो तिथे ऑक्सिजनचा विरळपणा आणि त्याचा त्रासही मी ऐकलं होतं. तर जनरली लोक तिकडे जर जायचं असेल तर कैलास हा पहिला त्यांच्या डोक्यामध्ये येतो की कैलासाला पण 18,600 त्याची उंची आहे, फूट उंची आहे. तर त्यामुळे माझ्या डोक्यात कैलास आला आणि मला असं वाटतं की कैलासालाही ते कळालं की हिला यायची इच्छा आहे आणि हिला आपण नेऊया. कारण मला असं वाटतं की देवानी बोलवल्याशिवाय ना तुमची हे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पूर्ण होत नाहीत, एस्पेशली परिक्रमा ज्याला आपण खूपच पवित्र स्थान देतो ना. त्यामुळे मला असं वाटतं की त्यालाच वाटलं की हिला येऊ द्या, कारण त्याचं कारण मी नंतर सांगेन. पण कैलास परिक्रमेचं माझ्या डोक्यात आलं आणि चक्क 3 जणांनी मला 3 ग्रुपनी विचारलं की वैशाली कैलासला येतेस का म्हणून. आणि मला आश्चर्यच वाटलं की आपल्या मनात यायला आणि विचारायला. पण या 3 ट्रेकपैकी मी मुंबईचा एक ग्रुप आहे मैत्री ग्रुप म्हणून, तर त्यांनी हे आखलेलं होतं ज्याच्यामध्ये 3 दिवसाची परिक्रमा होती, बेसिकली ही यात्रा होती. तर त्यांच्या प्रेझेंटेशन होतं PYC मध्ये, त्यामुळे मी तिथे गेले ते सगळं बघितलं. त्यांचा 35 वर्षाचा अनुभव आहे, तिथले जे सगळे कठोर परिश्रम आणि हे सगळं ऐकून मी ठरवलं की आपण यांच्या बरोबरच करायचं. आता तुम्ही म्हटलात की याची तुम्ही म्हणजे कसं काय ठरवते, या दृष्टीने मी ठरवलं की चला यावर्षी 3-3 जणांची आपण जायचो. तर त्याप्रमाणे मी तयारीला लागले. तयारी अशी आहे की खरं तर तुम्ही कंटिन्युअसच तुमचं शरीर हे व्यायामाचं पाहिजे, तुम्हाला त्याची आवड पाहिजे, तुम्हाला स्ट्रेंथ स्टॅमिना हे सगळं लागतं, तुमची लंग्स कपॅसिटी चांगली लागते कारण ऑक्सिजन कमी असल्यामुळे आपल्याला लंग्सची कपॅसिटी वाढवायला लागते. त्यासाठी बरेच प्राणायामचे वगैरे प्रकार आहेत, ते मी आता सांगत नाही, पण ते प्रकार तुम्ही कंटिन्युअस करणारे असायला पाहिजे. म्हणजे कैलासाला जायचं म्हणून मी लागले व्यायामाला तर असं होत नाही. तुमचं शरीर व्यायामाचंच पाहिजे, त्याला दिसतच सवय पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे मी गड किल्ले लगेच सुरू केले. आम्ही साधारण मैत्रिणी आठवड्यात एकदा सिंहगडला जातोच, सिंहगड चालायला. आणि वेगवेगळ्या ज्या आता पुण्यामध्ये टेकड्या आहेत त्या सुद्धा एकदा दोनदा उतरून परत चढून जायचं, पळून यायचं, शॅक पाठीवर ठेवायची असं मी करत होते. आणि बाकी व्यायाम चालूच होता, एवढी तयारी केली मी.
4: म्हणजे तुमचं व्यायामाचं शरीर होतच आणि मनाने तयार होतात तुम्ही की नक्की जायचंय, आपल्याला बोलवलंय आणि त्यासाठी हे सगळं फिटनेस कसा येईल सगळ्यात जास्ती याचा आणखी सराव केला. आणि मग तिथे जाताना काय अनुभव आले?
5: जाताना म्हणजे असे की पहिले ह्या प्रेझेंटेशन मध्ये मी ऐकलं होतं की हे खूपच अवघड असं हा परिक्रमेचा पाठ आहे, तर त्यामुळे माझ्या मनात खरं तर अतिशय भीती होती. म्हणजे शेवटच्या क्षणाला असं झालं की जे दोन ग्रुपनी मला विचारलं होतं त्यातले एक ग्रुप आहे तो परत जाऊन आला, तर त्यांनी सांगितलं की 7 ते 8 जणांचं तिथे निधन झालं दुसऱ्या दिवशी कमी ऑक्सिजनमुळे. त्यामुळे मला ती एक थोडीशी खूप मनामध्ये भीती होती, पण मागचं एक मन मला सांगत होतं याच्याने इतकं केलंय एवढा काही विचार करायची गरज नाही, पण तरी सुद्धा थोडीशी उदास होते. आणि आमचा प्रवास आहे तो सुरू झाला, तो जनरल असा काठमांडू पर्यंत फ्लाईट होती आणि काठमांडू वरून पुढे सॅब्रुबेसी, लांगतांग, नंतर तिमुरेला चायना बॉर्डर क्रॉस करून मग केरुंग, म्हणजे चायनामध्ये गेल्यानंतर केरुंग, सागा आणि मग सागानंतर मानसरोवर दार्चिन आणि मग परिक्रमेचे ते 3 दिवस आले. त्याच्यामध्ये केरुंगला जे आहे तर ते चायना बॉर्डर क्रॉस करताना ऍक्च्युली गव्हर्नमेंटची जे ही ट्रीप आहे तर ही गव्हर्नमेंटची ट्रीप जी आहे ती एक जवळपास महिन्याभराची असते आणि त्याला सिलेक्टेड लोक तुमच्या फिटनेस टेस्ट झाल्याशिवाय घेत नाहीत. पण आता असं झालं की सगळ्यांच्यातच हे कैलासाचे दरवाजे उघडे झालेत आणि आपल्याला जाता येते म्हणून इतकी गर्दी व्हायला लागली आहे की प्रायव्हेट कंपनी त्यांनी याच्यामध्ये आपलं त्याच्यामध्ये व्यवसाय ते आलेत आणि त्याप्रमाणे ते जास्तीचे पैसे घेऊन तुम्हाला यांनी मिळतात. तर ही माझी प्रायव्हेटच होती. तर त्या तऱ्हेने केरुंगला बॉर्डर क्रॉस करताना हे चायनीज लोक तुम्हाला बऱ्यापैकी मला त्रास वाटला, पण 7-8 तास विनाकारण उभं करून ठेवलं आणि सगळे फोटो चेक करून ते डिलीट करायला लागले वगैरे वगैरे. त्याचं कारण मला नंतर कळालं की ते म्हणजे त्यांनी तिबेट जो आहे तो न्यू चायनामध्ये कन्वर्ट केलाय आणि दलाई लामा जे आहेत ते फुटीरतावादामुळे त्यांनी दलाई लामाचे त्यांना फोटो अजिबात आवडत नाही, तसं जर दिसलं तर तुम्हाला ते बॉर्डर क्रॉस करू देत नाही, तिथूनच परत पाठवून देतात. हा एक पहिला अनुभव. सो तिथून तिमुरेवरून एकदा केरुंग सागाला जे आहे ती 15,000 फुटावर तुम्ही पोहोचता, तिथे बऱ्यापैकी आमच्या ग्रुप मधल्यांना त्रास व्हायला लागला ऑक्सिजनचा आणि त्यामुळे वॉमिटिंग आणि नॉशिएटिक वगैरे वगैरे डोकं दुखणे हे प्रकार सगळे सुरू झाले. पण तिथे 2 दिवस त्यांनी अक्लमटाईज झाल्यानंतर आम्ही पुढे मानसरोवर किंवा सागावरून मानसरोवर आणि दार्चिनच्या दिशेने निघालो, कारण तिथून आमची परिक्रमा सुरू होणार होती. सो दार्चिनला पोहोचताना मानसरोवर लागलं, मानसरोवर सांगेन की मानसरोवरला एक शेजारी राक्षसताल पण आहे, मानसरोवरचं पाणी गोड तर राक्षसतालचं पाणी खारट. मानसरोवरवर जीवित म्हणजे तुमचे जलचर सगळे जीवन आहे तिथे किंवा पक्षी येतात, पण राक्षसस्थलवर कोणी येत नाहीत, राक्षसस्थलला लाटा येतात असं ही एक छोटीशी गोष्ट सांगते. आणि तिथून मग पुढे याला यमद्वार, म्हणजे दुसऱ्या दिवशी पासून आमचा ट्रेक सुरू झाला परिक्रमेचा, तो पहिला दिवसच होता तो यमद्वार. यमद्वाराला 3 चक्कर मारून तुम्ही आतमध्ये पुढे जायचं आणि मग ते तुम्हाला सांगतात मागचं सगळं निसरून जायचं आणि परिक्रमेला लागायचं. हा फारच एक म्हणजे भीतीदायक प्रकार म्हटला मला, पण तिथून सुरुवात केली मी चालायला आणि त्यांनी सांगितलं होतं की पावलं इतकी जड पड होती ऑक्सिजनमुळे की श्वास फक्त जास्तीत जास्त घ्यायचा, त्यामुळे मी देवाला फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय एवढंच मनामध्ये म्हणत मी चालायला सुरुवात केली. आणि देवदयेने माझा 5 ते 6 तासच पहिला दिवस संपला आणि मी धीरा फुकला पोहोचले. धीरा फुके ते साधारणपणे 14,000

0: 5 ते 15 हजार फुटापर्यंतच येतो चढून, वेडेवाकडे रस्ते, दगडधोंड्यातले रस्ते करून. दिरासुक नावाचं जे गाव आहे तिथून पुढे आम्हाला झुटून फुकलं जायचं होतं. दुसरा दिवस परिक्रमेचा खूप अवघड होता. जेव्हा आम्ही 18,600 फूट क्रॉस करून पुढे जाणार होतो, त्या दिवशी सुद्धा 4 पावलं काय 1 पाऊल टाकल्यावरच श्वास इतका जोरात लागत होता, दम लागत होता. पण हळूहळू हा परिक्रमेचा मार्ग जो आहे तो विरळ हवा, ऑक्सिजनची कमतरता, पाय उचलता न येणे, त्रास अति उंचीमुळे भूक, झोप कमी, त्यामुळे आलेले एनर्जी लो झालेली, असं करत करत त्या रस्त्याला लागले आणि समोर त्या कैलासाच्या दर्शनाने अक्षरशः भरून पावले. भव्य दिव्य असं कैलासाचं ते रूप. फक्त त्या डोंगरावरच बर्फ असतो किंवा स्नो असतो, बाकीचे सगळे मडी डोंगर आहेत त्यामुळे त्याच्यावर स्नो नसतो. ते बघून अतिशय मन भरून आलं आणि तेच डोळ्यामध्ये साठवत मी पुढे पुढे गेले. गंमत म्हणजे ह्या डोंगरावर तुम्हाला तुम्ही जसं बघता तसं गणपतीचं रूप दिसतं, तिसरा डोळा दिसतो. चक्क आता मी फोटो दाखवू शकते पण तिसरा डोळा दिसतो, तुम्हाला आशीर्वाद देणारे हात दिसतात, जसे काही डोंगरात कोरलेच कोणीतरी, पण ऍक्च्युली डोंगराचंच स्वरूप तसं आहे. असं काही काही वेगवेगळं बघत बघत मी म्हणजे अक्षरशः डोळे पाणावलेले होते, हात कायम जोडलेले होते. अशा अवस्थेमध्ये झुटून फुकला, झुटून फुक वरून सॉरी दिरा फुक वरून झुटून फुकला पोहोचले. आणि त्याच्या आधी दोलमा पास म्हणून लागतो जो 18,600 फुटावर आहे, तर तिथे ते तुम्हाला थांबूच देत नाहीत कारण तिथे हवा विरळ ऑक्सिजन मिळत. तिथून तुम्ही डायरेक्ट 9 किलोमीटर डायरेक्ट उतारावरून पळतच सुटायचं आहे कारण हळू चालताच येत नाही त्या ह्याच्यात जरी दम लागला तरी. आणि मग पुढे 15 किलोमीटर आणतो. तो पहिला दिवस आहे तो 15 किलोमीटरचा होता, दुसरा दिवस आहे तो 25 किलोमीटरचा होता. डोलमा पास वरून गौरीकुंड पण दिसतो, जे पार्वतीची अंघोळ आणि गणपती या गोष्टी आपल्याला माहिती आहे की त्या बाळाचा गणपती केला, त्याचा जीव ओतला आणि शंकराचा आणि गणपतीचा ते मान आणि हत्ती वगैरे वगैरे. सो ते बघितलं तेव्हा पण त्या गोष्टी आठवत आठवत मी पुढे गेले आणि कधी मी याला पोहोचले झुटून फुकला मलाच कळालं नाही. तिथून तिसरा दिवस म्हणजे मी अतिशय खुश होते की देवा मी पूर्ण करू शकलेली आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवशी मी लिटरली पळत गेले कारण तो फक्त 7 किलोमीटरचा होता. एरवी मी इथे एक्सरसाइज जो करते तर मी एआरएआयच्या टेकडीवर थँक यू 10 किलोमीटर मी पळत जाऊन खाली येते, त्यामुळे खूप कमी होतं.
1: खूप
0: छान फक्त परत सुटले.
1: खूप छान सांगितलं म्हणजे 15 मिनिटांमध्ये आमच्या सगळ्यांना तुम्ही ट्रेक वरती नेलत आणि कैलास मानचं दर्शन करून परत आणलं. खूप छान आपल्याजवळ
0: स्वतःला भाग्यवान समजतो की अगदीच अशा उंच धोकादायक भूप्रदेश, अनिश्चित हवामान, जोरदार गार वारे, आता असून सुद्धा मी महादेवाच्या कृपेने ही परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण करू शकले.
1: वा वा थँक्यू रेडी विश्वासतर्फे तुमचे खरोखर धन्यवाद आणि खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. आणि पुन्हा तुमची एक मुलाखत घ्यायचीच आहे मला फायनान्शियल फायनान्स आणि प्लॅनर
0: नक्की आवडेल मला.
1: चालेल चालेल.
0: पण मला याच्यामध्ये अजून एक छोटंसं मला एक सांगावंसं वाटतंय की माझ्यासारख्या ज्या सगळ्या महिला आहेत त्या बऱ्यापैकी आपण महिला घरकामामध्ये स्वतःला झोकून देतो, स्वतःची आवड निवड सगळं विसरून जातो. पण मला असं वाटतं की साधारण जबाबदारी आपल्याला जमायला झाल्या म्हणजे जबाबदारीतनं पार पडलो, मुलं मोठी झाली की आपण आहे ना आपले छंद आवड जपली पाहिजे आणि वेळात वेळ त्याच्यामध्ये आपल्याला काढता आला पाहिजे. ते करताना तुमची तब्येत, मानसिक आरोग्य हे सुद्धा तितकंच महत्व आहे. त्याला महत्व द्या, काळजी घ्या, योग्य तो व्यायाम आहार विहार करा, तुम्ही आनंदी राहा, तरच घरातील सर्व कुटुंब सुद्धा आनंदी राहील.
1: वा खूप छान संदेश दिला, खूप छान. मनापासून रेडिओ विश्वास तर्फे धन्यवाद. ऐकत रहा रेडिओ विश्वास.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. पी सावळाराम यांचं गीत. या गीताला संगीत आहे उषा मंगेशकर यांचं. आणि हे गीत ऐकणार आहोत आई मी कुठे जाऊ या चित्रपटामधलं.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888
1: या पंडित रघुनाथ मंगेशकर यांच्या आवाजातलं गीत आता आपण ऐकणार आहोत. वसंत प्रभू यांचं संगीत आहे, वसंत देसाई यांचं, आणि हे गीत ऐकणार आहोत श्यामची आई या चित्रपटामधलं.

ஜெய கம்

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आणि कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी. आणि हे गीत ऐकूयात जिव्हाळा या चित्रपटामधलं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। राज, आपण लग्न कधी करायचं?
6: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
6: मग आता पुढे काय करायचं?
1: आता काय करायचं ते मी सांगते। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग।
6: पण मग संपर्क कुठे करायचा?
1: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर।
7: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार।
6: चला, म्हणजे माझी सुटका झाली।

0: रमणा मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेवराव आहेर, म्हणजे तुमचा लाडका बाळू बाळू नेरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ नाशिक आणि जगभरात ऐकण्यासाठी डाऊनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 ऍप. मंडळी, म्युझिक म्युझिक म्युझिक. मागच्या वेळेस आपण ऐकलं संगीता सीमार या गुरूंना आणि त्यांचे विद्यार्थी संजय डेरे, अर्जुन डेरे आणि स्मिता पांडे यांना. संगीताजी राम राम.
1: राम राम जी. राम राम.
0: कुछ सुनाइये.

0: संजयजी मला एक सांगा, गाणं शिकायला लागल्यापासून तुम्हाला आवाज देवाने दिला, उसको तराश ने के लिए आपने गाना सीखना शुरू कर दिया, काय परिवर्तन झालं? ऑलरेडी तुम्ही खूप छान गात होता, पण शिकायला सुरुवात केल्यानंतर काय फरक पडलं?
1: शिकण्याचा जो आनंद मिळतो ना तो अवर्णनीय. खरंच म्हणतो, परमेश्वराशी जवळ जाण्यासाठी जेव्हा आपण चांगलं शिकून ते गाणं गाऊ शकतो ना, तर तो वेगळाच आनंद आहे.
0: नाही, तुमच्या गाण्यात काय परिवर्तन झालं?
1: माझ्या गाण्यातलं परिवर्तन म्हणजे, जेव्हा पूर्वी लोक मला ऐकायचे आणि आत्ता ऐकतात,
0: त्यांना जाणवतो तो फरक.
1: तर तुम्ही गाणं शिकवा आम्हाला,
0: त्यांना जाणवायला लागलं तुम्ही शिकतायत, तुमच्या गाण्यात परिवर्तन झालंय त्यांना.
1: हो, जाणवतच आहे.
0: वा,
1: ते जाणवतच आहे त्यांना.
0: आणि तुम्हाला काय जाणवत आहे शिकायला लागल्यापासून? मी हा प्रश्न काय विचारतो माहिती का, की जे लोक आपला प्रोग्राम ऐकतायत ना, त्यांना समजावं की गाणं शिकण्याचं महत्व काय. तुमचा वैयक्तिक अनुभव सांगा की तुम्हाला गाणं शिकल्यापासून काय वाटायला लागलं.
1: गाणं मी सुरुवातीला गायचो, पण ते गाताना जे माझ्या मनात एक वाटायचं, यापेक्षा मी चांगलं काय करू शकेल, मी अपूर्णच आहे. माझे गुरुजी समोर बसले आहे, त्यांच्या समोर मी अपूर्णच आहे. पण विषय महत्वाचा असं आहे, त्यातल्या त्यात माझं गाणं मी रोज रियाज करून करून करून स्वतःला एक चॅलेंज देऊन मी चांगलं गाण्याचा प्रयत्न केल्यामुळे मला त्याचा आनंद असा होतो का, मी सुद्धा चांगलं गाऊ शकतो. हा माझा त्यातला माझा वैयक्तिक फायदा आहे.
0: व्हेरी गुड. एखादं मराठी गाणं ऐकवा.
1: गडे हे बहाने निमित्ते कशाला,

0: आले तुझी रेशमाची मिठी सैल झाली।
1: वाह स्मिता, तुला गाणं शिकायला लागल्यापासून तुझ्या गाण्यामध्ये तुला स्वतःला जाणवलेला फरक काय?
2: मला एक आत्मिक सुख लागलं आणि गाणं म्हणजे शास्त्रीय संगीत शिकायला लागल्यापासून त्याच्यात एक अध्यात्म जोडलेलं आहे असं मला वाटलं आणि मला खूप एक मनशांती मिळते।
1: आणि प्रेक्षकांना जाणवलं तू शिकायला लागलीस?
2: प्रेक्षकांना मे बी जाणवलं, पहिले माझं गाणं असं ओरडल्यासारखं व्हायचं,
1: ओके
2: आता सॉफ्टनेस आलेला आहे,
1: ओके तो कसा का त्याच्यासाठी काय केलं तू?
2: त्याच्यासाठी मी रियाज केला, युट्यूब वरन मी सगळ्यांचा ऐकते, मी शिकते।
1: आता तू मला डायरेक्ट टिप दे।
2: येस,
1: खूप सुंदर पॉइंट काढला, जेव्हा तू शिकलेली नव्हतीस तेव्हा तू ओरडायचीस, म्हणजे आपली आपली जो सुरुवात हो गई उसका एक्झाम्पल।
2: गाणं हॅश व्हायचं माझं,
1: हा हॅश बाफ काय इंग्लिश वर्ड वापरायला लागली स्मिता, बरं ओरडायचीस आमच्यासाठी ओरडायचीस। आणि आता ते गाणं सॉफ्ट झालं,
2: सॉफ्ट झालं,
1: त्याच्यासाठी तू काय मेहनत केली नेमकी ते सांग।
2: मी स्वरांचा अभ्यास केला पहिले, तर
1: म्हणजे काय
2: सरगम शिकली,
1: सारेगम
2: आता मॅमने सांगितलं त्याप्रमाणे मी रियाज केला, तानपुरा लावून मी स्वतः रियाज करते अर्धा अर्धा तास आणि सरगम गाते, अलंकार गाते, त्यांनी जसं ज्या पद्धतीने त्यांनी रियाजाचं स्वरूप दिलेलं आहे त्याप्रमाणे मी रियाज।
1: किती वेळ करतेस रियाज?
2: साधारण अर्धा तास तरी करते मी
1: सकाळी,
2: हा नाही जमलं तर 15 मिनिटं माझ्या दिवसातनं कधीतरी मी 15 मिनिटं तरी करते।
1: कसा असतो तुझा रियाज, सुरुवात कशी होते?
2: सुरुवातीला मी सकाळी उठल्यानंतर गरम पाणी वगैरे पिणं, नंतर मग ओंकार लावते, पहिले हमिंग करते,
1: एक एक एक एक करून दाखव सगळं,
2: मग माझ्या स्केलमध्ये जी शार्प मध्ये मी गायला म्हणजे सुरुवात करते, पहिले सा लावते षडजचा रियाज,

0: म्हणजे तू वॉवेल्स करते का?
1: वॉवेल्स वॉवेल्स शर्ज मध्येच वॉवेल्सची पण प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे.
0: ओके, व्हेरी गुड. एखादं मराठी गाणं
1: आपला गळा कंटिन्यू फिरता राहतो, साचा रियाज खूप महत्वाचा आहे. आणि त्यातल्या त्यात मराठी गाणं गाण्याचा एक प्रयत्न करते.

0: वा अर्जुन तू शिकतोय गाणं का वडिलांकडनं शिकतोय?
1: वडिलांकडनं शिकतोय मी गाणं.
0: ओके,
1: त्यांच्याकडनं जेवढा टाइम भेटेल तेवढा त्यांच्याकडून शिकतोय मी.
0: तुला काय वाटतं गाणं शिकलं पाहिजे का जे नॅचरल आहे तेच सफिशियंट आहे?
1: नाही, 100% गाणं प्रत्येकाने शिकायला हवं. ज्याला गाणं गायला आवडतं, ज्याला गाणं ऐकायला आवडतं, त्याने नक्की वेळ भेटला तर शास्त्रीय संगीत शिकायलाच हवं.
0: तू शास्त्रीय पण शिकतोय थोडंफार? तू सारेगामा वगैरे शिकतो करतो?
1: सारेगामा
0: तू रियाजला टाइम मिळतो तुला?
1: तसा टाइम भेटत नाही रियाजसाठी, पण युट्यूबवरून सारेगामा वगैरे असतात, छोट्या मोठ्या क्लिक अवेलेबल असतात क्लिप, त्याच्यावरून शिकतो मग.
0: म्हणजे युट्यूबचा फायदा खूप आहे का?
1: खूप, भरपूर युट्यूबचा फायदा. युट्यूबवरती सुद्धा संपूर्ण प्लेलिस्ट अवेलेबल आहेत. भरपूर सारे असे गुरु आहेत वेगवेगळ्या भारतातल्या वेगवेगळ्या स्टेट्समधून, काही बंगालमधून, काही MP मधून, त्यांनी त्यांची पूर्ण प्लेलिस्ट टाकलेली आहे. सहापासून सुरुवात कशी करायची तर शेवट बंदिश वगैरे कसं करायचं हे सर्व.
0: बरं, आता मग थोडक्यात एक सांग, ज्यांना युट्यूबवर शिकायचं असेल त्यांनी काय सर्च करावं, त्यांनी काय तिथे डायरेक्ट टाइप काय करावं?
1: डायरेक्ट हिंदुस्थानी क्लासिकल
0: बिगिनर.
1: हा, ट्युटोरियल जरी म्हटलं किंवा बिगिनर जरी म्हटलं तरी प्लेलिस्ट येते पूर्णपणे,
0: ती फॉलो करायची.
1: हा, ती फॉलो करायची.
0: क्या बात आहे, आता सुंदर शॉर्टकट दिलायस तू. अच्छा, संगीताची अभि जाते जाते वापस, जिसे संगीत सीखने का उसके मन में रुझान हो.
2: अच्छा अच्छा.
0: जो गाता भी है.
2: अच्छा.
0: अपने दोस्तों में गाता है, बाथरूम में गाता है.
2: हाँ,
0: हाँ. अपने फैमिली में गाता है. लोग उसको बोलते हैं कि तू अच्छा गा लेता है.
2: हाँ.
0: भले ही उसे बोलते ना हो मगर उसकी
2: इच्छा है
0: कि गाना गाना है. उसने रियाज कैसे करना है शुरू से एक बार वापस डिटेल में बताइए.
2: शुरू में तो पहले क्या होते, अपने आप जो बोलते आजकल ये यूट्यूब वगैरह जो है तो उसमें से लेके के सीख लेते हैं बच्चे लोग, ये करते हैं सीखते हैं, और खराब नहीं. वो भी एक मीडिया हो गया आपके, पहले जमाने में सीखने बाहर जाने के प्रॉब्लम ये है, कोई है कोई भी ऑफिशियली सर्विस में है सीख नहीं पा रहे, वो है बरोबर. पर मेरे इच्छा मन में जो मेरे गुरु की परंपरा में जो बड़े लोग बोल के गए अच्छा गाना है संगीत में अच्छा करना है, तो अच्छा गुरु से जो साधना 10-15-20 साल किए है साधना, उनसे जाके गुरु परंपरा में सामने सीखो, उनके गुरु का जो आलापना होता है संगीत रागदारी होता है वो सीखो, उसे रियाज करो, जाके

0: बूटा बूटा हाल हमारा जाने पत्ता पत्ता।
1: क्या बात है मंडळी, थोडक्यात तुम्हाला जर मनापासून गाणं म्हणायचं असेल, तुम्हाला स्वतःला जाणवत असेल की मला गाणं म्हणायचंय माझ्या आनंदासाठी, दुसऱ्यांसाठी नाही, दुसरे तुमचं गाण्यावर हसत असतील, चेष्टा करत असतील, पण त्यांचं हसी चेष्टा बंद करायची असेल, तर सगळ्यात पहिले आपल्याला अर्जुनने सांगितल्याप्रमाणे यूट्यूबवर जा, तिथं डायरेक्ट टाका हिंदुस्थानी क्लासिकल गाणं किंवा सुगम संगीत ची सुरुवात किंवा हिंदुस्थानी क्लासिकल कसं शिकायचं, आणि मग त्याचे धडे येतील, आणि डायरेक्ट हे करा, आणि स्केल शोधायचं म्हणजे ज्या ज्या आवाजात तुम्ही गाणं म्हणू शकता ना, तो आवाज तुमचा स्केल आहे, ज्या आवाजात तुम्ही बोलता सॉफ्टली। आणि रियाज करताना मॅडमने आपल्याला सांगितलं की उरडून म्हणायचं नाही, अतिशय स्मूथली म्हणायचं, रोज सकाळी अर्धा तास म्हणायचं, म्हणताना पाणी प्यायचं, त्याची सुरुवात हमिंगने करायची, म्हणजे हम, नंतर ओंकार तोही न ओरडता तोंड उघडं करून, नंतर हाकार तोही तोंड मोठं करून, नंतर सा ते तोंड मोठं करून, पण सा

0: ओरडायचं नाही, स्मिता म्हटली तशी. स्मिताने अडकत अडकत सुरुवात केली, आपल्याला डायरेक्ट जम्प मारायची. तिने सांगितलेलं शॉर्टकट वापरायचा, की तिने ज्यावेळेस रियाज सुरू केला तर ती जी गाणं म्हणताना पूर्वी ओरडायची असं तिला जाणवायचं, ते गाणं एकदम सॉफ्ट झालं. त्याच्यासाठी रियाज करा करा करा करा, अर्धा तास करा, रियाज करताना पाणी प्या आणि आनंदी राहा. थँक्यू व्हेरी मच.
1: थँक्यू.
0: तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात गाणं येऊ आणि तुमचं आयुष्य संगीतमय हो या शुभेच्छा. काही गरज वाटली तर फोन करा 83 800 16 512 वर. राम राम मंडळी, भेटूया.
2: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
3: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेट वस्तू.
2: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
4: आशिकी ह्या चित्रपटामधलं कुमार सानू यांनी गायलेलं समीर यांचं गीत आता ऐकणार आहोत. संगीतकार नदीम श्रवण.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आणि कार्यक्रमातलं या नंतरचं गीत ऐकूयात. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं हार जीत या चित्रपटामधलं गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: सुदेश भोसले आणि साधना सरगम यांच्या आवाजामध्ये समीर यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार नदीम श्रवण. हे गीत आहे दिल तेरा आशिक या चित्रपटामधलं.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ. आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, इंदिवर यांचं अपराध या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी, आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नाम को बँक शैक्षणिक कर्ज, नाम को विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: कुमार सानू यांनी गायलेलं समीर यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार नदीम श्रवण, चित्रपट आहे दामिनी.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष। या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा।
9: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेट वस्तू।
8: विश्वास नाशिककरांचा।
9: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
10: हे गीत आपण ऐकणार आहोत मंजिल या चित्रपटामधलं, किशोर कुमार यांनी गायलेलं। ही गीतरचना आहे योगेश यांची, संगीतकार राहुल देवर्मन।

0: नमस्कार नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: भुला न देना या चित्रपटामधलं अमित खन्ना यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार बप्पी लहिरी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात हस्ते जखम या चित्रपटामधलं कैफी आझमी यांचं गीत. गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री ए पी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300016512.
2: ऐकूया बबला मेहता आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं नक्षलालपुरी यांचं गीत. चित्रपट बेटा, संगीतकार आनंद मिलिंद.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात महेंद्र कपूर यांच्या आवाजात. हे गीत आहे देश का दुश्मन या चित्रपटामधलं. वर्मा मलिक यांची शब्दरचना. संगीतकार सोनी कोमी.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्तीला
4: नमस्कार श्रोते हो. रेडिओ विश्वास 90.8 वरून मी मेघना साने आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपण सर्व श्रोते मंडळींचं स्वागत करत आहे. आज आपल्याकडे पाहुणे आले आहेत कवयित्री पुष्पा कोल्हे. या तशा निवृत्त शिक्षिका आहेत, पण त्यांनी खूप लेखन केलेलं आहे अनेक वर्तमानपत्रात, मासिकात वगैरे. त्यांचं शिक्षण BSc MA MEd आहे, परंतु अनेक प्रकारच्या पदवी काही त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत. त्यांचं लेखन आपण वाचलं असेल कदाचित नवाकाळ, महाराष्ट्र टाइम्स, दैनिक सामना अशा अनेक वर्तमानपत्रातून आणि लोकप्रभा, लोकदर्पण, अक्षर वैदर्भी अशा आदी मासिकातून, दिवाळी अंकातून त्यांनी पुस्तक परीक्षण लिहिली आहेत, कविता निबंध लिहिलेले आहेत. आणखीन काही पदविका सांगते मी तुम्हाला त्यांच्या. भारतीय संस्कृती व नीतीमूल्य विषयक पदविका प्राप्त केलेली आहे. हे आहे कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक इथून. तसंच संस्कृत परिचय पदविका यात तर त्यांना सुवर्ण पदक मिळालेलं आहे. ते विश्वविद्यालयाचं नाव आहे कालिदास विश्वविद्यालय रामटेक. अनेक पुस्तकांचं त्यांनी मुद्रित शोधन केलंय, म्हणजे साहित्याशी सतत संपर्क आहे त्यांचा. आता त्यांचा एक काव्यसंग्रह प्रकाशित झालाय आणि त्याला लागोपाठ 2 पुरस्कार मिळालेले आहेत मंडळी. तर त्याचं काव्यसंग्रहाचं शीर्षक आहे आता गायचे नव्याने. आता गायचे नव्याने या पुस्तकाला 2 पुरस्कार मिळालेले आहेत. एक आशीर्वाद पुरस्कार नुकताच जाहीर झाला आणि सांडू पुरस्कार जो अतिशय प्रतिष्ठेचा असतो तोही त्यांनी प्राप्त केला आहे. तर त्यानिमित्त मी कवयित्री पुष्पा कोल्हे यांची मुलाखत आपल्या समोर घेणार आहे. तर नमस्कार पुष्पाताई, खूप स्वागत आहे रेडिओ विश्वास मध्ये.
5: नमस्कार मेघनाताई, खूप खूप धन्यवाद सुरुवातीलाच आपण मला इथे आमंत्रित केलंय.
4: हो, तर पुष्पाताई तुमच्या काव्यसंग्रहाबद्दल मला खूपच इच्छा आहे. तर प्रथम तुम्ही तुमचे काव्य सादर कराल का?
5: हो चालेल.
4: हा घ्या ना कविता.
5: हो, आपल्या सर्वांवर एका परमेश्वराची फार कृपा आहे आणि त्याच परमेश्वराची एक स्तवनपर कविता सादर करते.

0: वा वा वा, तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवली होती का ही कविता तुम्ही?
1: शिकवली नव्हती, पण अशा अनेक कविता शिकवलेल्या आहेत. ती अलीकडची कविता आहे जी आता गायचे नव्याने या काव्य संग्रहामध्ये समाविष्ट केलेली आहे.
0: अच्छा, आता गायचे नव्याने या टायटल वरूनच आम्हाला फार उत्सुकता आहे. म्हणजे नव्याने असं काय काय त्याच्यात आहे तुमचं?
1: मी त्यात म्हणजे आतापर्यंतच्या ज्या कविता होत्या त्यांच्यापेक्षा थोड्या वेगळ्या कविता घेतलेल्या आहेत, आणि यात जास्त करून म्हणजे आई किंवा स्त्री महात्म्य अशा प्रकारच्या आणि सकारात्मक ऊर्जादायी अशा प्रकारच्या कविता घेतल्या आहेत. यापूर्वी कधी कधी नैराश्यची एक काजळी माझ्या कवितांना असायची, ती
0: अच्छा,
1: आता सोडून आता गायचे नव्याने हा एक संग्रह मी केलेला आहे.
0: छान छान. मग आता स्त्री विषयक काही नव्याने असेल तर ऐकवा ना आम्हाला.
1: आता आपल्या जीवनातील पहिली स्त्री म्हणजे आपली आई,
0: हा
1: आणि ही आई आपल्या मुलांना घडवत असते, त्यावेळी ती काय काय करते ते ह्या कवितेमध्ये आहे.
0: बरं,
1: कवितेचं शीर्षक आहे मस्त जमवते आई. मस्त जमवते आई, आयुष्य मुलांचे घडवते आई, सगळे कसे मस्त जमवते आई. फाटलेल्या संसारास शिवते आई, संसारात लोणच्या सम मुरते आई. हारलेल्या मुलाला धीर देते आई, मुलांच्या यशाने जिंकते आई. घराच्या सुखासाठी धडपडते आई, वेदनेवर सहज हुंकर घालते आई. दुःख चटके शांततेने सांगते आई, घरादारात हिरवळ अंथरते आई. बी पासून वृक्ष कसा वाढवते आई, वटवृक्षात स्वतःला बांधून घेते आई. मायेचा सागर स्वतःच बनते आई, स्वतः मायेचा सागर ती बनते सगळ्यांसाठी, पण पापणी आड सागर लपवते आई. पापणी आड सागर लपवते आई, जगण्याचे अनुभव शिकवते आई. अनुभवाचे विद्यापीठच असते आई, अनुभवाचे विद्यापीठच असते आई.
0: बरोबर,
1: अशा प्रकारची ही आईवरील कविता.
0: नाही, सुंदरच आहे. म्हणजे आईचं इतकं व्यक्तिमत्व तुम्ही चितारलं आहे तुमच्या कवितेत. पण आई मुलांची काळजी घेणं किंवा आईने घरासाठी काही करणं यापेक्षा वेगळी काही आई असू शकते का हो?
1: असू शकते ना.
0: ती कशी असेल?
1: ती मुलांना प्रत्येक वेळी पुढे नेणारी अशी, घराच्या सुखासाठी धडपडणारी, घरात सुंदर वातावरण ठेवणारी आणि मुलांच्या पंखांना बळ देणारी अशी आई असू शकते.
0: हो, पण मी म्हणते की मुलांची काळजी घेण्या व्यतिरिक्त काही आई असेल का? म्हणजे आई ही घरामध्ये एक स्त्री आहे, व्यक्ती म्हणून आहे. आता ती मुलांची काळजी घेणं हे ते नेहमीच करतच असते, त्यापेक्षा तिचं जीवन काय असेल वेगळं? स्वतःसाठी ती काय करते?
1: तिची उरली सुरली काय स्वप्न असतील त्यांना ती पुढे नेण्याचा प्रयत्न करेल. कारण आता मुलं बाहेर गेल्यानंतर तिच्या हातात कुठेतरी वेळ आलेला असतो आणि त्याचा फायदा घेऊन ती आपल्या म्हणजे बकेट लिस्टला पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.
0: हा, म्हणजे आता आधुनिक स्त्री अशी हवी की तिने मुलांची काळजी घेणं वगैरे हे तर झालंच आहे, आणि आता तिच्याकडे नवी उपकरणं पण खूप आहेत मुलांना शिकवण्यासाठी. त्यामुळे ती त्यातून बाहेर पडून आणखी स्वतःचा विकास करेल अशी एक स्त्री पण आता उदयाला येत आहे ना. आणि तुम्ही आता संस्कृतीचा अभ्यास खूप केलेला आहे, भारतीय संस्कृती, तर ती जी पदविका तुम्ही घेतलेली आहे त्याच्यामध्ये काय शिकवलंय तुम्हाला?
1: म्हणजे भारतीय संस्कृती म्हणजे किती पुरातन आहे आणि त्यात कोणकोणते मुद्दे आहेत, ती संस्कृती कशी उदयाला आली आणि त्या काळचं शिक्षण कसं होतं, म्हणजे या सगळ्यांचा परिचय आम्हाला त्या पदविकेमधून करून दिला गेला.
0: आणि त्याच्या गुरुशिष्य परंपरा
1: हो, आणि त्याच्या जोडीला म्हणजे इतर धर्म सुद्धा, हिंदू धर्माबरोबर इतर धर्मांचा सुद्धा अभ्यास थोडाफार आम्हाला करता आला.
0: अच्छा, खूपच छान.
1: म्हणजे बौद्ध धर्म, नंतर इतर सगळेच धर्म, शीख वगैरे सगळे.
0: बरं, मग हिंदू संस्कृतीचं वैशिष्ट्य असं काय आहे इतर धर्मांपेक्षा? आमची हिंदू
1: संस्कृतीचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आई वडिलांना मान आहे, गुरुजींना मान आहे. आपण आचार्य परमो धर्म समाज शिकवतो, तर म्हणजे गुरु आणि शिष्य यांचं एक आगळं वेगळं स्थान आपल्या वैदिक परंपरेला लाभलेलं आहे. भारतीय संस्कृतीचं ते खास वैशिष्ट्य आहे. आणि ते हळूहळू कुठेतरी आता बदलत गेलं आणि आता औपचारिकपणा जरा जास्त आला. त्यावेळी कसं निसर्गात शिक्षण होतं, गुरुगृही शिक्षण होतं आणि स्वावलंबनावर भर होता आणि गुरुपत्नी म्हणजे गुरु माता त्या विद्यार्थ्यांची ती खूप काळजी घ्यायची, मुलांची जेवण वगैरे तीच द्यायची त्यांना. पण मुलं सुद्धा स्वावलंबीपणे त्यांना मदत करत असत. उदाहरणार्थ सरपण आणून दे किंवा पाणी आणून दे किंवा या प्रकारची कामं.
0: बरोबर. आता भारतीय संस्कृती, भारतीय सण समारंभ याबद्दल विचार करताना माझ्या मनात एक प्रश्न येतो नेहमी. जीवती असते, जीवती माहितीये ना? हा, तर ती म्हणजे काय असतो, त्याचा अर्थ काय असतो? आई मुलांसाठी काय करते?
1: आई मुलांचं रक्षण तर करतेच ना, सांभाळ करते, रक्षण करते.
0: म्हणजे जीवतीला आई मुलांसाठी काय काय पकवान, खीरपुरी वगैरे बनवून देते त्या दिवशी आणि अशा प्रकारे ती पिठोरी अमावस्या नाही का असते त्या दिवशी, असं श्रावणामध्ये असते. तर आता नुकतंच ते झालंय श्रावण. तर माझ्या मनात असा विचार येतो की आपल्या संस्कृतीमध्ये आई मुलांसाठी काय काय करते वगैरे असे सण आहेत, हो, पण मुलांनी आईसाठी काहीतरी करण्यासाठी एक सण आहे असं आपल्या संस्कृतीत नाहीये ना?
1: नाहीये. पण आपण हे जे सण समारंभ करतो यात म्हणजे आदी देवतेची पूजा करतो किंवा आता लक्ष्मी पूजनला लक्ष्मीची, दुर्गाष्टमीला दुर्गेची वगैरे, म्हणजे ही आईचीच एक प्रकारची रूप आहेत आणि त्यांचं पूजन आपल्या संस्कृतीत आहेच. आजकाल असं म्हणजे फादर डे मदर डे असा प्रकार नाहीये, पण संस्कृतीने प्रत्येक सणामध्ये या आदिशक्तीचा एक गौरव केलेला आहे.
0: हा, त्या आदिशक्तीचा गौरव केलाय. मग ही आदिशक्ती आपल्या घरातच असते खरं म्हणजे,
1: खरं तर आहे.
0: हा, म्हणजे आईने आयुष्यभर मुलांचं केलेलं आहे, सारखंच ती करत असते सगळी काळजी. तर एकतरी दिवस असा हवा ना आपल्या संस्कृतीत की या दिवशी आईसाठी मुलांनी खूप काही करायचं आहे, आईसाठी स्वयंपाक करायचा आहे, आईला काहीतरी आणून द्यायचं आहे, आई नाही का असं
1: आपण म्हणू शकतो. कारण काय 12 महिने 24 तास अगदी आई आपली सगळ्यांसाठी स्वयंपाक वगैरे बनवत असते. पण एखादा दिवस तिला आराम देणं हे आजच्या पिढीचं एक कर्तव्य आहे.
0: किंवा निदान भेटायला जाणं, किंवा वृद्धाश्रमात असेल तर तिला भेटायला जाणं, नाही का? कुठे असेल, समजा एक मुलगा नाशिक मध्ये आहे आणि आई मुंबईत आहे, तो त्या दिवशी तिला भेटायला जाईल निदान, नाही का? सगळं ते एक पाहिजे.
1: आजकाल समजा मूल लांब असेल तर आजकाल अशी मोबाईल मध्ये सुविधा आहे की आपण कॉल करू शकतो आणि पाहू शकतो, कॉल करून
0: आपल्या भावना आपण
1: रोजचा संपर्क ठेवू शकतो. करायला हवा.
0: कधी कधी हे फादर्स डे मदर्स डे परदेशातले मला बरे वाटतात, म्हणजे त्यांनी तो विचार केला आहे तसा इथे सुद्धा आपण करायला पाहिजे. आता तुम्ही बरंच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काही शैक्षणिक उपक्रम वगैरे सुद्धा केलेले आहेत, शिक्षिका म्हणून काम करत, मग ते काय होते?
1: म्हणजे मी विज्ञान शिक्षिका असल्यामुळे विज्ञान प्रदर्शन आम्ही जेव्हा असतील त्यावेळेला आमच्या मुलांना घेऊन म्हणजे त्यांचा गट स्थापन करून विशिष्ट विषयावर एखादं मॉडेल बनवायचो, प्रतिकृती बनवायचो आणि ती प्रदर्शनात ठेवायचो. अशा काही प्रदर्शनाच्या वेळी माझ्या मुलांना त्या मॉडेलसाठी प्रतिकृतीसाठी बक्षिस मिळालेली आहे.
0: अरे वा, छान.
1: हो, अगदी जिल्हा स्तरावर, पूर्ण बृहन्मुंबई स्तरावर सुद्धा बक्षीस मिळालेलं आहे.
0: छान. वैज्ञानिक दृष्टिकोन हा लहानपणापासून मुलांचा निर्माण व्हायलाच पाहिजे, नाही का?
1: हो.
0: कारण आपल्या देशामध्ये असं
1: आपण जे जगतो आहे ना त्या प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञान आहे. आपल्या रोजच्या जेवणात सुद्धा विज्ञान आहे.
0: हो ना.
1: सकाळी उठल्यापासून आपण दातवण करतो त्यात सुद्धा विज्ञान आहे, झोपेपर्यंत.
0: असं
1: प्रत्येक क्षणाला आपण विज्ञानाशी निगडित आहोत.
0: अगदी. आणि आता होम सायन्सला कधी कधी लोक कमी

0: समजतात, परंतु म्हणजे घराची व्यवस्था कशी ठेवावी किंवा स्वयंपाक कसा करावा, कोणते पदार्थ त्यात असले म्हणजे हेल्दी आहे, हेल्दी फूड म्हणतो ना आपण
1: म्हणजे
0: तसं.
1: आहारातली पोषण मूल्ये
0: हा
1: आणि आपल्या शरीराला काय आवश्यक आहे काय नाही याचा विचार प्रत्येक आईने ठेवणं म्हणजे गृहविज्ञान सुद्धा जपणं हे महत्वाचं.
0: आणि मला आता वाटायला लागलं शिक्षण क्षेत्रामध्ये आपण हे आपल्यासाठी फूड बनवणे ही क्रिया म्हणजे विदाउट फेल म्हणजे असावीच, आवश्यकच
1: असावी.
0: आहे. जर तुम्ही प्रत्येकाला जेवायला लागतो तर त्यांना आपलं फूड बनवण्यासाठी जे काय आहेत ते
1: अगदी
0: शिकून
1: अगदी
0: घेतलं पाहिजे, नाही का?
1: अगदी
0: हा, पुरुष असो स्त्री असो त्यांना लागणारच आहे ते.
1: प्रत्येकाला आपलं पोट भरण्यासाठी जे काही आवश्यक थोडंफार अन्न निर्मिती आहे ते करता झालं पाहिजे.
0: हा, आणि ते करून बाकीचं मग करिअर करता आलं पाहिजे. आता परदेशात गेलेली मुलं स्वतः स्वयंपाक करतातच आहे, पुरुष पण करतात मुली पण करतात, नाही का? पण आता ट्रेंड असा आलाय की मुली म्हणतात आम्हाला स्वयंपाकघरातच जायचं नाही, ते किती चुकीचं वाटतं.
1: चुकीचं आहे.
0: जर तुम्हाला जेवायला पाहिजे तर स्वयंपाकही करता आला पाहिजे, नाही का? तर हे शिक्षण तर मला वाटतं दिलंच पाहिजे सगळ्यांना, आणि मग ते अतिशय सोपं वाटून जाईल अशा पद्धतीने, एवढं काही कठीण नसतं ते. तर आता तुम्ही शिक्षिका म्हणून काम केलंय, कवयित्री म्हणून काम केलंय आणि कार्यकर्ता म्हणून सुद्धा काम केलंय अनेक संस्थांमध्ये. तर कोकण मराठी साहित्य परिषदेच्या चेंबूर शाखेच्या तुम्ही अध्यक्ष होतात ना? तर
1: नाही
0: मग
1: नाही देवनार शाखेची
0: देवनार,
1: अध्यक्षा
0: अच्छा
1: होते
0: देवनार चेंबूर साइड बाय साइडच आहे.
1: 2022 ते 2025 या काळामध्ये देवनार
0: अच्छा,
1: शाखेची शाखाध्यक्षा म्हणून होते.
0: मग काय
1: त्यावेळेला
0: काय,
1: आम्ही विविध कार्यक्रम घेतले होते.
0: अच्छा काय काय घेतले होते कार्यक्रम साहित्यासाठी?
1: अभिवाचन नंतर कवी संमेलन तर आपलेच अनुभव आपण सांगायचे ते सुखदुःखाचे अनुभव कथन प्रकारचे कार्यक्रम आम्ही घेतले होते. नंतर कुणाकुणाच्या मुलाखती आम्ही घेतलेल्या तर काही प्रसिद्ध व्यक्तींचे सन्मान सुद्धा आम्ही आयोजित केले होते त्या प्रकारे.
0: छान छान. साहित्य गंगा ही अशीच प्रवाहित राहते, अनेक संस्थांमध्ये अनेक संस्थांचे कार्यकर्ते असतात, म्हणजे तुम्हाला स्वतःला काही फायदा नसताना तुम्ही ते कार्यक्रमासाठी योगदान देत असता, तुमचा आयुष्यातला वेळ देत
1: हो
0: असता.
1: आणि ते योगदान देताना आपल्याला एक विशेष आनंदही होत असतो. आपण एखाद्या संस्थेशी निगडीत असताना जे मनापासून काम करतो त्यामुळे आपल्याला मनापासून आनंद देखील मिळत असतो.
0: हो ना. तुम्ही अनेक वर्तमानपत्रात आणि दिवाळी अंकात वगैरे लिहिलेलं आहे, तर काही असा वेगळा विषय हाताळला होता का?
1: वेगळा विषय म्हणजे कविता निबंध आणि पुस्तक परिचय परीक्षण याच्या व्यतिरिक्त मी व्यक्तिचित्रण पण लिहिलेलं आहे.
0: अच्छा, आणि मुद्रित शोधन केलं त्याचा अनुभव काय, त्याच्यामुळे काय मिळतं आपल्याला?
1: हा आणि मला स्वतःला वाचनाची खूप आवड आहे आणि वाचता वाचता आणि मुलांचे निबंध तपासता तपासता आपसुकच एक दृष्टी निर्माण झाली की व्याकरण दृष्ट्या आपल्या लेखनात चुका व्हायला नको.
0: बरं,
1: मग यामुळे एक मुद्रण दोष काढायचा मला एक छंदच लागला.
0: सवय लागली.
1: हो सवय लागली.
0: छान.
1: मग हल्ली एक साइड बिझनेस म्हणा किंवा असं एक आवड म्हणून मुद्रण दोष काढण्याचं काम देखील करत असते.
0: त्यामुळे काय वाचन होतं आपोआपच का?
1: मग त्यामुळे माझं वाचन तर होतच आणि समोरच्या लेखकाला काय म्हणायचं आहे किंवा कुठल्या विषयावर ते लिहितात याबद्दल आपल्याला आपोआपच कळू लागतं.
0: हा बरोबर.
1: त्यांचा दृष्टिकोन कळतो आणि आपणही कसं लिहिलं पाहिजे पुढे असे थोडीफार दृष्टी आपल्याला येते.
0: पण असं किती पुस्तकांचं मुद्रित शोधन केलं?
1: आतापर्यंत मी 15 पुस्तकांचं
0: अरे वा,
1: मुद्रित शोधन केलेलं आहे.
0: ही सगळी साहित्यातलीच होती?
1: हो अगदी दिग्गज मंडळींनी सुद्धा माझ्याकडे दिलेली आहेत. हो
0: छान. तर हे मुद्रित शोधनाचे पण
1: ग्रंथालीचे
0: फायदे.
1: पण ग्रंथालीच्या पण 2 पुस्तकांना मी केलेलं आहे.
0: अच्छा,
1: हो
0: यामुळे काय होतं, विविध विषयांवरची पुस्तकं वाचली जातात किंवा दुसरं काय, आता सध्या आणि ही करंट पुस्तकं असतात ना, सध्याच आता प्रकाशित होणारी असतात,
1: हो
0: शोधनाला आलेली जुनी पानी नसतात, त्यामुळे
1: नाही
0: आपल्याला
1: नाही
0: हा करंट नॉलेज म्हणजे सध्याचं काय चालू आहे लेखन लेखकांचं हेही कळत असेल नाही का. हा अपडेट राहता तुम्ही. तर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि अनेक विषयांवर तुम्ही काम केलेलं आहे. तुमची एका कुठल्या तरी कवितेनेच आपण शेवट करूया. आणखी एक कविता वाचाल का.
1: हो चालेल. आणि मला एक सांगायचं म्हणजे आता गायचे नव्याने हा कविता संग्रह चेंबूर मधील ज्येष्ठ साहित्यिका प्रतिभा सराफ यांच्या प्रेरणेमुळे खर तो पुढे आला. कारण त्या नेहमी म्हणायच्या की तुमचा संग्रह पुढे आला पाहिजे आणि
0: अच्छा
1: त्यांची प्रस्तावना आणि माननीय श्री अशोक बागवे सरांची पाठराखण अशी या पुस्तकाला आहे आणि अनघा प्रकाशन ठाणे यांनी तो काढलेला आहे. साहित्य संस्कृती महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचं अनुदान घेऊन त्यांनी हा कविता संग्रह जनतेच्या सेवेसाठी आणलेला आहे.
0: वा वा खूप छान. मी ते पाठराखण त्यांचे ब्लर्ब वाचलं बरं का अशोक बागवांनी. फार सुंदर लिहिलेलं आहे त्यांनी आणि त्यामुळे या पुस्तकाची आणखीनच हे वाढली उंची वाढलेली आहे. आणि प्रतिभा सराफ यांचं प्रस्तावना असल्या तर काही प्रश्नच नाही. अतिशय विदुषी असलेल्या मॅडम आहेत त्या आणि तुमची मैत्री पण आहे मला वाटतं छानपैकी. ओके ठीक आहे घ्या तुमची कविता एक.
1: सन्मार्गावर चाल चालुनी सुंदर मुलवे मुल्ले गिरवू गैरपथा ते त्याजून आम्ही संस्कार धडे गिरवू जीवन वाटे वावरताना दुःख दज्वाला विझवू हसता हसता कष्ट कराया शरीर घेज जाऊ कोण पाहतो वक्र दुष्टीने त्याला आम्ही अडवू कातळ काळ्या कभिन्न दगडी सुंदर शिल्पे घडवू माळ रान जरी वृक्ष खरोखर सुविचार बाग फुलवू मुग्ध लाजऱ्या कळ्या फुलांना आनंदाने खुलवू अपयश सारे दूर सारुनी यशो मंदिरे बनवू मन स्वप्नांची कोरून नक्षी न जाकतीने नटवू भर दुपारी सतप्त धरे समकिरण उन्हाचे साहू वटवृक्षा परिशीतल छाया आत्मबळाने पाहू आयुष्याच्या संध्या समयी अनुभव कथू न भुलवू आप्तजनांच्या साथ संगती आनंद झुले झुलवू आप्तजनांच्या साथ संगती आनंद झुले झुलवू.
0: वा वा छान. खूप सकारात्मक आहेत तुमचे विचार आणि असेच विचार समाजाला देत राहा. खूप खूप धन्यवाद पुष्पा कुल्ले मॅडम आपण इथे आलात.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आत्ताच संपर्क करा 9420457.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे टायटल गीत आता ऐकूयात. जान हथेली पे या चित्रपटामधलं शब्बीर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं. शब्दरचना आहे अंजान यांची, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02-53-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253 2 47 26 26 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: मुझको भी तरकीब सिखा कोई यार जुलाहे, अक्सर तुझको देखा है कि ताना बुनते, जब कोई तागा टूट गया या खत्म हुआ, फिर से बांध के और सिरा कोई जोड़ के उसमें आगे बुनने लगते हो. तेरे इस ताने में लेकिन एक भी गांठ गिरा बुंदर की देख नहीं सकता है कोई. मैंने तो एक बार बुना था एक ही रिश्ता, लेकिन उसकी सारी गिरहें साफ नजर आती हैं मेरे यार जुलाहे. मुझको भी तरकीब सिखा दे.
2: धंदा वाढवायचा आहे पण मोठी रक्कम कुठून आणू?
0: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
2: हप्ता कसा भरायचा?
0: अगदी सोपं आहे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष.
2: भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष। या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा।
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेट वस्तू।
0: विश्वास नाशिककरांचा।
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 208888.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank,
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
8: नाट्यगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतोय। कार्यक्रमात हे गीत आहे बालगंधर्व यांच्या स्वरात कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं सावित्री या नाटकातलं हे पद। संगीत दिलं आहे अनंत दामले यांनी।

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: नाट्यगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत तुलसीदास या नाटकातलं गोविंदराव टेंबे यांचं नाट्यपद. हे गीत ऐकूयात पंडित कुमार गंधर्व यांच्या आवाजात.

0: फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.
1: नाट्यगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत पंडितराज जगन्नाथ या नाटकातलं नाट्यपद. विद्याधर गोखले यांची गीतरचना ऐकूया भालचंद्र पेंढारकर यांच्या आवाजात. हे गीत संगीतबद्ध केलं आहे वसंत देसाई यांनी.

0: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणी पैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8300016512.
2: नाट्यगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत बाळ कोल्हटकर यांचं नाट्यपद माणिक वर्मा यांच्या आवाजात. हे पद ऐकूया वाहतो ही दुर्वांची जुडी या नाटकातलं नाट्यपद.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष। या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा।
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेट वस्तू।
0: विश्वास नाशिककरांचा।
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत। कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेला भैरवी रागातला हा टप्पा।

0: तुमच्या मुलाचं स्वप्न IIT मध्ये जाण्याचं आहे की डॉक्टर बनण्याचं?
1: भारतातील नामांकित JEE आणि नीट कोचिंग ब्रँड पेस आता आपल्या नाशिक मध्ये,
0: आणि तेही अशोक स्तंभ आणि नाशिक रोड येथे.
1: जोशीज इंजिनिअरिंग क्लासेसचा प्रदीर्घ अनुभव
0: आणि पेसचे दर्जेदार मार्गदर्शन
1: म्हणजे यशाच्या दिशेने पडणारे खात्रीशीर पाऊल. JEE, नीट, CET आणि फाउंडेशनच्या उत्कृष्ट तयारीसाठी जोशीज क्लासेस घेऊन आले आहे पेस IIT एंड मेडिकल.
0: आता नाशिकच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेसची उत्तम तयारी जोशीज क्लासेसच्या अतूट विश्वासासोबत.
1: ऍडमिशन आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9146773425.

0: रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आर जे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आर जे श्रद्धा. रसिक हो विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, गेल्या भागापासून आपण जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसोबतच नाशिक महानगरपालिकेच्या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांशी देखील गप्पा मारतो आहोत. त्यांची सुद्धा मुलाखत रेडिओ विश्वासच्या माध्यमातून विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमातून प्रसारित होत असते. तर विनोबा हे ऍप मनपाच्या शाळेमध्ये सुद्धा लागू करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये शिक्षकांना आलेले अनुभव, त्यांचा प्रवास या सगळ्याच विषयी आपण जाणून घेतो. तर ह्या अनुषंगाने आज माझ्याशी गप्पा मारायला सावित्रीबाई फुले मनपा शाळा क्रमांक 78 अंबड नाशिक या ठिकाणी कार्यरत असलेले श्री नितीन वाजे सर इथे उपस्थित आहेत. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारूया आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेऊया. सर, स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये.
1: नमस्कार मॅडम, धन्यवाद.
0: येस, कसं वाटतंय सर आज इथे येऊन गप्पा मारताय?
1: खूप छान वाटतंय मॅडम. पहिल्यांदाच कुठंतरी असं आमच्या कार्याची दखल घेतली जाते आणि तुम्ही जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे, मनस्वी खरोखर तुमचा आम्ही धन्यवाद देतो मॅडम.
0: धन्यवाद सर. तर पहिलाच प्रश्न असा आहे की शिक्षक व्हावं असं का वाटलं?
1: शिक्षक व्हावं असं म्हणजे मी एक ग्रामीण भागातून आलेलो आहे मॅडम. माझे वडील शेतकरी होते आणि त्यांची एक इच्छा होती की माझ्या मुलांनी कुठं तरी एक चांगल्या ठिकाणी आपलं जाऊन काहीतरी ठसा उमटावा आणि त्यासाठी ती प्रेरणा घेऊन मी आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ यातून मी या व्यवसायाकडे, शिक्षक व्यवसायाकडे वळलो आहेत.
0: किती वर्ष झाले सर तुम्हाला?
1: मला 26 वर्ष झाले मॅडम.
0: बर, पहिलं पोस्टिंग कुठे झालं?
1: माझी पहिली पोस्टिंग पाथडीगाव येथे मनपा शाळा क्रमांक 78 येथे झाली.
0: बर, आता किती शाळांमध्ये बदली झाली?
1: माझ्या आतापर्यंत 3 शाळेमध्ये बदली झाली. एक पाथडी येथे, एक पाथडी फाटा 97 नंबर आणि आता मी जेथे कार्यरत आहे सावित्रीबाई फुले मनपा शाळा क्रमांक 78 अंबड नाशिक या ठिकाणी.
0: बर, आता कितवीचा वर्ग आहे तुमच्याकडे?
1: आता माझ्याकडे 6वीचा वर्ग आहे.
0: किती आहे संख्या
1: मुली माझ्याकडे? मुलींची शाळा आहे आमची.
0: अच्छा,
1: 43 पट आहे माझा विद्यार्थिनी.
0: बर, आणि तुम्हाला विनोबा बद्दल आताच काही महिन्यापूर्वी म्हणजे याच शैक्षणिक वर्षात समजलं, मग असा ऍप आहे आणि शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना दोघांनाही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय, हे कळल्यावरती नेमकं काय वाटलं होतं?
1: खूप छान वाटलं. आमच्या ज्या महापालिकेच्या प्रशासन अधिकारी आहे डॉक्टर मीता चौधरी मॅडम, या खूप कार्यक्षम आहे आणि त्यांनी आल्यानंतर अनेक उपक्रम राबवले आणि हे विनोबा ऍप ही आम्हाला त्यांनी दिलेली एक संधी आणि त्यांनी आम्ही त्या संधीचा आता या ठिकाणी सोनं करत आहोत. मॅडमांनी आम्हाला खूप छान संधी उपलब्ध करून दिली आणि आमच्या विद्यार्थ्यांना आम्हाला या गोष्टीचा खूप फायदा होत आहे.
0: वा बरं, किती पोस्ट तुम्ही आतापर्यंत बनवल्या, किती व्हिडिओ काढले, त्याबद्दल काय सांगा?
1: ह्या आता या वर्षी आमच्याकडे प्रथमतच जून मध्ये हा उपक्रम आला, त्याबद्दल आम्हाला जास्त माहिती नव्हती, परंतु जसजशी माहिती होत गेली त्या प्रमाणामध्ये जवळजवळ 10 ते 15 पोस्ट माझ्या झालेल्या आतापर्यंत.
0: बर, आणि त्याच्यात कुठल्या कुठल्या विषयावरती आपण व्हिडिओ केले?
1: एक माझी एक विद्यार्थिनी आहे भूमिका म्हणून, ती क्रिएटिव्ह काहीतरी करत असते आणि मग मी या गोष्टीविषयी तिला सांगितलं की तू एक छान अशी कविता आली आणि तिने स्वतःची कविता तयार केली आणि ती पोस्ट आवडली. तसंच एक किंजल नावाची मुलगी आहे, तिला लिहिण्याची खूप आवड आहे आणि आमचं क्रिएटिव्ह रायटिंग म्हणून त्यात आहे सदर, तर तिला मी तो विषय सांगितला आणि तिने तो अत्यंत छान असा माझा अनुभव लिहिला आणि ते सुद्धा खूप छान केलं तिने त्या ठिकाणी.
0: बरोबर, आता नेमके बरेचसे सणवार होऊन गेले, मग त्या सगळे सणवार आपण आपल्या शाळेमध्ये कसे साजरे करतो?
1: आमची सांगायला आनंद वाटतो की आयुष्य शाळा आहे आणि त्यामध्ये आमचा सहभाग खूप छान होता आणि आमच्या ज्या मुख्याध्यापिका आहे नीलम मोरे मॅडम, या अतिशय उत्कृष्ट कार्य करणारे आहे. कोणताही सण असो तो आम्ही विद्यार्थ्यांना पालकांना सहभागी करून मोठ्या प्रमाणामध्ये शाळेमध्ये सादर करत असतो, त्याला प्रसिद्धी देत असतो प्लॅटफॉर्मवरती वगैरे, अशा प्रकारे आम्ही सण साजरे करत असतो.
0: बर, आणि सांस्कृतिक कार्यक्रम कसे होतात आपल्याकडे?
1: सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही वर्षाच्या म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये घेतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही काही हॉलला वगैरे नाही घेत, पण आमचं मैदान खूप प्रशस्त आहे, त्या ठिकाणी स्टेज देऊन आम्ही आमच्या मुलींसाठी ते सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एक पर्वणी निर्माण करून देतो.
0: वा, आणि पालकांचा सहभाग यामध्ये कसा असतो?
1: आता आमचा कामगार भागातील बरेचसे पालक आहे पण खूप चांगले, त्यांचं नेहमीच आम्हाला सहकार्य लाभत असतं. आम्ही ज्या ज्या वेळेस बोलू त्यावेळेस ते हजर राहतात आणि सगळ्या प्रकारची मदत ते आम्हाला देण्यासाठी तयार असतात. आणि आमच्याकडे खूप चुनचुनीत मुली आहे मॅडम, तुम्ही कधी आमच्या शाळेत आले तर बघा, खूप छान त्यांचं बी आम्ही या ठिकाणी सादरीकरण प्रत्येक गोष्टीत करत असतो.
0: ज्या वेळेला पुरस्कार मिळाल्याचं डिक्लेअर झालं त्यावेळेला नेमकं कसं वाटलं होतं?
1: त्यावेळेस खूप आनंद झाला आणि कल्पना नव्हती की मला पुरस्कार मिळेल आणि माझ्या पोस्टला. परंतु तविदा मॅडम आहे ज्या आपल्या, त्यांनी फोन केला आणि सांगितलं की सर तुम्हाला अशा अशा गोष्टीसाठी पुरस्कार मिळाला. खूप आनंद झाला.
0: वा बर, इथून पुढे काय नेमकं वाटतंय की आपण असे व्हिडिओ बनवून किंवा इतरांच्या पण आपल्याला पोस्ट बघता येतात, विनोबाची ही एक खासियत आहे, मग त्यातल्या काही आपल्या शाळेवर राबवाव्या असं काही आहे का?
1: हो, आता हा पुरस्कार दिला तर इतकी प्रेरणा मिळालेली आहे. त्या दिवसापासून मी कामाला लागलो, वेगवेगळ्या पोस्ट बघतोय आणि आमच्या सुद्धा बनवण्याचा प्रयत्न करतोय. काही बनवलेले आहे, काही टाकलेले आहे, आम्ही हे घेत होतो परंतु ते कुठेतरी मांडण्याचा प्रयत्न करत नव्हतो, आमच्याच पातळी होतं. परंतु हे प्लॅटफॉर्म मिळाल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी ते आता नाविन्यपूर्ण अशा पोस्ट सादर करणार आणि ज्यांच्या चांगले त्या आमच्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी राबवणार.
0: वा, काही अविस्मरणीय प्रसंग इथे सांगावा असा वाटतो का, की माजी विद्यार्थ्यांच्या बाबतीत असेल किंवा आत्ताच्या विद्यार्थिनींबद्दल असेल?
1: मागील विद्यार्थ्यांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर मॅडम मला लेझिम शिकवण्याची आवड आहे आणि खूप वर्षापूर्वीचा जो माझ्या सुरुवातीच्या काळातला एक विद्यार्थी मी गार्डनमध्ये फिरत असताना आला आणि त्यांनी माझे पाय धरले तर मी विचारलं काय, ते मोठा झाल्यामुळे मी ओळखला बी नाही. परंतु त्यांनी सांगितलं की सर तुम्ही मला लेझिम शिकवलं होतं आणि त्यामुळे मला जी 15 ऑगस्टची जी परेड असते त्या ठिकाणी सादरीकरण करायला मिळालं आणि त्यामुळे मी या ठिकाणी सर तुम्हाला भेटायला आलो. हा प्रसंग मला खूप प्रेरणादायी ठरला.
0: बरं, विनोबा ऍप बद्दल काय वाटतं की शिक्षकांसाठी उपयोगी आहे, विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे, तर त्याबद्दल नेमकं काय सांगाल की किती वापरणं हा ऍप गरजेचा आहे शिक्षकांनी?
1: ह्या ऍपमध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहे की ज्या आपल्याला विद्यार्थ्यांना क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी किंवा त्यांचं कविता वगैरे त्यांचं सादरीकरण आहे, स्पेलिंग बी साठी आम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारे उपयोगी येईल. त्यानंतर कथाकथने, सहशालेय उपक्रमे त्यांचंही त्या ठिकाणी आम्ही सादरीकरण करू शकतो. अशा प्रकारे हा जो विनोबा ऍप आहे आमच्यासाठी एक मार्गदर्शक ठरणार आहे, आमच्या विद्यार्थ्यांना आम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे.
0: वा, छान वाटलं आज सर तुमच्याशी गप्पा मारून. असेच अनेक पुरस्कार आपल्याला मिळत राहो अशा सदिच्छा देते. आणि आज आपण इथे आलात, आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम, या ठिकाणी तुम्ही आम्हाला बोलवलं, तुमचे बी आम्ही खूप खूप आभारी आहोत.
0: नक्कीच. तर मंडळी, विनोबा म्हणे या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या सावित्रीबाई फुले मनपा शाळा क्रमांक 78 अंबड नाशिक या ठिकाणी कार्यरत असलेले श्री नितीन वाजे सर यांच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: रसिको नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी आपकी फरमाईश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमात आम्ही पुन्हा एकदा हजर झालेलो आहोत आपल्या आवडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन. बघूया आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन कुणाचा आहे ते.
1: हॅलो.
2: हॅलो.
1: हो नमस्कार, बोला.
2: एक गाणं द्यायचंय.
1: नाव सांगा सर.
2: संतोष बोलतोय सर, कोणाशी मधून. तुमचं सुख करता तुमचं दुःख करता गणेशाचं गाणं आहे. ते गाणं द्यायचं गाणी मॅडम. ते मला ते श्लोक पण चांगले राहतात संध्याकाळी.
1: अच्छा, धन्यवाद सर.

0: हॅलो.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: विश्वास.
0: हो.
1: मी मुक्काम पोहोच कराड जिल्हा सातारा इथून तुकाराम जाधव बोलते.
0: हो बोला सर.
1: सांग साहेब, वातावरण नाशिकला काय?
0: कडक ऊन आहे सर सध्या नाशिकमध्ये.
1: आमच्याकडे तीच परिस्थिती आहे. आता पावसाची आवश्यकता आहे ना.
0: हो.
1: कारण काही शेतकऱ्यांची पिक वाढ झालेली आहे, वाढ खुंटली आहे.
0: हो ना.
1: पिक बहर आलेला आहे ज्यांना पिकांना ते कोंबे जायला लागली.
0: हो. काय करतात निसर्गा पुढे?
1: काय, आपण गणेशांनी प्रार्थना करायची सर्वांना सुख समाधान लाभू दे.
0: बरोबर बरोबर. ते तर आहेच.
1: पाऊस पडावा असा मध्यम स्वरूपाचा, ज्यादा पण पाऊस नसावा कारण पिकं परत वाहून जातात ना.
0: बर बर. काय म्हणता, बाकी कुठलं गाणं ऐकायचंय?
1: चित्रणा बाळा गाव कशी अंगाई गीताचे बोल आहे. अरे मनमोहन अरे मनमोहन.
0: अरे वा छान.
1: काही मित्र आहे ना घेऊ.
0: हो.
1: सर्वप्रथम तुम्ही गाण्याचा आनंद.
0: हो हो.
1: आमचे मित्र आहेत आर्यन पाटीलजी, पी एस आय राशेळकेजी, किरण शिंदेजी, सुनील बोधेजी, विठ्ठल पवारजी, विठ्ठल पवारजी, गौतम कोकाटेजी, विकास शेडगेजी, श्रीकांत भंडारेजी, रमेश जाधवजी, उदय काळेजी, रामचंद्र कोरडेजी, या सर्वांच्या पसंतीला आवाज.
0: वा नक्की नक्की. धन्यवाद सर.
1: धन्यवाद.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात साधना सरगम यांनी गायलेलं जंगल लव या चित्रपटामधलं गीत. समीर यांच्या या गीताला संगीत आहे आनंद मिलिंद यांचं.

0: सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02-253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
2: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
9: राज, आपण लग्न कधी करायचं?
7: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
9: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
7: मग आता पुढे काय करायचं?
8: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
7: पण मग संपर्क कुठे करायचा?
8: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
9: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
7: चला म्हणजे माझी सुटका झाली.
10: हॅलो,
11: नमस्कार मॅडम.
10: नमस्कार,
11: अशोक सोनवणे, नाशिक. धर्मेंद्र, अशोक कुमार आणि नूतनचा बंदिनी पिक्चर आहे, त्यातलं जाने वाले हो सके तो लौट के आना हे गाणं.
10: बर बर, हो,
11: थँक्यू.

0: हॅलो
1: हॅलो फार्मासी रेडी विश्वास का मॅडम?
0: हो हो
1: मॅडम, मला एक गणपतीचं, मी चंद्रकांत खंडागळे नाशिकवरून बोलतो मॅडम. मला एक गणपतीचं गाणं ऐकायचं मॅडम. कटाळ गुसली शंकर महादेव यांनी गायलेलं सूर निरागत होय हे गाणं ऐकायचं मॅडम.
0: बर बर.

0: हेलो फरमाइश,
1: हो
0: नमस्कार। ताई
1: नमस्कार।
0: मी मुरलीधर ढोले, वडोदा पानाचे, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव, खान्देश। ताई आजच्या कार्यक्रमात एक हिंदी गाणं ऐकायचंय।
1: बरं,
0: चित्रपट आहे खानदान,
1: अच्छा।
0: गीतकार आहे राजेंद्र कृष्ण, संगीतकार रवी, गायक आहे मोहम्मद रफी, आशा भोसले,
1: बरं,
0: आणि गाण्याचे बोल आहे नीले गगन पे उडते बादल। हा, आणि काही या गीतामध्ये मला माझे काही मित्र सामील करायचे, ऐकायचे त्यांना बी हे गाणं।
1: बर,
0: सर्वप्रथम आपण ऐका आणि या गाण्याचा आनंद घ्या।
1: नक्की नक्की।
0: मी माझे मित्र आहे आनंद भुते, पी एस न्हावकर, संतोष वसाने, संतोष काटे आणि संतोष भाऊ सोनार आणि जानकीराम काटोके आणि सगळं माझे विश्वास रेडिओ ऐकणारे सर्व श्रोता मित्र,
1: बर,
0: धन्यवाद।
1: नक्की नक्की, धन्यवाद सर।

0: रेणू ईश्व आहे का?
1: हो नमस्कार, बोला.
0: नमस्कार, आम्हाला एक गाणे काशीनाथ भवळे परभणीचा सुरसाबा तुम प्यार के धुन हे गाणे टाका मॅडम.
1: नक्की नक्की नक्की.
0: आणि आमचे मित्र दत्ता दादो आणि स्वामी समर्थ आणि वासुदेव खंडाळे चंद्रकांत पंडाळे.
1: नक्की, धन्यवाद धन्यवाद.

0: हॅलो,
1: नमस्कार, बोला.
0: नमस्कार मॅडम. मॅडम, मी विश्वनाथ शंकरप्पा स्वामी बोलतोय. मला ते गाणं ऐकायचं होतं मॅडम.
1: कुठलं गाणं ऐकायचंय?
0: दिलवाले पिक्चरचं.
1: ठीक आहे,
0: माझ्या मित्राचं नाव घ्यावं मॅडम?
1: हो, घ्या ना.
0: दत्ता जाधव आणि अनिल घोंगडे, हे दोन मित्र आहेत.
1: बरं बरं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्तीला.
4: हॅलो,
5: नमस्कार मॅम.
4: नमस्कार
5: मॅम. म्हटलं वाशिमवरून बोलतोय आम्ही. आम्हाला एक देशभर भक्तगीत ऐकायचं आहे. मेरे देशवासी हो जागते रहो, बाबा भीम जी का संविधान पहचान लो, बोलो जय भीम बोलो. गाणे ऐकणारी मंडळी आहेत प्रतीक्षा प्रधान, वासुदेव खंडारे, काशीनाथ भवाळे, दत्ता पाटील आणि समीक्षा, अर्पिता, लक्ष्मी, आशा भगत, भाग्यश्री, या आम्हा सर्वांना गाणं ऐकायचं आहे ते देशभर भक्तगीत. किरण पाटणकर यांचं.
4: नक्की ना.
5: थँक्यू.

0: हॅलो.
1: हॅलो मॅडम, हेल्प ऑफिस फर्निस ना?
0: हो,
1: मला एक गाणं द्यायचं होतं. अश्विनी कुलकर्णीतलं मी विशाल रेटकर बोलतोय. आणि अश्विनी कुलकर्णी गाणी प्रथम जोड्यावंती तू कृपा असे गाणे.
0: ठीक आहे, चालेल.
1: प्रथम आणि संगीत काल वर्षांना दिसवंती गायकही आणि संगीत काय आणि अजून आणि अजून वर्षांना दिसवंती गायकही.
0: हो हो.
1: आणि वेदकर आणि श्रेष्ठ गोधनी परिवारचे गाणे ऐकलं होतं आम्हाला.
0: नक्की नक्की, धन्यवाद.
1: नक्की वेदकर आणि श्रेष्ठ गोधनी परिवार.
0: हो हो.

0: हेलो,
1: हेलो,
0: नमस्कार।
1: नमस्कार। मी अकोल्यावरून मुर्तेपूरून विजय खरे बोलतोय। मला एक गाणं ऐकायचं होतं, द ट्रेन गुलाबी आते जो तेरी देखे शराबी मुश्किल, हे गाणं ऐकायचं मला।
0: बर, नक्की ऐकू।

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: शिक्षण अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
8: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
7: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
8: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
7: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512.
9: हॅलो.
10: हॅलो, रेडिओ विश्वास आहे ना मॅडम?
9: हो हो.
10: मी उंचेगोन बोलतो, पीजी देशमुख.
9: बरोबर, नमस्कार, बोला ना सर.
10: नमस्कार मॅडम, गाज गाणं ऐकायचं होतं एक.
9: हा,
10: चित्रपटाचं नाव आहे दे दनादन.
9: बर.
10: आणि गीताचे बोल आहेत सायकल वाल्या पुलिस वाल्या सायकल ब्रेक लावून चाल.
9: अरे वा,
10: एकदम जबरदस्त गाणं आहे मॅडम.
9: हो,

0: हेलो।
1: हाँ मैडम, मी चनेगाववरून बोलतोय, तालुका संगमनेर,
0: हाँ
1: जिल्हा आईनगर.
0: हो, नाव सांगा सर।
1: नाव यशवर्धन प्रवीण गुळवे.
0: अच्छा,
1: नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातलं ही नवरी असली. गायन अनुराधा पौडवाल, संगीत अनिल अरुण, गीत शांतरमान गावकर यांचं आहे, ते ऐकायचं आहे.
0: नक्की नक्की नक्की ऐकू सर, धन्यवाद सर. हो.

0: हॅलो,
1: हां बोला.
0: मी आडगाव तालुका अंदोल जिल्हा जळगाव इथून भरत पुराणे बोलतोय. आपला नेहमीच स्रोत हा आणि आता बरोबर 2 महिने झाले पाऊस आले नाही. आमच्याकडे जे ठिबक सिंचन आहे त्यांचं फक्त खर्च पाणी किंवा काही निघणार आहे, पण आता बेमोसमी थोडाफार पाऊस येतोय पण एवढा पुरेसा नाही येतो. पण त्या अनुषंगाने भरपूर जे कोरडवाऊ शेतकरी आहेत त्यांची इच्छा असं आहे की परतीचा पाऊस का होईना ये वाढला बार आणि काहीतरी खर्च पाणी हाती लागोबा असं इच्छा आहे. तर त्या अनुषंगाने पड रे पाण्या पड ये गीत ऐकायचंय मॅडम.
1: बर
0: हो. आणि माझे श्रोता मित्र संतोष सोनार बादरपूरचे, सतीश फुलभुगारे दुड्याचे, एकनाथ लक्ष्मण गोपणे, सुनील दापोरेकर जळगावचे व समस्त श्रोता मित्र जेवढे आपले नेहमीच श्रोता आहेत, इतक्या श्रोत्यांचं नाव तर काही घेऊ इच्छित नाही मी. आपल्याकडे पडतोय का मॅडम नाशिक जिल्ह्यात पाऊस?
1: नाही, आमच्याकडे पण ऊनच आहे इकडे.
0: हो, खूप वाईट अवस्था आहे. बातम्यांमध्ये आपण जेव्हा ऐकतो ना तर ऐकलं जात नाही किंवा पाहिलं जात नाही, त्या अनुषंगाने गिद्याचं आहे मॅडम. आणि आपले मी सर्वच कार्यक्रम दिवसभर ऐकत असतो रेडिओ मोबाईल ऍपवर.
1: थँक्यू.
0: हो, तर खूप प्रसारण खूप सुंदर ऐकू येते इकडे. आणि हे मोबाईल ऍपमुळे आपल्या कुठलंही रेडिओ स्टेशन कुठे एकदम सुपष्ट मजूर आवाज ऐकू येतो आणि सर्वच कार्यक्रम बारदार असतात. आणि अनुषंगाने आपले सर्व कार्यक्रम जे आहेत असं सण उत्सव अनुषंगाने बरोबर तुम्ही सादर केलं जात अशी खूप
1: आवडत.
0: आता गणपतीच्या निमित्ताने खूप कार्यक्रम सादर केले आपण. तर माझे जे रेडिओ श्रोता मित्र आहेत सतीश फुलभुगारे धुळे यांनी मला आपल्या रेडिओ बद्दल माहिती दिली. त्या दिवसापासून मी आपल्या रेडिओवर कायम फोन कार्यक्रमात सहभाग घेत असतो आणि डायरेक्ट फोन लागत असतो. आता धुळे आकाशवाणीला त्रास चालू होता 12:30 तिकडे खूप बिझी असतो आणि तिथं 3 महिन्याचा 2 महिन्याचा अवधी दिलेला असतो, त्याच्यामुळे श्रोता मित्रांचा इरमोड होतो मॅडम. आपल्याकडे तसं कुठलंही बंधन नसल्यामुळे या हे खूप आम्हाला म्हणजे भारी वाटतं की आपल्याला फोन लावला म्हणजे येतो किंवा ठिकाणी परत फोन येतो. खूप खूप सुविधा उपलब्ध करून दिली तुम्ही श्रोता मित्रांसाठी, त्याबद्दल आपले आभारी हो आणि धन्यवाद मॅडम.
1: धन्यवाद.
0: हो.

0: हॅलो.
1: हा हॅलो, हेडी सोनाशी.
0: हो
1: मॅडम, आमचं एक गाणं जायचं होतं.
0: तुमचं नाव सांगा ना सर आधी.
1: मी नाशिक जिल्ह्याचा नाशिक जिल्ह्याचा शिंदे गावातून बोलतोय. आणि आम्हाला एक गाणं जायचं होतं, आपला रंगम गंगारा मधलं इष्टाचा ॲटम बॉम्ब महेंद्र कपूर आणि उषा मयेकरांचं.
0: इष्टाचा ॲटम बॉम्ब
1: महेंद्र कपूर आणि उषा मयेकरांचं आहे. आणि आमचे काही मित्र आहे आमच्या हॉस्टेलमध्ये, मी म्हणजे अनिल डोंगरे, वासुदेव खंडारे, दत्तात्रय जाधव, चंद्रकांत खंडाळे, किशोर गोरे यांचं एवढे आमचे मित्रांचं, आणि आमच्या सुप्रिटेंडंट मनीषा जाधव.
0: बरं.

0: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: हॅलो.
2: हॅलो,
1: नमस्कार, बोला.
2: नमस्कार मॅडम, मी दत्तात्रय सातकर बोलतो, श्रीराम नगर वरन.
1: हो बोला.
2: गीत सांगायचं होते.
1: हो सांगा ना.
2: अभंग सांगितला चालेल ना?
1: हो चालेल चालेल.
2: नाम तुझे रे नारायणा,

0: हेलो,
1: नमस्कार।
0: नमस्कार नमस्कार, बोला बोला।
1: नमस्कार, आमची फरमाइश आहे की आरती मागची आलेली नव्हती।
0: तुम्ही कोण बोलताय, कुठून बोलताय?
1: आम्ही नवनाथ नगर मधून मंदा शिंपी बोलते।
0: मंदा शिंपी, कुठलं गाणं होतं तुमचं?
1: ते आरती सप्रे मजे जय विठ्ठल परब्रह्म
0: लावली होती।
1: लावली होती
0: हो,
1: मी नसेल घरी।
0: तुम्ही ऐकलं नसेल कार्यक्रम, आपला रिपीट पण असतो रात्री।
1: बर,
0: तुम्ही रात्री पण ऐका।
1: हा बर, दुसरं सांगू का?
0: हो
1: बर, दुसरं अजून काय सांगू?
0: तुम्ही
1: आणि कुलकर्णी बाईचं आहे या फोनवर चालेल का? सांगितलेली त्यांची फरमाईश।
0: हो, तुमचं गाणं सांगा ना आधी।
1: हा, माझी फरमाईश आता हेच घ्यावं लागेल परत। तेच तो अभंग लावा, अमीर गुलाल।
0: कुठला अभंग?
1: अमीर गुलाल उधळी,
0: अबीर गुलाल। बर बर,
1: हा तो अभंग। आणि हा झालं का माझं?
0: हो,
1: या मंदा कुलकर्णी आहे। हॅलो,
0: ठीक आहे,
1: रामायण गाती।
0: बर बर,

0: हेलो,
1: हेलो हेलो।
0: नमस्कार।
1: हाँ
0: बोला।
1: मी राजू डिंगोरे बोलते आहे, जुना शेडकुदून शिवाजी चौक।
0: हो, बोला।
1: तुम्हाला फार्मासी द्यायची। पिक्चरचं नाव आहे मेरे हम सफर। त्यातलं इस राह में इस मोड पर
0: बर

0: हेलो।
1: हाँ, रेडियो। हेलो परमेश।
0: हाँ सर, नमस्कार। हो
1: नमस्कार मैडम, मैं जो है उन सतीश गौरव फुलपाखरे वही बोलते हैं। तो
0: सर।
1: एक आपले गाने द्यायचं होतं। आता गणपती आपले संपलेले आहेत आणि आता पितृपक्ष सुरू होणार आहे। एक पितरांना श्रद्धांजली पर म्हणून एक मी गाणं सांगतो, त्या मला ऐकवाल अशी अपेक्षा करतो।
0: बरं, सांगा सर।
1: चित्रपट आहे शोर आणि गाण्याचे बोल आहेत, प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और तेरी मेरी कहानी है। एक
0: बरं
1: सुंदर असे गीत आहे मॅडम हे।
0: बरं।

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती. 7:10 आम्ही प्रसारित करत आहोत कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 8:30 आपण ऐकू शकणार आहात रोटरी सेवा कनेक्ट या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते रोटरी क्लब नाशिक. सकाळी 6:05 आपण ऐकू शकणार आहात गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. 6:10 आपण ऐकू शकणार आहात भक्ती संगीत. 6:30 आम्ही प्रसारित करणार आहोत कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे. 6:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश आयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष। या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा।
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी, सोबत हमखास भेट वस्तू।
0: विश्वास नाशिककरांचा।
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 180. जय जय रघुवीर समर्थ, गुरु पाहता पाहता लक्ष कोटी,

श्रोतेहो, समर्थांच्या परिभाषेतील थोरला देव म्हणजेच परमात्मा परब्रह्म याबद्दलची माहिती आपण मागील काही श्लोकातून घेतली आहेच. हा खरा देव लक्षात आणून देण्याचे, त्याचे संपूर्ण ज्ञान देण्याचे काम श्री गुरु करतात हे आपल्याला समर्थांनी मागील श्लोकात समजावून सांगितलेले आहेच. श्रोतेहो, व्यवहारी जगतात आपल्याला मंत्र तंत्र सांगणारे, वेगवेगळ्या शक्ती सांगणारे, शक्ती देणारे अनेक गुरु आपल्याला दिसतात, पण अशा प्रकारचे गुरु मोक्षदाते नसतात बर का, कारण ते शिष्याला ब्रह्मज्ञान देणारे नसतात. श्रोतेहो, शिष्याच्या मनातील कामना म्हणजे एखादी इच्छा त्यांनी पूर्ण करताच शिष्याला पुढची दुसरी इच्छा निर्माण होते. मग अशा वेळी शिष्याचे मन हे शांत न होता ते अजून विषय चिंतनातच रमते. असे गुरु काय कामाचे? काही गुरु हे चेटूक करणारे चेटके असतात. काही व्यक्तींना वेताळ, यक्ष किंवा अशा प्रकारच्या योनीतील कोणीतरी प्रसन्न असते. मग काही प्रश्नांची उत्तरे ते या इतर योनीतील व्यक्तींमार्फत मिळवतात. थोडक्यात, असे हे गुरु माध्यम म्हणून स्वतःची भूमिका बजावतात आणि काही प्रापंचिक समस्या अडीअडचणी त्यात सुटतातही. या प्रकाराला चेटकी म्हणतात. समर्थांनी दासबोधात अशांचे वर्णन केले आहे. देखणे दाखविती आदरे, मंत्र फुकिती कर्णद्वारे, इतकेच ज्ञान ते पामरे, अंतरली भगवंता श्रीराम. अशा मंत्रतंत्रांनी आपल्याला भगवंत भेटत नाही. अशा प्रकारे कोट्यावधी मंत्रतंत्र आहेत आणि गुरुही कोट्यावधी असतात असे समर्थ सांगतात. कित्येक जण वेगवेगळी सामर्थ्ये दाखवून जगाला भुलवतात. श्रोतेहो, आत्तापर्यंत आपण असे अनेक जण जेलमध्ये गेलेले बातम्यांमधून वाचले आहे. अशांच्या मनात नाना प्रकारच्या शूद्र वासना बुजबुजत असतात. अनेक जण धातमाता सांगण्यात तरबेज असतात. धात म्हणजे कल्पित गोष्टी आणि मात म्हणजे घडून गेलेली गोष्ट. या गोष्टी सांगतात, पण समर्थ म्हणतात असे गुरु आपल्या कामाचे नसतात. खरा मुक्तिदाता सद्गुरु हा वेगळाच असतो. समर्थ सांगतात गुरु हा सद्गुरु पाहिजे. गुरु म्हणून शिष्य संख्या वाढवून गुरुपणाच्या धंद्यावर पोट भरणारे दांभिक गुरु कोट्यावधी आहेत. पण समर्थ म्हणतात, हे मना, तू त्यांच्या नादी लागू नकोस. समर्थ आपल्या स्फुट काव्यात म्हणतात, शाक्तमुक्त अनाचारी मंत्रयंत्र करामती नाटकी

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात आढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: आढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
8: शिक्षण अर्धवट राहिलंय, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री AP पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
9: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
8: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री AP पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
9: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026.
8: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512.

की जैसे मंदिर में लौ दिए की। रसिक हो नमस्कार, पण आज पहिला नमस्कार तर या आवाजाला केला पाहिजे। मंदिरातल्या शांतपणे तेवणाऱ्या दिव्याच्या ज्योतीची आठवण करून देणाऱ्याला या स्वराला केला पाहिजे हा नमस्कार। होय, हेमंदा, हेमंत कुमार यांचा हा सात्विक स्वर। स्वर सम्राज्ञी लता दीदी एकदा म्हणाल्या होत्या, हेमंदा गाते हैं तो ऐसा लगता है कि जैसे कोई साधु गा रहा हो मंदिर में बैठकर। अगदी यथार्थ वर्णन केलंय, अचूक वर्णन केलंय त्यांनी या अलौकिक स्वरांचं। आणि हाच स्वर ऐकण्यासाठी चुप है धरती, चुप है चांद।

16 सप्टेंबर. 16 सप्टेंबर हा हेमंदाचा स्मृती दिन. मित्रांनो, आज हेमंदा आपल्यात नाहीत, पण त्यांचे स्वर मात्र आपल्यात आहेत. गायक, संगीतकार, रवींद्र संगीताचे सच्चे पाई, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून त्यांनी केलेलं काम खूप मोठं आहे, महत्वाचं आहे. म्हणूनच त्यांच्या आठवणी आणि त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी रेडिओ विश्वास आणि मी रामचंद्र कुलकर्णी आज घेऊन आलोय ही गीत प्रतिमा. होय, काही गाणी, काही आठवणी, जगणं सुंदर आणि आपली जिंदगी खूबसूरत करणाऱ्या या आठवणी.

0: देवबोलतो बालमुखातून देवडोलतो उंच पिकातून, अशी एका सुंदर गाण्याची तेवढी सुंदर ओळ आहे मित्रांनो. आणि हा देव गातो तो कुणाच्या गळ्यातून? तर हेमंत कुमार यांच्या गळ्यातून. संगीतकार सलील चौधरी एकदा हेमंतांना म्हणाले होते, जर ईश्वर गात असेल तर त्याचा आवाज तुमच्यासारखाच असेल. पहा केवढी मोठी प्रशंसा आहे ही, देवाचा आवाज, व्हॉइस ऑफ गॉड. आता याच देवाच्या आवाजानं देवाचीच करुणा भाकली, देवालाच प्रश्न विचारला. असं झालं तर? आणि यामधूनच निर्माण झालं हे नितांत सुंदर गाणं, जिंदगी के लेने वाले, जिंदगी के देने वाले, प्रीत मेरी छीन के बता तुझे क्या मिला.
1: Oh, yeah.

हेमंत कुमारांचं खरं नाव म्हणजे हेमंत मुखोपाध्याय. बंगाली संगीताचे आणि रवींद्र संगीताचे ते मोठे भोगते. बंगाली सिनेमात त्यांचा मोठा दबदबाही होता. बंगाली चित्रपटासाठी त्यांनी बांधलेल्या धून आणि चाली इतक्या सुरेख होत्या की त्यापुढं हिंदी सिनेमातही तशाच आल्या. आता गंमत पहा, हा कोहरा सिनेमातलं ते गाणं ये नयन डरे डरे छान आहे, पण या गाण्याचं मूळ रूप तुम्हाला ऐकायचंय. ये रात अमार तोनमार, हेमंतांच्या स्वर्गीय आवाजात हे गाणं ऐकणं म्हणजे श्रवण सुखाची कमाल आहे. ऐकूया आपण.

मित्रांनो, पारितोषिक, सन्मान आणि पुरस्कार बरेचसे असतात, पण पद्म पुरस्कार हे तर सर्वोच्च नागरी पुरस्कार. पद्म पुरस्कारांचा पाठलाग करताना कधी कधी कलावंताची हयात संपून जाते, पण हे पुरस्कार नाकारणाराही एखादा कोणी असू शकतो यावर विश्वास नाही बसत आपला. होय, पण हेमंतांना त्यांच्या संगीत सेवेसाठी पद्मश्री आणि पद्मभूषण हे पुरस्कार देण्यात आले होते. त्यांनी ते नम्रपणे नाकारले. त्यांना कसल्याच मानसन्मानाची गरज नव्हती आणि अपेक्षाही नव्हती मंडळी, कारण तो जोगी होता. आणि जोगी ना मांगे ये सोना चांदी, मांगे दर्शन देवी, तेरे द्वार खडा एक जोगी.

याच नागिन चित्रपटासाठी त्यांना बेस्ट म्युझिक डिरेक्टरचा अवॉर्ड मिळाला. तसं तर संगीत दिग्दर्शक म्हणून आनंद मठ होय, आनंद मठ हा त्यांचा पहिला वहिला चित्रपट. त्यातलं वंदे मातरम आजही आपण अभिमानानं ऐकतो. आजही ऐकू वंदे मातरम.

0: शेकडो चित्रपट, बंगाली हिंदी संगीत, परदेश दौरे, लाईव्ह शोज, हे सगळं चालू असतानाच अखेर तो दिवस आला, 26 सप्टेंबर 26 सप्टेंबर 1989. ढाक्यावरून एक कार्यक्रम आटपून ते कोलकात्याला आले आणि तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. हे मंदा गेले, त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यावेळी त्यांचे शब्द काय होते? की कोष्टो, की कोष्टो, म्हणजे किती हे कष्ट. बस हे मंदा गेले आणि संगीत क्षेत्रात शांतता पसरली. बस एक चुपसी लगी है.
1: बस रे चुपसी.

सव्वीस सप्टेंबर आणि 27 सप्टेंबर या दोन्ही तारखांनी होय या दोन्ही तारखांनी चित्रपट सृष्टीचं आणि चित्रपट संगीताचं बरंच नुकसान देखील केलंय. कारण 26 सप्टेंबरला हेमंदा गेले आणि 27ला बुलंद आवाजाचे महेंद्र कपूर ही गेले. महेंद्र कपूर यांची आठवण झाली तरी मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती हेच गाणं आठवतं. जणू नॅशनल अँथेम असावं असं ते गाणं. शिवाय चलो एक बार फिर से अजनबी बन जाय हम दोनों हेही आठवतं. या दोन्ही गाण्यांनी महेंद्र कपूरना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिले. गमो का दौर भी आए तो मुस्कुरा के जियो असं शानदारपणे सांगणारे महेंद्र कपूर प्रत्यक्षात तसेच दिलदार होते, खुशमिजाज होते. ते म्हणत अभी अलविदा मत कहो दोस्तो, मत कहो दोस्तो.

मंडळी कलावंत जातात, पण त्यांची कला मात्र जिवंत राहते, अमर होते. हेमंदा आणि महेंद्र कपूर हे त्यांच्या अजरामर गाण्यांच्या रूपानं आजही आपल्यातच आहेत आणि राहणारही आहेत. या दोन गायकांनी एकत्र गायलेलं एक अप्रतिम गीत आता आम्ही तुम्हाला ऐकवतोय. रेडिओ विश्वास आणि मी रामचंद्र, ऐकूया गीत प्रतिमेची ही पेशकश खास तुमच्यासाठी. जो दिया था तुमने एक दिन मुझे फिर वो प्यार दे दो, एक कर्ज मांगता हूं बचपन उधार दे दो, बचपन उधार दे दो. नमस्कार, शुभ रात्रि.

0: दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर, गॅलेक्सी प्राइड, जेल रोड, वॉटर टँक जवळ, इंगळे नगर, नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय, आताच संपर्क करा 9420457.
1: कार्यक्रमातले यानंतरचे गीत ऐकूयात. आशा भोसले आणि उषा खन्ना यांच्या आवाजात छोटे बहू या चित्रपटामधलं हे गीत आहे इंदिवर यांचं. संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: डिस्को डान्सर या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. अंजान यांची शब्दरचना, बप्पी लहरे यांचं संगीत. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत पार्वती खान यांच्या आवाजात.

0: आपल्या पूर्वजांची आठवण संस्कार समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अडवतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात महेंद्र कपूर यांच्या आवाजात कवी प्रदीप यांची गीतरचना. हे गीत आहे तुलसी विवाह या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे सी रामचंद्र यांनी.

0: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
1: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेट वस्तू.
0: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा. क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: विश्वास टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts. Exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts. Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

संगीतकार शंकरजय किसन हा एका तेलुगू सिनेमाचा रेमेक होता, पण गाणी सर्वच सुपरहिट होती. या गाण्याकरता मोहम्मद रफी यांना बेस्ट प्लेबॅक सिंगरचं फिल्मफेअर अवॉर्ड होतं.

1961 चा संजो प्रमोद चक्रवर्ती दिग्दर्शित, ज्यात प्रदीप कुमार आणि तो गुहा होते. यात राजेंद्र कुमार यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. संगीतकार मदन मोहन यांचं होतं. एक

चंद्रलाल शहा आणि गोहर मामांजी वाला निर्मित आणि नंदलाल जसवंतलाल द्वारा दिग्दर्शित अकेली मत जय्यो यात राजेंद्र कुमार, मीना कुमारी, आगा, संगीत मदन मोहन यांचं होतं.

या सिनेमात राजकुमारला बेस्ट सपोर्टिंग ऍक्टरचं आणि उत्कृष्ट संवाद करता अर्जुन देव रक्षक यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता. बाकी राजेंद्र कुमार, मीना कुमारी आणि शंकर दे किशन, श्रीधर यांना फक्त नॉमिनेशन होतं.

ओपीरोहन द्वारा निर्मित व दिग्दर्शित सिनेमा होता गहरा दाग, यात राजेंद्र कुमार, माला सिन्हा, संगीतकार रवी, कमाईच्या बाबतीत हा सिनेमा 9व्या नंबरवर होता त्या वर्षी. तुम्ही

श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम, प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं, आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: आपल्या पूर्वजांची आठवण, संस्कार, समृद्धी जपण्याची परंपरा म्हणजे पितृपक्ष. या पितृपक्षात अढावतकरांकडे गोल्ड ज्वेलरी बुक करा.
2: बुकिंग पासून खरेदी पर्यंतचा सर्वात कमी रेट बुक करण्याची सुवर्ण संधी. सोबत हमखास भेटवस्तू.
1: विश्वास नाशिककरांचा.
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: रेडिओ विश्वास, टाइम चेक, टाइम चेक.
4: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
5: This hour is brought to you by
6: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
5: This hour is brought to you by
7: Vishwas Cooperative Bank.
4: संचयात समृद्धी.
8: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
9: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर.
10: आशा भोसले यांनी गायलेलं इजाजत या चित्रपटामधलं गुलजार ह्यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीताला संगीत साज आहे राहुल देव बर्मन यांचा.

0: नमस्कार, मी अमृता सुभाष. तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: संगीतकार सचिन देव बर्मन यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकूया. आराधना या चित्रपटामधलं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत बात बन जाए या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. हे गीत ऐकूयात मनहर उदास यांच्या आवाजात, संगीतकार कल्याणजी आनंदजी.
3: इसे जगा इस कर...

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्यापुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदराने. संपर्क करा 91300-20888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: या चित्रपटामधलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार लक्ष्मीकांत पेरेलाल.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: कसम पैदा करणे वालों की या चित्रपटामधलं सलमा आगा आणि सहकाऱ्यांनी गायलेलं अंजान यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: अर्धवट राहिले, शाळा सोडावी लागली, तर आता शिक्षण पूर्ण करण्याची संधी पुन्हा तुमच्या दारी आली आहे. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि श्री एपी पटेल हायस्कूल पंचवटी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रम.
1: महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या उमेदवारांना फॉर्म नंबर 17 द्वारे खासगी उमेदवार म्हणून 10वीची परीक्षा देण्याची संधी. यासाठी
0: 5वी किंवा 8वी उत्तीर्ण असणे आवश्यक. परीक्षेच्या वेळी वय किमान 14 वर्ष पूर्ण असावे. उमेदवार कोणत्याही नियमित शाळेत प्रवेशित नसावा. नोंदणी प्रवेश प्रक्रिया उमेदवाराच्या मूळ शाळेमार्फत पूर्ण करावी. नोंदणी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. प्राप्त होणाऱ्या नोंदणीपैकी पहिल्या 20 पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. या उमेदवारांना श्री एपी पटेल हायस्कूल तर्फे 10वीच्या परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन वर्ग देण्यात येतील.
1: नोंदणीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026,
0: म्हणून विलंब न करता आजच नोंदणी करा. अधिक माहितीसाठी संपर्क 8380.
2: कब्बान मिर्झा यांच्या स्वरामध्ये रझिया सुलतान या चित्रपटामधले जान निसार अख्तर यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार खय्याम.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं गीत. आनंद बक्षे यांची गीतरचना, राहुल देव बर्मन यांचं संगीत. आणि हे गीत ऐकूयात झील के उस पार या चित्रपटामधलं.

स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं कहानी किस्मत की या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे राजेंद्र कृष्ण यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

दातांच्या आरोग्यासाठी विश्वासाचं नाव म्हणजेच डॉक्टर भूषण सुभाष सोनवणे डेंटल सर्जन यांचे माऊली डेंटल क्लिनिक. येथे डेंटल इम्प्लांट, रूट कॅनल, दातांची सफाई, एक्सरे आणि इतर कृत्रिम दातांची सुविधा उपलब्ध. पत्ता: ग्राउंड फ्लोर गॅलेक्सी प्राइड जेल रोड वॉटर टँक जवळ इंगळे नगर नाशिक. वेळ: सकाळी 10 ते 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9. अहो मग वाट कसली पाहताय? आताच संपर्क करा 9420457020 या नंबरवर.

0: रसिको नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी आपकी फरमाईश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमात आम्ही पुन्हा एकदा हजर झालेलो आहोत आपल्या आवडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन. बघूया आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन कुणाचा आहे ते.
1: हॅलो.
2: हॅलो.
1: हो नमस्कार, बोला.
2: एक गाणं द्यायचंय.
1: नाव सांगा सर.
2: संतोष बोलतोय सर, कोणाशी मधून. तुझं सुख करता तुझं दुःख करता गणेशाचं गाणं आहे. ते गाणं द्यायचं गाणी मॅडम. ते मला ते श्लोक पण चांगले राहतात संध्याकाळी.
1: अच्छा, धन्यवाद सर.

0: हॅलो,
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: विश्वास
0: हो
1: कराड जिल्हा सातारा इथून तुकाराम जाधव बोलते.
0: हो बोला सर.
1: काय म्हणते वातावरण नाशिकला? काय
0: कडक ऊन आहे सर सध्या नाशिकमध्ये.
1: आमच्याकडं तीच परिस्थिती आहे. आता पावसाची आवश्यकता आहे ना.
0: हो,
1: कारण काही शेतकऱ्यांची पिक वाढ झालेली आहे. आता वाढ खुंटली आहे.
0: हो ना,
1: पिक बहर आलेला आहे ज्यांना पिकांना ते कोंबे झालेलं आहे.
0: हो, काय करतात आणि निसर्गापुढे
1: काय? आपण गणेश चरणी प्रार्थना करायची, सर्वांना सुख समाधान लाभू दे.
0: बरोबर बरोबर, ते तर आहेच.
1: पाऊस पडावा असा, मध्यम स्वरूपाचा ज्यादा पण पाऊस नसावा, कारण पिकं परत वाहून जातात ना.
0: बर बर, काय म्हणता बाकी, कुठलं गाणं ऐकायचंय?
1: चित्रपट नाव आहे बाळा गाव कशी अंगाई. गीताचे बोल आहे, अरे मनमोहन अरे मनमोहन.
0: अरे वा, छान.
1: काही मित्र आहे नाव घेऊ.
0: हो,
1: सर्वप्रथम तुम्ही गाण्याचा आनंद.
0: हो हो,
1: आमचे मित्र आहेत आर्यन पाटीलजी, पी एस आय राशेळकेजी, किरण शिंदेजी, सुनील बोधेजी, विठ्ठल पवारजी, विठ्ठल पवारजी, गौतम कोकाटेजी, विकास शेडगेजी, श्रीकांत भंडारेजी, रमेश जाधवजी, उदय काळेजी, रामचंद्र कोरडेजी, या सर्वांचे पसंत लावा.
0: नक्की नक्की, धन्यवाद सर.
1: धन्यवाद.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
7: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
6: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
7: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
6: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
7: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
6: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
7: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
6: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800.
8: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253 2 47 26 26 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हॅलो.
4: नमस्कार मॅडम.
3: नमस्कार.
4: अशोक सोनवणे नाशिक. धर्मेंद्र, अशोक कुमार आणि नूतनचा बंदिनी पिक्चर आहे, त्यातलं जाने वाले हो सके तो लौट के आना हे गाणं.
3: बर बर, हो.
4: थँक्यू.

0: हॅलो
1: हॅलो फर्माश रेडी विश्वास का मॅडम?
0: हो हो
1: मॅडम, मला एक गणपतीचं, मी चंद्रकांत खंडागळे नाशिकवरून बोलतोय मॅडम. मला एक गणपतीचं गाणं ऐकायचं मॅडम, कटाळ घुसली, शंकर महादेव यांनी गायलेलं, तोरणी रागत हे गाणं ऐकायचं मॅडम.
0: बर बर.

0: हॅलो फरमाईश.
1: हो
0: नमस्कार ताई,
1: नमस्कार।
0: मी मुरलीधर ढोले, वडोदा पानाचे, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव, खान्देश. ताई, आजच्या कार्यक्रमात एक हिंदी गाणं ऐकायचंय.
1: बरं।
0: चित्रपट आहे खानदान,
1: अच्छा।
0: गीतकार आहे राजेंद्र कृष्ण, संगीतकार रवी, आणि गायक आहे मोहम्मद रफी, आशा भोसले.
1: बरं।
0: आणि गाण्याचे बोल आहे, नीले गगन पे उडते बादल. हा. आणि काही या गीतामध्ये मला माझे काही मित्र सामील करायचे, ऐकायचे त्यांना बी हे गाणं.
1: बर
0: सर्वप्रथम आपण ऐका आणि या गाण्याचा आनंद घ्या.
1: नक्की नक्की।
0: मी माझे मित्र आहे आनंद भुते, पी एस न्हावकर, संतोष वसाने, संतोष काटे आणि संतोष भाऊ सोनार आणि जानकीराम काटोके आणि सगळं माझे विश्वास रेडिओ ऐकणारे सर्व श्रोता मित्र,
1: बर
0: धन्यवाद.
1: नक्की नक्की। धन्यवाद सर।

0: हॅलो,
1: रेडिओ इशू आहे का?
0: हो, नमस्कार, बोला.
1: नमस्कार. आम्हाला एक गाणे निकाशना ढवळे परभणीचा सुरसा पासून प्यार के धुन हे गाणे टाका मॅडम.
0: नक्की नक्की नक्की.
1: आणि आमचे मित्र दत्ता दादो आणि स्वामी समर्थ आणि वासुदेव खंडाळे चंद्रकांत पंडाळे.
0: नक्की, धन्यवाद धन्यवाद.

0: हेलो,
1: नमस्कार बोला।
0: नमस्कार मैडम।
1: नमस्कार
0: मॅडम, मी विश्वनाथ शंकरप्पा स्वामी बोलतोय। मला ते गाणं ऐकायचं होतं मॅडम।
1: कुठलं गाणं ऐकायचंय?
0: हा, दिलवाले पिक्चरचं।
1: ठीक आहे,
0: माझ्या मित्राचं नाव घ्यावं मॅडम?
1: हो, घ्या ना।
0: दत्ता जाधव आणि अनिल घोंगडे, हे दोन मित्र आहेत।
1: बरं बरं।

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हॅलो,
3: रेडिओ विश्वास.
2: हो
3: नमस्कार मॅम.
2: नमस्कार
3: मॅम. म्हटलं वाशिम वरून बोलतोय आम्ही. आम्हाला एक देशभर भक्तगीत ऐकायचंय. मेरे देशवासियो जागते रहो, बाबा भीमजी का संविधान पहले.

0: चॅनलो बोलो जय भीम बोलो गाणी ऐकणारी मंडळी आहेत प्रतीक्षा प्रधान वासुदेव खंडारे काशीनाथ भवाळे दत्ता पाटील आणि समीक्षा अर्पिता लक्ष्मी आशा भगत भाग्यश्री या आम्हा सर्वांना गाणं ऐकायचं येते देशभर भक्तगीत किरण पाटणकर यांचं
1: नक्की नक्की
0: थँक्यू

0: हॅलो.
1: हॅलो मॅडम, हेल्प ऑफिस बोलणार ना?
0: हो,
1: मला एक गाणं द्यायचं होतं. अश्विनी कुलकर्णीतलं. मी विशाल रेटकरी बोलतोय. आणि अश्विनी कुलकर्णी गाणी प्रथम जोड्यावरती तू कृपा अशी गाणी.
0: ठीक आहे, चालेल.
1: प्रथम आणि संगीतकार वर्षांना दृष्टी गायकही आणि संगीतकार आणि अजून आणि अजून गायकही.
0: हो,
1: आणि वेद आणि श्रेष्ठ होणी परिवार ते गाणं ऐकत होतं आम्हाला.
0: नक्की नक्की, धन्यवाद.
1: नक्की वेद आणि श्रेष्ठ होणी परिवार.
0: हो.

0: हॅलो,
1: हॅलो,
0: नमस्कार.
1: नमस्कार. मी अकोल्याहून मुर्शेपूरहून विजय खरे बोलतोय. मला एक गाणं ऐकायचं, द ट्रेन गुलाबी आते जो तेरी देखे शराबी मुश्किल, हे गाणं ऐकायचं मला.
0: बर, नक्की ऐकू.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: रेडिओविश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास आहे का? जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: हॅलो.
2: हॅलो, रेडिओ विश्वास आहे ना मॅडम?
1: हो हो.
2: मी उंचगोन बोलतो, पीजी देशमुख.
1: बर बर, नमस्कार, बोला ना सर.
2: नमस्कार मॅडम, गाज गाणं ऐकायचं होतं एक.
1: हा,
2: चित्रपटाचं नाव आहे दे दनादन.
1: बर.
2: आणि गीताचे बोल आहेत सायकलवाल्या पोलीसवाल्या सायकल ब्रेक लावून चाल.
1: अरे वा,
2: एकदम जबरदस्त गाणं आहे मॅडम.
1: हो,

0: हेलो।
1: हाँ मैडम, मी चनेगाववरून बोलतोय, तालुका संगमनेर,
0: हाँ
1: जिल्हा अहिल्यानगर.
0: हो, नाव सांगा सर।
1: नाव यशवर्धन प्रवीण गुळवे.
0: अच्छा,
1: नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातलं ही नवरी असली. गायन अनुराधा पौडवाल, संगीत अनिल अरुण, गीत शांताराम नांदगावकर यांचं आहे. ते ऐकायचं आहे.
0: नक्की नक्की नक्की ऐकू सर, धन्यवाद सर. हो।

0: हेलो,
1: हाँ बोला।
0: मी आडगाव तालुका एरंडोल जिल्हा जळगाव इथून भरत पुनवणे बोलतोय। आपला नेहमीच श्रोता
1: हो।
0: आणि आता बरोबर 2 महिने झाले पाऊस आले नाही। आमच्याकडे जे ठिबक सिंचन आहे त्यांचं फक्त खर्च पाणी किंवा काही निघणार आहे, पण आता बेमोसमी थोडाफार पाऊस येतोय, पण एवढा पुरेसा नाही येतो। पण त्या अनुषंगाने भरपूर जे कोरडवाऊ शेतकरी आहेत त्यांची इच्छा असं आहे की परतीचा पाऊस का होईना, ये वाढला फार आणि काहीतरी खर्च पाणी हाती लागोबा असं इच्छा आहे। तर त्या अनुषंगाने पड रे पाण्या पड ये गीत ऐकायचंय मॅडम।
1: बर
0: हो। आणि माझे श्रोता मित्र संतोष सोनार बादरपूरचे, सतीश फुलबुगारे दुड्याचे, एकनाथ लक्ष्मण गोपने, सुनील दापोरेकर जळगावचे व समस्त श्रोता मित्र जेवढे आपले नेहमीच श्रोता आहेत, इतक्या श्रोत्यांचं नाव तर काही घेऊ इच्छित नाही मी। आपल्याकडे पडतोय का मॅडम नाशिक जिल्ह्यात पाऊस?
1: नाही, आमच्याकडे पण ऊनच आहे इकडे।
0: हो, खूप वाईट अवस्था आहे। बातम्यांमध्ये आपण जेव्हा ऐकू ना तर ऐकलं जात नाही किंवा पाहिलं जात नाही, त्या अनुषंगाने गिद्याचं आहे मॅडम। आणि आपले मी सर्वच कार्यक्रम दिवसभर ऐकत असतो रेडिओ मोबाईल ऍपवर।
1: थँक्यू।
0: हो, तर खूप प्रसारण खूप सुंदर ऐकू येते इकडे। आणि हे मोबाईल ऍपमुळे आपल्या कुठलंही रेडिओ स्टेशन कुठे एकदम सुपष्ट मधुर आवाज ऐकू येतो आणि सर्वच कार्यक्रम बारदार असतात। आणि अनुषंगाने आपले सर्व कार्यक्रम जे आहेत असं सण उत्सव अनुषंगाने बरोबर तुम्ही सादर केलं जातं, ते खूप
1: आवडत।
0: आता गणपतीचे निमित्ताने खूप कार्यक्रम सादर केले आपण। तर माझे जे रेडिओ श्रोता मित्र आहेत सतीश फुलबुगारे धुळे यांनी मला आपल्या रेडिओ बद्दल माहिती दिली, त्या दिवसापासून मी आपल्या रेडिओवर कायम फोन कार्यक्रमात सहभाग घेत असतो आणि डायरेक्ट फोन लागत असतो। आता धुळे आकाशवाणीला त्रास चालू होता 12:30 तिकडे खूप बिझी असतो आणि तिथं 3 महिन्याचा 2 महिन्याचा अवधी दिलेला असतो, त्याच्यामुळे श्रोता मित्रांचा हिरमोड होतो मॅडम। आपल्याकडे तसं कुठलंही बंधन नसल्यामुळे या हे खूप आम्हाला म्हणजे भारी वाटतं की आपल्याला फोन लावला म्हणजे येतो किंवा ठिकाणी परत फोन येतो।
1: तर
0: खूप खूप सुविधा उपलब्ध करून दिली तुम्ही श्रोता मित्रांसाठी, त्याबद्दल आपले आभारी हो आणि धन्यवाद मॅडम।
1: धन्यवाद सर। धन्यवाद।
0: हो।

0: हॅलो.
1: हा हॅलो, एलडी सोनाशी.
0: हो
1: मॅडम, आमचं एक गाणं जायचं होतं.
0: तुमचं नाव सांगा ना सर आधी.
1: मी नाशिक जिल्ह्याचा नाशिक जिल्ह्याचा शिंदे गावातून बोलतोय. आणि आम्हाला एक गाणं जायचं होतं. आपला रंगम गंगारम इष्टाचा ऑटम बॉम्ब महेंद्र कपूर आणि उषा मयेकरांचा
0: इष्टाचा ऑटम बॉम्ब.
1: महेंद्र कपूर आणि उषा मयेकरांचं आहे. आणि आमचे काही मित्र आहे आमच्या हॉस्टेलमध्ये. मी म्हणजे अनिल डोंगरे, वासुदेव खंडारे, दत्तात्रय जाधव, चंद्रकांत खंडाळे, किशोर गोरे यांचं एवढे आमचे मित्रांचं आणि आमच्या सुप्रिटेंडंटची मनीषा जाधव.
0: बरं.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.
2: हॅलो.
3: हॅलो,
2: नमस्कार, बोला.
3: नमस्कार मॅडम, मी दत्तात्रय खातकर बोलतो श्रीरामनगर वरून.
2: हो बोला.
3: गीत सांगायचं होते.
2: हो सांगा ना.
3: अभंग सांगितला चालेल ना?
2: हो चालेल चालेल.
3: नाम तुझे रे नारायणा,

0: हेलो,
1: नमस्कार। हेलो,
0: नमस्कार नमस्कार, बोला बोला।
1: नमस्कार। आमची फरमाइश आहे ती आरती मागची आलेली नव्हती।
0: तुम्ही
1: हॅलो,
0: कोण बोलताय, कुठून बोलताय?
1: आम्ही नवनाथ।

0: नगर मधून मंदा शिंपी बोलते.
1: मंदा शिंपी कुठलं गाणं होतं तुमचं?
0: ते आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म
1: लावली होती.
0: लावली होती
1: हो
0: मी नसेल घरी.
1: तुम्ही ऐकलं नसेल कार्यक्रम, आपला रिपीट पण असतो रात्री.
0: बर
1: तुम्ही रात्री पण ऐका.
0: हा बर दुसरं सांगू का ना?
1: हो
0: बर दुसरं अजून काय सांगू
1: तुम्ही?
0: आणि ते कुलकर्णी बाईचं आहे या फोनवर चालेल का सांगितलेली त्यांची फरमाई?
1: हो तुमचं गाणं सांगा ना आधी.
0: हा माझी फरमाईश आता हेच घ्यावं लागेल परत. तेच तो अभंग लावा अमीर गुलाल.
1: कुठला अभंग?
0: अमीर गुलाल उधळी
1: अबीर गुलाल. बर बर
0: हा तो अभंग. आणि हा झालं का माझ?
1: हो
0: या मंदा कुलकर्णी आहे. हॅलो
1: ठीक आहे.
0: रामायण गाती.
1: बर बर.

0: हेलो। हाँ
1: हाँ रेडियो पर। हेलो परमेश।
0: सर, नमस्कार। हो
1: नमस्कार मैडम, मी धुळ्याहून सतीश गौरव फुलपाखरे भोई बोलतोय।
0: सर,
1: ते एक आपले गाणे द्यायचं होतं। आता गणपती आपले संपलेले आहेत आणि आता पितृपक्ष सुरू होणार आहे। एक पितरांना श्रद्धांजली पर म्हणून एक मी गाणं सांगतो, त्या मला ऐकवाल अशी अपेक्षा करतोय।
0: बरं सांगा सर।
1: चित्रपट आहे शोर आणि गाण्याचे बोल आहेत, प्यार का गमा है मौजों की रवानी है जिंदगी और तेरी मेरी कहानी है। एक सुंदर असे गीत आहे मॅडम हे।
0: बरं।

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात?
1: रेडिओ विश्वास, टाइम चेक, टाइम चेक.
2: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by
4: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
3: This hour is brought to you by
5: Vishwas Cooperative Bank.
6: Sanchayat Samruddhi.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

सोलाराचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे गा।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

नव्या स्वप्नांसाठी विधवा, घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृह उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: This hour is brought to you by
3: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
2: This hour is brought to you by
4: Vishwas Cooperative Bank.
5: Sanchayat Samruddhi.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

कसे का जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याज दरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

खेळ, खेळाडू आणि क्रीडांगण या सगळ्यातूनच त्याचं महत्व आणि मूल्य समजावून सांगणार आमचा कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब सादर करते नाना खैरनार. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी दुपारी 2 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by
3: Vishwas Cooperative Bank.
4: Sanchayat Samruddhi.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चांदण शब्दकळेचं वर्णन म्या पामराने करायचं म्हणजे पुन्हा त्यांच्या शब्दांचा आधार उघ्यायचा. सूर्याला काकड्यानं ओवाळण्याचा प्रकार, पण त्याच ज्ञानकृपेनं एवढंच म्हणेन, अमृताते ही पैजा जिंकणारी माय मराठी अक्षरशः दिंडी दरवाजातून लवून आल्यासारखी लवलीनं होते. मृगाच्या सरीनं ढेकुळाचं लोणी व्हावं तशी मऊ साये साखर होते. करुणेचा निर्झर गाऊ लागतो आणि ईश्वर रूपाचं बर्वेपण साक्षात माऊलीच सांगू लागतात राम बरवा.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300-20888.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by
2: Sony Gifts, exclusive range of crockery, appliances and presentation articles. Sony Gifts, Shalimar.
1: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
3: Sanchayat Samruddhi.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91-300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.